0: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: कृषी संदेश.

नमस्कार शेतकरी बंधन, शेतकरी बंधनांनो, कागदी लिंबाच्या बागेचं व्यवस्थापनासंदर्भामध्ये आपण आज उहापोह करणार आहोत. कागदी लिंब आहेत, त्याची अभिवृद्धी ही बियापासून होते आणि कलमाद्वारे सुद्धा त्यांची अभिवृद्धी केली जाऊ शकते. पण असं असलं तरी जी कागदी लिंबाची लागवड आहे ती बियापासून तयार केलेल्या रोपा पासूनच करावी. बियापासून तयार केलेल्या रूपात मातृवृक्षाचे 100% गुणधर्म उतरलेले असतात. लागवड करत असताना हे बहुवर्षीय फळझाड असल्यामुळं हमखास पाणी पुरवठ्याची सोय असेल तेथेच लागवड केली पाहिजे. अयोग्य जमीन त्याच्यासाठी आपण निवडली पाहिजे. चुनखडी नसणारी, क्षार नसणारी आणि चांगल्या प्रकारे पाण्याचा उत्तम निचरा होणारी अशी जमीन आपण निवडून 6x6 मीटर अंतरावर याची लागवड केली पाहिजे. आणि लागवडीसाठी 1x1 असे खड्डे आपण या मीटर आकाराचे जे खड्डे आहेत ते आपण लागवडीपूर्वी मेमध्ये जर आपण तयार करून घेतले आणि त्याच्यात शिफारशीप्रमाणे शेण किंवा चांगलं कुजलेलं शेणखत सिंगल सुपर फॉस्फेट याचा भरणा करून घेतला नंतर लागवड केली पाहिजे. तर ही जी बाग आहे लिंबाची, याच्या खताच्या व्यवस्थापनासुद्धा आपण चांगल्या प्रकारे शिफारशीप्रमाणे खताच्या मात्रा देणं गरजेचं आहे. त्यासाठी माती परीक्षण करून घेणं केव्हाही चांगलं. 5 वर्षावरील जे झाड आहे त्याचे मोठं झाड, ते जोमदार वाढ, दर्जेदार फळाचं अधिक उत्पादन व मध्यम खोल जमिनीची सुपीकता यासाठी साधारणतः 15 किलो शेणखत, 15 किलो निंबोळी पेंड, 600 ग्रॅम नत्र आणि म्हणजे 300 ग्रॅम स्फुरद आणि 600 ग्रॅम पालाश या पद्धतीने जर आपण खत दिलं तर ते चांगलं राहतं. याच्याबरोबर 500 ग्रॅम फॅम आणि 500 ग्रॅम PSB ज्याला स्फुरद विरघळणारे जीवाणू म्हणतो, 100 ग्रॅम ॲझोस्पोरिलियम आणि 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा हे जैविक खतं जे आहेत प्रतिवर्षी प्रति झाडात जर दिली तर त्याचा फायदा होतो. ही खत मात्र देताना 40% नत्र आणि संपूर्ण स्फुरद आणि पालाश शेणखत निंबोळी पेंड व जैविक खत हे जूनमध्ये द्यायची आणि उरलेलं 60% नत्र 2 समान हप्त्यात सप्टेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये द्यायची. आवश्यकतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता तपासून माती परीक्षणाच्या आधारावर शास्त्रांच्या मार्गदर्शनाखाली आपण सूक्ष्म अन्नद्रव्य वापरायला हरकत नाही, पण त्यापूर्वी माती परीक्षण करून घ्यावं आणि शास्त्रांचा सल्लाच घ्यावा. कागदी लिंबाच्या बागेमध्ये आपण आंतरपिकाचा जर विचार केला तर सुरुवातीला कांदा, लसूण, मूग, चवळी, हरभरा, घेवडा, भुईमूग, गहू यासारखे आंतरपिकं घेता येतील. परंतु एकदा झाड मोठं झालं किंवा ते बहार द्यायला लागलं तर आंतरपिकं घेण्यापूर्वी शास्त्रांचा सल्ला घेऊनच शक्यतो घ्यावी. जी स्पर्धा करू शकणारी पिकं ती या बागेमध्ये घेऊ नये. बहार धरताना जो लिंबाचा बहार असतो वर्षातून 3 वेळा म्हणजे जून, जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये अनियंत्रितपणे फुलोरा येतो. कागदी लिंबात विशिष्ट बहार धरणे शक्य असलं तरी ते आर्थिकदृष्ट्या ते फायदेशीर ठरत नाही, पण तिन्ही बहारापासून फळाचं उत्पादन घ्यावं लागतं. पण तो जर अर्थशास्त्र काढलं तर हस्तबहाराचं नियोजन जर आपण केलं विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे तर हस्तभाराच्या पासून जे लिंब मिळतात ते आपल्याला फायदेशीर ठरू शकतात आणि त्याचं उत्पादन आपल्याला अधिक मिळतं. त्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं ज्या शिफारशी केलेल्या आहेत हस्तभार नियोजनाच्या त्या आपण पाळल्या पाहिजे. त्याच्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये फुलराचं प्रमाण फक्त 10-15% असतं. फुलराचे प्रमाण वाढवण्यासाठी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सायकोसिलिया संजीवकाची 1000 PPM फवारणी शिफारसीत आहे. परंतु हे झालं एक पायाभूत तंत्रज्ञान. याच्यामध्ये जाती आहेत, खताचं व्यवस्थापन आहे, लागवड अंतर आहे, छाटणी आहे, त्याच्यावर येणारे वेगवेगळे किडी रोग आहे या संदर्भामध्ये आणि एकंदरच कागदी लिंबाच्या व्यवस्थापनाच्या संदर्भात अधिक शास्त्रीय माहिती करता कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी जर संपर्क केला तर अधिक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या संदर्भात आपल्याला मिळू शकतं. नमस्कार.

0: रामकृष्ण हरी। आपलं कुठे चुकतंय हे समजणं खूप गरजेचं असतं, नातं असो, मैत्री असो किंवा आयुष्यातील कुठलाही संबंध टिकविण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहण्याची तयारी। आपण थोडा वेळ थांबून स्वतःला विचारायला हवं की आपलं कुठे चुकतंय। कधी कधी आपल्या बोलण्याच्या पद्धतीमुळे दुर्लक्ष केल्यामुळे समोरच्या व्यक्तीचं मन दुखावत असत, आपल्याला ते लगेच लक्षात येत नाही। यामुळे नाती तुटत जरी नसली तरी ती हळूहळू कमकुवत होत जातात। न बोललेले शब्द, न समजलेली भावना आणि वेळेत न ओळखलेली चूक, त्या सगळ्यांमुळे मनामध्ये अंतर वाढत जात। आणि मग एक दिवस असाही येतो की ती माणसं आपल्या आयुष्यातून दूर निघून जातात, त्यावेळी मात्र आपल्या चुकीची जाणीव पण नंतर पश्चातापाला फारशी किंमत उरत नाही, कारण वेळ निघून गेली असते आणि माणसं।
1: आप सुन रहे हैं रेडियो मन भावन 90.8 FM।

श्रोतेहो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. शुभ दिन आयो रे आरजे शुभांगी सोबत. आज 18 जुलै हा दिवस जागतिक स्तरावर शांतता, स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांसाठी विशेष मानला जातो. नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन. दक्षिण आफ्रिकेचे थोर नेते नेल्सन मंडेला यांच्या शांतता, मानवता आणि वर्णद्वेषाविरुद्धच्या लढ्याला मानवंदना देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे दरवर्षी हा दिवस साजरा केला जात असतो. हा दिवस आपल्याला समाजासाठी 67 मिनिटे सेवा करण्याची आठवण करून देतो, कारण मंडेला यांनी मानवी हक्कांसाठी 67 वर्षे संघर्ष केला होता. आज क्रीडा, मनोरंजन, इतिहास आणि विज्ञान क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या दिग्गज व्यक्तिमत्वांचा जन्मदिवस आहे. नेल्सन मंडेला तसंच कादंबिनी गांगुली, भारताच्या पहिल्या महिला पदवीधर आणि पहिल्या युरोपियन औषधोपचार पद्धतीचा अभ्यास करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टरांपैकी एक. त्यांनी त्या काळात स्त्रियांच्या शिक्षणासाठी मोठा लढा दिला. प्रियंका चोप्रा, मिस वर्ल्ड 2000 विजेतेपद पटकावून बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा आणि कर्तृत्वाचा डंका वाजवणारी जागतिक स्तरावरची भारतीय अभिनेत्री. स्मृती मानधना, भारतीय महिला क्रिकेट संघातली अत्यंत स्फोटक आणि प्रतिभावान सलामीवीर फलंदाज. महाराष्ट्रातल्या सांगलीची ही लाडकी लेख आज तिचा वाढदिवस साजरा करते. आजच्याच दिवशी आपण हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील एका अशा महानायकाचं स्मरण करतो ज्यांची जागा आजही कोणी घेऊ शकलेलं नाही, राजेश खन्ना. हिंदी चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार, सलग 15 वर्ष सुपरहिट चित्रपट देण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नावावर आहे. आनंद, आराधना आणि कटीपतंग यासारख्या चित्रपटांमधील त्यांचा अभिनय अजरामर आहे. 2012 आजच्याच दिवशी या महानायकानं जगाचा निरोप घेतला. शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे, ज्याचा वापर तुम्ही हे संपूर्ण जग बदलण्यासाठी करू शकता. आणि आजची बोधकथा, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर नेल्सन मंडेला एकदा त्यांच्या सुरक्षा रक्षकांसोबत एका हॉटेलमध्ये जेवायला गेले. तिथे जेवण मागवल्यानंतर मंडेला यांनी पाहिलं की समोरच्या टेबलवर एक माणूस खूप घाबरलेल्या अवस्थेत बसलाय, त्याचे हात थरथरतायत. मंडेला यांनी आपल्या रक्षकाला सांगितलं, त्या माणसाला आपल्या टेबलवर बोलाव आणि आपल्यासोबत जेवायला सांग. तो माणूस आला, त्याने शांतपणे जेवण केलं आणि तो निघून गेला. त्याच्या जाण्यानंतर रक्षकाने विचारलं, सर तो माणूस आजारी होता का? त्याचे हात थरथरत होते. मंडेला हसले आणि शांतपणे म्हणाले, नाही, तो आजारी नव्हता. जेव्हा मी वर्णद्वेषाविरुद्ध लढत असताना तुरुंगात होतो तेव्हा हा माणूस तिथला जेलर होता. तो माझ्यावर खूप अत्याचार करायचा आणि जेव्हा मी पाण्यासाठी ओरडायचो तेव्हा तो माझ्या अंगावर पाणी ओतायचा. आज जेव्हा मी राष्ट्राध्यक्ष झालो तेव्हा त्याला वाटलं की मी आता त्याचा बदला घेईन, पण माझा लढा व्यक्तीविरुद्ध नव्हताच तर त्या क्रूर व्यवस्थेविरुद्ध होता. बदला घेतल्यानं मन लहान होतं, पण क्षमा केल्यानं समोरच्या माणसाला आपल्या चुकीची जाणीव होते. तात्पर्य हेच, आज मंडेला यांच्या जयंतीनिमित्त ही गोष्ट आपल्याला खूप मोठा धडा देते. आयुष्यात खरी ताकद बदला घेण्यात नसून समोरच्याला क्षमा करण्यात आणि आपल्या चांगल्या कर्मानं त्यांचं मन जिंकण्यात असते. आज 18 जुलैचा हा दिवस आपल्याला नेल्सन मंडेला यांच्याकडून क्षमाशीलतेची, कादंबिनी गांगुली यांच्याकडून संघर्षाची आणि राजेश खन्ना यांच्या चित्रपटांमधून आयुष्य भरभरून जगण्याची प्रेरणा देतोय. राजेश खन्ना यांचा आनंद चित्रपटातील एक संवाद आहे, बाबू मोशाय जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नाही. याचाच अर्थ असा की दिवसाची गणना करण्यापेक्षा मिळालेला प्रत्येक दिवस आपण किती आनंदाने आणि सकारात्मकतेने जगतो हे महत्त्वाचं आहे. मनातल्या सर्व भीती शंका बाजूला ठेवून आजचा दिवस आपण शुभ करूया. ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगीसोबत रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

श्रीराम समर्थ 18 जुलै। साक्षीत्वाने राहणाऱ्याला दुःखाची बाधा नाही। देहबुद्धी आहे तोवर, म्हणजे मी देही आहे ही भावना आहे तोपर्यंत काळजी राहणारच। काळजी मनातून असते, जोवर संशय फिटत नाही, परमेश्वराचा आधार वाटत नाही, तोवर काळजीही मनाला सोडित नाही। कुंडलीतल्या ग्रहांच्या अधिकाराची मर्यादा देहापर्यंतच असते। पैसा किती मिळेल ह्याच्यावरून सांगता येईल, भगवंताकडे किती कल आहे हे सांगता येईल, पण भगवंताची प्राप्ती होईल की नाही हे सांगता येणार नाही। मनुष्य जन्म येऊनही भगवंताची प्राप्ती नाही झाली तर जीवाचे फार नुकसान आहे। भगवंताच्या प्राप्तीची मनापासून तळमळ लागायला पाहिजे। एकदा का अशी तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो, आणि कोणी संत भेटला की निवांत होतो। संत आपल्यावर येणारी संकटे नाहीशी करीत नाहीत तर त्या संकटांची भीती नाहीशी करतात। संकटापेक्षा संकटाची भीतीच आपल्याला फार घाबरवून सोडते। आपल्याला जे कळले ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या हा संतांचा एकच हेतू असतो। संत विषयावर मालकी गाजवतात। जगाला जिंकणे एक वेळ सोपे, पण स्वतःला जिंकणे कठीण आहे। संत स्वतःला जिंकून जगात वावरत असतात। संत साक्षीत्वाने जगात राहतात, आणि साक्षीत्वाने राहणाऱ्याला दुःखाची बाधा होत नाही। संतांच्या संगतीत राहून, त्यांच्या आज्ञेत राहून आपण आपल्या मनातले सर्व संशय नाहीसे करावेत। वास्तविक संतांच्या आज्ञेचे एकनिष्ठपणाने जो पालन करतो त्याचे संशय आपोआप दूर होतात। जोवर संशय आहे तोवर असमाधान आहे। समाधान हे आपले आपल्यालाच घ्यायचे असते। म्हणून ज्याला समाधानी राहायचे आहे त्याने फार धडपड करू नये। जशी स्थिती येईल त्या स्थितीत समाधानात राहावे। कचेरीचे विचार आपल्याबरोबर घरी आणू नयेत, ते तिथेच ठेवावेत। घरातले वातावरण शुद्ध आणि निसंशयाचे असावे। भोळेपण एक प्रकारे चांगले, ती भाग्याची गोष्ट आहे। जो योगभ्रष्ट असतो त्याच्या अंगी भोळेपण असते, जसे कल्याणस्वामीच्या अंगी होते। झालेल्या गोष्टी विसरून जाण्याचाच खरा आनंद आहे, पण ते विसरणे कृत्रिमपणे न आणता भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आले पाहिजे। म्हातारपणी मन आणि शरीर फार नाजूक बनते, त्यावेळी शरीरसुद्धा बरे राहायला आनंद हे फार मोठे औषध आहे। हसावे, खेळावे, लहान मुलात मिसळावे, थट्टा विनोद करावा, काहीही करावे, पण आनंदात राहावे। ज्याचा आनंद कायम टिकला त्याच्याच जन्माचे सार्थक झाले। समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे, ती मिळवण्याचा उपाय म्हणजे भगवंताचे स्मरण होय।

0: सर्वानुभूती भगवत दर्शन.
1: तुम्ही काय किंवा मी काय किंवा आणखी कोणी काय, आपण कोणीच काहीच नाही. हे सर्व काही त्या प्रभूच्या मालकीचं आहे, सर्व काही प्रभूचं आहे. ईश उपनिषदाचा प्रारंभीचा मंत्रच आपल्याला प्रत्येक वस्तूत भगवंताची प्रतिष्ठा करायला सांगत आहे. तुम्ही ज्या संपत्तीचा उपभोग घेत आहात तिच्यात भगवान विद्यमान आहे. तुमच्या मनात ज्या इच्छा उठतायत त्यात तो वसत आहे. ज्या वस्तू विकत घेऊन तुम्ही आपली ती इच्छा पूर्ण करत आहात त्या वस्तूतही तो विराजत आहे. तुमच्या सुंदर वेशभूषेत, तुमच्या मोहक अलंकारांमध्ये तोच विराजमान आहे. या समस्येचं हे उत्तर आहे. आपण या दिशेने विचार करायला हवा, ही अशी भावना बाळगायला हवी. या दिव्य चक्षूंनी, या ब्रह्मदृष्टीने जगाकडे बघू लागल्यावर सगळा देखावाच बदलून जाईल. कारण जशी दृष्टी तशीच सृष्टी. तुम्ही जर आपल्या प्रत्येक हालचालीत, आपल्या बोलण्या चालण्यात, आपल्या शरीरात, आपल्या सर्व गोष्टींमध्ये भगवंताची स्थापना कराल तर उभं दृश्यच पालटून जाईल. हे जग दैन्याचं वाटण्याऐवजी ते तुमच्यासाठी स्वर्ग बनून जाईल. येशूंनी असं म्हटलंय की स्वर्गाचं राज्य तुमच्या अंतर्यामीच आहे. वेदांतही असंच म्हणतो. प्रत्येक थोर धर्माचार्यही असंच म्हणतो, ज्याला बघण्यासाठी डोळे आहेत तो बघो, ज्याला ऐकण्यासाठी कान आहेत तो ऐको. वेदांत सप्रमाण सिद्ध करून देतो की आपण ज्या सत्याच्या सारखे शोधात आहोत ते सत्य नित्य सिद्ध असून सदा आपल्या जवळच आहे. आपल्या अज्ञानामुळे आपल्याला वाटत असतं की आपण ते हरवलंय आणि म्हणून रडत ओरडत ते शोधण्याच्या धडपडीत आपण जगभर भटकत असतो. पण वस्तुतः ते सदा आपल्या हृदयातच वर्तमान असतं. केवळ तिथेच ते आपल्याला सापडू शकतं. जगाचा त्याग करा ह्या उपदेशाचा जर आपण तो जुना रुक्ष स्थूल अर्थ घेतला तर त्याचा अर्थ असा होईल की मग आपण कर्माला रामराम ठोकायचा, आळशी बनून चिखलाच्या पेंड्यासारखं बसून राहायचं, कसलाही विचार करायचा नाही, कोणतंही काम करायचं नाही, उलट दैववादी होऊन जायचं. परिस्थितीच्या ओघात प्रवाह पतिताप्रमाणे सारखं इतस्ततः व्हायचं, निसर्गाच्या नियमांचे बंदे गुलाम होऊन बसायचं आणि सारखं कसंतरी कुठंतरी भरकटत असायचं. त्या उपदेशाच्या चुकीच्या अर्थानं हा अनर्थ ओढवेल. पण हा मुळी त्या उपदेशाचा खरा अर्थच नव्हे. आपण कर्म करायलाच हवं. खोट्या फसव्या वासनांनी बेबंद वाहवणाऱ्या या सामान्य जनांना कर्माविषयी काय माहिती असतं? स्वतःच्या भावनांनी आणि इंद्रियांनी फरफटला जाणारा माणूस कर्माविषयी काय जाणत असतो? जो आपल्या वासनांनी कुठल्याही प्रकारच्या स्वार्थीपणाने फरफटला जात नाही तोच खरोखर कर्म करत असतो. ज्याच्या पोटात कोणताही मतलब दडलेला नसतो तोच कर्म करत असतो. ज्याला कर्मापासून कसल्याही लाभाची आस नसते तोच कर्म करत असतो. एखाद्या सुंदर चित्राचा आस्वाद खरोखर कोण घेत असतो? विकणारा की ते नुसतं साक्षीवृत्तीनं पाहणारा? विक्रेता आपल्या हिशेबातच गर्क असतो. ते केवढ्याला विकलं जाईल आणि त्यावर नफा किती मिळेल या विचारातच दंग असतो. त्याच्या डोक्यात हेच विचार चालू असतात. त्याचं लक्ष लिलावाच्या बोलींकडेच असतं. त्या कशा कशा वाढतायत हेच तो बघत असतो. दर किती झपाट्याने वाढतो आहे हे ऐकण्यात तो गुंग असतो. तो त्या चित्राचा आस्वाद घेणार केव्हा? विकण्याचा किंवा विकत घेण्याचा कसलाही इरादा नसलेला माणूसच तिथे उभं राहून त्या चित्राचा खरा आस्वाद घेऊ शकतो. तो नुसता त्या चित्राचं सौंदर्य बघत उभा राहतो आणि मनमुराद आनंद लुटतो. तद्वतच हे आपलं विश्व ब्रह्मांडही एक चित्र आहे आणि ज्यावेळी वासना लयाला जातील त्यावेळीच माणूस या जगाचा आस्वाद घेऊ शकेल आणि त्यावेळीच हे विकणं आणि विकत घेणं थांबेल. मालकीच्या या भ्रामक कल्पना नाहीशा होतील. मग कर्ज देणारा लोपेल, विकत घेणारा लोपेल, विकणारा लोपेल आणि उरेल फक्त सुंदर चित्रासारखं हे आपलं जग. ईश्वरासंबंधी या पुढच्या कल्पनेपेक्षा अधिक सुंदर कल्पना मला कुठेही आढळलेली नाही. आणि ती कल्पना अशी की परमेश्वर हा एक महान कवी आहे, प्राचीन कवी आहे. हे समग्र विश्व त्याचं काव्य आहे. ते तो अनंत आनंदाच्या शाईनं नाना श्लोकात, नाना वृत्तात, नाना छंदात लिहितो आहे. वासना सोडून देऊ तेव्हाच आपण त्या आनंदघन प्रभूच्या या विश्वकाव्याचा नीट अर्थ लावायला आणि त्याचा रस चाखायला समर्थ होऊ. मग आपल्या दृष्टीला सर्व काही दिव्य दिसू लागेल, सर्व काही ब्रह्ममय दिसू लागेल. आपण ज्यांना काळबेरे आणि अपवित्र समजत होतो ते सगळे कानेकोपरे, सगळे आडमार्ग, अवघी अंधारी ठिकाणं मग दिव्य रूप धारण करतील, ब्रह्मस्वरूप होऊन जातील. ती आपलं खरं स्वरूप मग आपल्याला उघड करून दाखवतील. मग आपण स्वतःला हसू आणि हे उमजू की हे सगळं रडणं ओरडणं केवळ पोरांचा खेळ आहे आणि आपण सदैव साक्षीप्रमाणे उभे असून तो खेळ पाहतो आहोत. म्हणून आपापली कर्म करा असं वेदांताचं आपल्याला सांगणं आहे.

तपे कुणी। तरी हा विषयी ऐक माझा निश्चित निर्णय, त्याग जो म्हणती तोही तिहेरी भेदला असे। यज्ञदान तपे नित्य करणीय आवश्यक, न सोडावी चिती होती ज्ञानवंतास पावक। परी ही पुण्यकर्मे ही ममत्व फळ सोडुनी, करणे योग्य हा माझा जाण उत्तम निर्णय।

लीला गष्टामुळे चिजे कर्म सोडणे आंग राखुनी त्याग राजस तो वांझ न देखे आपुले फळ करणे ने मिले कर्म कर्तव्य ची म्हणूनिया ममत्व फळ सोडूनी त्याग तो मान्य सात्विक कर्मी शुभाशुभी जेव्हा राग द्वेष न राखतो सत्वांत मुरला त्यागी ज्ञाने छेदून संशय अशक्य देहवंतास सर्वथा कर्म सोडणे म्हणून जो फल त्यागी तो त्यागी बोलिला असे तिहेरी फळ कर्माचे बरे वाईट मिश्रित त्यागहीनास ते लाभे संन्यासी मुक्त त्यातुनी ऐक तू मज पासूनी ज्ञात्यांचा कर्म निर्णय परभारेची हे कर्म करीती पाच कारणे अधिष्ठान अहंकार तशी विविध साधने वेगळाल्या क्रिया नाना दैवते येथ पाचवे काया वाचा

या कर्ण कर्तृत्व कर्मांगेति न त्यातुनि ज्ञाना कर्मात कर्त्यात त्रिगुणेति न भेदजे रचिलेते कसे ऐक गुण तत्वज्ञ वर्णिति भूतमात्रात जे पाहे भाव एक सनातन अभिन्न भेद लेल्यात जाणते ज्ञान सात्विक भेद बुद्धि सपोषो निसर्वभूतांत पाहते वेगळे वेगळे भाव जाणते ज्ञान राजस एका देहात सर्वस्व मानुनी गुंतले वृथा।

होय सात्विक धरुणी कामना चित्ती जे अहंकार पूर्वक केले महाखटाटोपे कर्मते होय राजस विनाश वेचे निष्पत्ती सामर्थ्य ही न पाहता आरंभिलेची जे मोहे कर्मते होय तामस निसंग निरहंकार उत्साही धैर्य मंडित फळो जळो चळे नाते नातो करता सात्विक बोलिला फलकामुक आसक्त लोभी अस्वच्छ हिंसक मारिला हर्ष शोके तो करता राजस बोलिला स्वच्छंदी शुद्र गर्विष्ट घातकी शठ आळशी दीर्घसूत्री सदा खिन्न करता तामस बोलिला बुद्धीचे भेद जे तीन धृतीचे ही तसेची जे गुणानुसार ते सारे सांगतो वेग वेगळे अगर्तव्य अकर्तव्ये बंध भय भय कर्तव्ये मोक्ष निर्भय जाणे सोडू धरू त्यास बुद्धी सात्विक ओळख कार्या कार्य कसे काय काय धर्म अधर्म तो जी जाणू न शके चोख बुद्धी राजस ओळख धर्म मानी अधर्मास अंधारे भरली असे अर्थ जी उलटा देखे बुद्धी तामस ओळख जी इंद्रिये मन प्राण ह्यांचे व्यापार चालवी समत्वे स्थिर राहुनी धृती सात्विक जाणती धर्मार्थ काम सारेची चालवी सोय पाहुनी बुडवी जी फलाशेत धृती राजस जाणती निद्रा भयन जी सोडी शोक खेद तसा मद घाली झापड बुद्धीस धृती तामस जाणती तिन्ही प्रकारचे आता सांगतो सुख ऐकते अभ्यासे गोड जे होय दुःखाचा अंत दाखवी जे कडू वीख आरंभी अंती अमृत तुल्यची आत्म्यात शुद्ध बुद्धीस लाभले सुख सात्विक आरंभी गोडसे वाटे अंती मारक जे विख भासे विषय संयोगे इंद्रिया सुख राजस निद्रा आळस दुर्लक्ष ह्यांनी आत्म्यास घेरुनी आरंभी परिणामी ही गुंगवी सुख तामस इथे पृथ्वी वरी किंवा स्वर्गी देवादिकातही काही कुठे नसे मुक्त प्रकृतीच्या गुणातुनी ब्राह्मणादिक वर्णांची कर्मे ती ती विभागिली स्वभाव सिद्ध जे ज्याचे गुण त्यास धरुणिया शांती क्षमा तप श्रद्धा ज्ञान विज्ञान निग्रह रुजुता आणि पावित्र्य ब्रह्मकर्म स्वभावता शौर्य धैर्य प्रजारक्षा युद्धी ही अपलायन दातृत्व दक्षता तेज क्षात्र कर्म स्वभावता शेती व्यापार गोरक्षा वैश्य कर्म स्वभावता करणे पडिली सेवा शूद्र कर्म स्वभावता आपुल्या आपुल्या कर्मी दक्षतो मोक्ष मेळवी ऐकला।

लाभे कसा मोक्ष स्वकर्मी लक्ष लावुनी जो प्रेरी भूत मात्रास ज्याचा विस्तार विश्व हे स्वकर्म कुसुमी त्यास पूजिता मोक्ष लाभतो उणाही आपुला धर्म परधर्माहुनी बरा स्वभावे नेमिले कर्म करीतो दोष जाळितो सहज प्राप्त ते कर्म न सोडावे सदोषही दोष सर्वचि कर्मात राहे अग्नीत धूरतो राखे कुठे न आसक्ति जिंकुनी मन निस्पृह तो नैष्कर्म्य महासिद्धि पावे संन्यास साधुनी सिद्धिस लाभला ब्रह्म गाठी कोण्या परी मग ज्ञानाची थोरती निष्ठा ऐक थोड्यात सांगतो बुद्धी सात्विक जोडोनी धृतीचा दोर खेचुनी शब्दादी स्पर्श टाळूनी राग द्वेषास जिंकुनी चित्त वाचा तनु नेमी एकांती अल्प सेवुनी गडला ध्यान योगात दृढ वैराग्य लेवुनी बळ दर्प अहंकार काम क्रोध परिग्रह ममत्वासह सोडूनी शांतीने ब्रह्म आकळी ब्रह्म झाला प्रसन्नत्वे न करी शोक कामना पावे माझी पराभक्ती देखे सर्वत्र साम्यजी भक्तीने तत्वता जाणे कोण मी केवढा असे ह्या परी मज जाणूनी माझ्यात मिसळे मग करुणी ही सदा कर्मे सगळी मज सेवुनी पावे माझ्या कृपेने तो अवीट पद शाश्वत मज मत्पर वृत्तीने सर्व कर्मे समर्पुणी समत्व न ढळू देता चित्त माझ्यात ठेवतु मग सर्व भये माझ्या कृपेने तरशील तू मी पणे हे न मानूनी पावशील विनाशची म्हणसी मी न झुंजेची हे जे मी पण घेवुनी तो निश्चय तुझा व्यर्थ स्वभाव करवीलची स्वभाव सिद्ध कर्माणे आपुल्या बांधिलास तू जे टाळू पाहसी मोहे अवश्य करशील करिशील ते राहिला सर्व भूतांच्या हृदयी परमेश्वर मायेने चाळवी त्यास जणू यंत्रात घालुनी त्यातेची सर्व भावे तू जाई शरण पावसी त्याच्या कृपा बळे थोर शांतीचे स्थान शाश्वत असे गुढाहुनी गूढ बोलिलो ज्ञान मी तुझ ध्यानी घेऊनि ते सारे स्वेच्छेने योग्य ते करी सर्व गूढातले गूढ पुन्हा उत्तम वाक्य हे हितार्थ सांगतो ऐक फार आठ आवडसी मज प्रेमाने ध्यास घेऊनी यजी मज नमी मज प्रिय तू मिळसी माते प्रतिज्ञा जाण सत्यही सगळे धर्म सोडोनी एका शरण ये मज जाळीन सर्व मी पापे तुझी शोक करू नको न कथी हे कधी त्यास तपोही न अभक्त जो श्रवणेच्छा नसे ज्यास माझा मत्सर जो करी सांगेल गुज हे थोर माझ्या भक्त गणात जो तो त्या परम भक्तीने मिळेल मज निश्चित कोणी अधिक त्याहूनी माझे प्रिय करीचिना जगी आवडता कोणी न होय मज त्याहुनी हा धर्म रूप संवाद जो अभ्यासील आमुचा मी मानी मज तो पूजी ज्ञान यज्ञ करुणिया हे ऐकेलही जो कोणी श्रद्धेने द्वेष सोडुनी पावेल कर्म पुतांची तोही निर्वेद सद्गती तू हे एकाग्र चित्ताने अर्जुना ऐकिलेस की अज्ञान रूप तो मोह गेला संपूर्ण की तुझा अर्जुन म्हणाला
मोह मेलाचितो देवा कृपेने स्मृती लाभली झालो निशंक मी आता करीन मनसी तसे। संजय म्हणाला असा कृष्णार्जुनांचा हा झाला संवाद अद्भुत थोरांचा ऐकिला तो मी नाचवी रोम रोम जो व्यास देवे कृपा केली थोर योग रहस्य हे मी योगेश्वर कृष्णाच्या मुखे प्रत्यक्ष ऐकिले हा कृष्णार्जुन संवाद राया अद्भुत पावन आठवूनी मनी फार हर्षतो हर्षतो चिमी स्मरूणी बाहुते रूप हरीचे अति अद्भुत राया विस्मित होवूनी नाचतो नाचतो चिमी।

0: बोली। श्रोताओं, कबीर साहब एक गहरा निर्देश देते हुए कहते हैं, कबीर हद के जीव सु, जो हद के जीव हैं, यानी जो संकीर्ण सीमाओं, सांसारिक वासनाओं, जाति पाति और केवल भौतिक संसार की सोच में बंधे हुए हैं। हित करी मुखान बोली, तुम उनसे बहुत ज़्यादा मोह या प्रेम बढ़ाकर अपने मुख से व्यर्थ के वचन मत बोलो। कबीर यहाँ नफरत करने को नहीं कह रहे हैं, बल्कि वे कह रहे हैं कि उनके साथ अपनी गहरी आत्मिक ऊर्जा को व्यर्थ मत करो, क्योंकि वे तुम्हारी ऊंची और गहरी दार्शनिक बातों को समझ नहीं पाएंगे। तो फिर अपनी ऊर्जा कहाँ लगानी है? अगली पंक्ति में कबीर मार्ग दिखाते हैं, जे लागे बेहद सु, जो लोग उस बेहद से लग गए हैं, यानी जिसकी चेतना उस असीम अनंत निराकार परमात्मा की खोज में निकल पड़ी है, जो सत्य के खोजी हैं, तिन तू अंतरी खोली। हे साधक, तू उनके सामने अपने अंतर यानी अपने हृदय के द्वार, अपने अनुभवों की पोटली पूरी तरह खोल दे। उनके साथ बैठकर तुम्हारी चेतना का विस्तार होगा। अगर इसे हम दार्शनिक दृष्टि से समझें तो यह दोहा हद और बेहद के वैदांतिक और सूफी दर्शन का निचोड़ है। यह संसार हद है, इसकी हर चीज की एक सीमा है, चाहे वह धन हो, पद हो या यह शरीर हो। जो जीव केवल इसी सीमा को सच मानकर जी रहा है वह हद का जीव है। इसके विपरीत जो इस दृश्य जगत को पार छिपे उस अदृश्य असीम चैतन्य तत्व को ढूंढ रहा है वह बेहद का राही है। कबीर समझा रहे हैं कि अध्यात्म की यात्रा में सत्संग का बहुत बड़ा महत्व है। जब दो बेहद के राही आपस में मिलते हैं तो ज्ञान का एक ऐसा प्रकाश पैदा होता है जो दोनों को, दोनों के भीतरी कपाट यानी अंतर मन को खोल देता है। आज का चिंतन, मेरे दोस्तों, आज जरा अपनी संगति और अपनी बातचीत के स्तर को परखिए। हर सुबह से शाम तक जिन लोगों के साथ अपना समय बिता रहे हैं, क्या वे हमें बेहद यानी उस भीतरी अनंत शांति की तरफ ले जा रहे हैं, या वे हमें इसी संसार की छोटी मोटी हद यानी चिंताओं और विवादों में उलझा रहे हैं? आज कोशिश कीजिए अपनी ऊर्जा को सहेजने की। सांसारिक प्रपंचों में मौन रहना सीखिए और अपनी आत्मा के द्वार केवल उनके लिए खोलिए जो जीवन में सत्य, प्रेम और करुणा की तलाश कर रहे हैं। जब आप बेहद के मार्ग पर चलने वाले साधकों से जुड़ते हैं तो आपका अंतर्मन अपने आप खिलने लगता है और सीमाओं के सारे बंधन टूट जाते हैं। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर होगी मुलाकात कबीर के एक नए सूत्र के साथ। सुनते रहिए मनोज के साथ सुनो भाई साधो 90.8 FM रेडियो मन भावन पर। तब तक के लिए राम राम।
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केला आहे रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
2: हे मानवा, तुझे ज्ञान विज्ञान भौतिकतेमध्ये गुरफटलेले, बाह्य आवरणाला सुखावणारे, मौज मजा मस्ती करायला लावणारे, तू उदंड सुटलास, उधळलास जगभर, आनंदाच्या उर्मी घेत मौज मस्ती करीत जडवादाने, तू असेही म्हणालास जन्म ते मृत्यूपर्यंतचा प्रवास सत्य आहे। तसे तू असेही म्हणालास पारलौकिक जीवन असते, तुझ्या भौतिक जीवनाला धर्माने नावे ठेवलीत आणि कर्मकांडाकडे खेचून नेले। तू पारलौकिक जीवनाचा केलास उदोउदो लौकिक जीवनातील आनंदासाठी, लौकिक जीवनाला तू बनवलेस उथळ असंयमी, तेव्हा संस्कार पूर्णतेसाठी अध्यात्माची निकट जाणवली। विज्ञान विवेकाच्या संमिलनातून संस्कृतीच्या ध्येयबिंदूकडील प्रवास तुला करावासा वाटला। हा मूलगामी शोध वाटतो सोपा पण असतो अवघड. त्या शोधाला आणि संशोधनाला सामोरे जाताना होते बुद्धी प्रामाण्यवादाची दमछाक आणि सापडतच नाही नेमके सूत्र चिरंतन समाधानाचे आणि सुखाचे. संपूर्ण विश्वात जाणू लागतो शाश्वततेच्या प्रकाशाचा अंधुकसा कवडसा. त्याचे बोट धरून पुढे सरकायचे म्हटले तर अंधारात कोसळण्याची भीती असते. तेव्हा नेमका प्रकाशाला स्पर्श करता येण्याची भूमिका आणि अभिलाषा होते निर्माण जिज्ञासेतून. तर्क कठोरतेच्या भोवंडत राहतात असंख्य लोक अंधाऱ्या गुहेत. काल्पनिकतेचा प्रकाश आहे असा आभास होऊन बाहेर पडता येत नाही अशी दुरावस्था होते आणि अडकतात अंधश्रद्धा कर्मकांडाच्या अंधार गुहेत. सडत राहतात माणसांचे असंख्य समूह आणि असंख्य पिढ्या पिचत जातात अज्ञानाने. नपुसक ठरत जातात ज्ञानाअभावी. त्यामुळे निर्माणच होत नाही मानवतेचे सृजन. प्रकाशमान संस्कारातून उदयास यावी संस्कृती. तिला होऊ नये बाधा विषमतेची आणि भेदाभेदांची. माणसाचा नमुना संस्कृतीच्या परिघातून असा उभा राहावा की संस्कारांचा प्रकाशमान सूर्य तो असावा आणि आचरणाच्या स्पर्शाने त्याच्या भूतलावरील माणसांच्या असंख्य पिढ्यांमध्ये संस्कार प्रकाशाचे संक्रमण होत जावे. प्रकाश पुंजके उधळले जावेत सगळीकडे. मिटून जावा अनाचार अनिती दुष्कृत्य पाप कलंक. प्रकाशपूर्ण संस्कार जाणवेत असा प्रकाश शोधायचा आहे. असा प्रकाश तपासायचा आहे. असा प्रकाश पाहायचा आहे. असा प्रकाश अनुभवायचा आहे. असा प्रकाश अंतरंगात जिरवायचा आहे. त्या प्रकाशाला पुन्हा नवनवीन धुमारे फुटावेत गतीचे प्रगतीचे. चला तर असा प्रकाश शोधूया. बा तथागता या विशाल काव्याचे तीन आविष्करण आहेत. त्यामध्ये दुसऱ्या आविष्करणाला खूप विस्तारपूर्वक सुरुवात होणार आहे. त्यातलं पहिलं आविष्करण माणसाच्या निरीक्षणाचं त्याच्या जगण्याच्या चिंतनाचं असं असणारं आविष्करण पहिलं आविष्करण या ठिकाणी संपलं आणि असा प्रकाश बुद्धिस्ट फिलॉसॉफीमधून शोधण्यासाठी दुसऱ्या आविष्करणाची.
3: रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
4: स्थान महात्म्य खूप आहे कारण तिथं संत आणि भगवंत एकत्र राहत असतात. ही स्थानं विसाव्याची ठिकाणं आहेत. इथे तुम्हाला सकारात्मक ऊर्जेचा अखंड वाहणारा झरा आढळेल कारण या संतांनी त्या सर्वसाक्षी परमेश्वराच्या त्या प्रभूच्या अखंड अनुसंधानात राहून जो आनंद प्राप्त केलेला असतो तोच आनंद इतरांनाही वाटण्याचे कार्य या स्थानांवरनं सातत्यानं होत असतं. त्या संत पुरुषांची जी कर्मभूमी असते तिथे त्यांचा देह पंचतत्वात विलीन झाल्यानंतरही त्यांनी देहात असताना केलेल्या कार्यापेक्षाही अधिक जोमाने तेथील कार्य वाढत असतं.

पद, पैसा, प्रतिष्ठा या तीनही गोष्टी तुमचा अहंकार जागृत ठेवतात आणि वाढीसही लावतात. अहंकार तुमच्यातला सत्विचार, सज्जनपणा आणि नम्रता या सगळ्यांना बाधा आणतो. देह, बुद्धी, मन, चित्त आणि आत्मा या क्रमाने तुम्ही स्वतःला सावध करणे गरजेचे असते, कारण तुमची विवेक जागृती या पाचही गोष्टी करत असते. देह शुद्धीकरिता कर्म मार्ग, बुद्धी शुद्धीकरिता ज्ञान मार्ग, मन शुद्धीकरिता ध्यान मार्ग, चित्त शुद्धीकरिता योग मार्ग आणि आत्मशुद्धीकरिता संपूर्ण शरणागती, याशिवाय पर्याय नाही.

नाम नाम ही आंतरिक साधना आहे. आंतरिक साधनेच्या माध्यमातून तुमचा आत्मोद्धार होईल. जीव जेव्हा शिवाकडे धाव घेतो तेव्हा तुमचे डोळे, तुमचे कान, तुमची वाणी, तुमचा श्वास, तुमचा विचार, तुमची बुद्धी आणि तुमचे मन सगळे सगळे तेव्हा फक्त नाम नाम आणि फक्त नामच घेतात. सगळी इंद्रिये जेव्हा फक्त नामच घेतील तेव्हा तुमचा देह नामाचं झाड होईल. इतके नाम तुमच्या देहात भिनले पाहिजे. मग या झाडाच्या फांद्या, फुलं, फळं यातूनही सगळीकडे नुसता नामाचा नाद ऐकू येईल. माझ्या जीवनात हे घडलंय, तुमच्याही जीवनात हे घडावं असं कवीला वाटतंय. म्हणून ते म्हणतात, नामावर विश्वास ठेवा, सद्गुरूने दिलेले नाम सतत घ्या, नामाचे अनुसंधान सोडू नका, नामाशिवाय जीवन जगणे अशक्य वाटले पाहिजे, इतके नाम घ्या, इतके नामात रंगून जा.

पाहता पाहता रात्र निघून गेली. काल दिवसभर कर्म करून करून थकलेला देह आणि विचार करून करून थकलेले मन रात्रीच्या विश्रांतीनं पुन्हा प्रभात समयी नव्या उमेदीनं नव्या आशेनं टवटवीत झालं. खरंच मानवी जीवनात प्रकाशाचं केवढं मोल आहे, नाही? पहाटेची प्रसन्न सकाळ, नवी ताजी ऊर्जा घेऊन येणारी ही प्रभात आणि या प्रभात समयी त्या सर्वसाक्षी परमेश्वराचं, प्रभूचं, त्या रामरायाचं आणि आपल्या सद्गुरूंचं स्मरण तुम्ही कराल, त्यांची प्रार्थना तुम्ही कराल, तर तुमचा संपूर्ण दिवस आनंदात जाईल यात शंकाच नाही. म्हणूनच कवी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा. मी अगदी खरं सांगतोय, एकदा हे सगळं करून तर बघा.

आता हा उत्तरार्ध, ही सांजवेळ, नेत्र पैलतीरी लागलेले, मन अगदी कशात म्हणून कशातही गुंतलेलं नाही, फक्त महाराजांनी अंतकाळ साधावा, शेवट साधावा एवढीच काय ती मनीषा. दाही दिशांना आभाळ गच्च वरून यावं तसंच काहीसं माझं झालं आहे. तुमच्या भेटीसाठी हा जीव अगदी व्याकुळ व्याकुळ झाला आहे. तुमच्या दर्शनाकरिता देहाचे सगळे अवयव डोळ्यात जमा झाले आहेत. आपल्या माणसांना भेटीसाठी असं व्याकुळ का करता महाराज? पुंडलिका भेटी परब्रह्म आले, तुम्ही माझ्या भेटी येणार ना?

0: For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/Venus Devotional.
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: ग्रामगीता चिंतन भाग 45. शैक्षणिक क्षेत्राच्या दृष्टीने भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते प्राशन केल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने गोस्वामी तुलसीदासजी लिहितात, अभ्यास करत करत जडमती होत सुजान, रसरी शिल्पर आवत जावत पडत निसान. अर्थात खिराणी नसलेल्या विहिरीवर उभं राहून पाणी भरण्यासाठी लांबच लांब एक दगड ठेवला आहे. पाणी ओढता ओढता त्या मऊ असलेल्या दोरखंडाने तो कठोर दगड सुद्धा काही दिवसानंतर चिरल्या जातो. त्याप्रमाणे सातत्याने अभ्यास करत करत जड बुद्धी देखील जाणती होते, बुद्धीचा उच्चांक वाढतो. 400 वर्षापूर्वी संत तुकाराम महाराज लिहितात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. प्रयत्नपूर्वक अभ्यासाने असाध्य असणारी गोष्टही जीवनात साध्य होते. स्वामी विवेकानंद शिकागोच्या व्याख्यानात माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स या एका विधानाने लाखोची सभा जिंकतात. छत्रपती शिवाजी महाराज कल्याणच्या शुभेदाराची सौंदर्यवती तरुण सून अशीच आमची आई असती तर आम्ही असेच दिसलो असतो, असे गौरवोद्गार काढून परस्त्री माते समान समजून सन्मानाने परत पाठवितात. झाशीची राणी लक्ष्मीबाई, वीर भगतसिंग देशासाठी प्राणार्पण करतात. हा उच्चांक असलेल्या जाणत्या बुद्धीचा इतिहास आहे. आणि आज काय परिस्थिती आहे? एक कवी वर्णन करतात, काल मला रस्त्यावरती भगतसिंग भेटला, डोळ्यात होते अश्रू त्याच्या, जरा अस्वस्थ वाटला, हळूच माझ्या खांद्यावरती हात ठेवून म्हणाला, बोल तिरंग्याच्या देशात दुःख नाही का कुणाला. शब्द त्याचे ऐकून माझ्या काळजावरती घाव झाले, त्याच्या माझ्या डोळ्या देखत संसदेचे भाव झाले, पायात नव्हती चप्पल, त्याचा सदरा होता फाटका, काल मला रस्त्यावरती भगतसिंग भेट. असेच पुढे चालत एका सभेमध्ये गेलो, पुढाऱ्याचे भाषण ऐकून दोघेही दंग झालो. फसवी होती खादी त्याची, फसवे होते बोल, देश झाला कचऱ्यासारखा, जनता झाली माती मोल. सारे चित्र पाहून त्याच्या मनात अंगार पेटला, आणि काल मला रस्त्यावरती भगतसिंग भेटला, माझ्या डोळ्यात माझ्या गळ्यात गळा घालून तो ढसा ढसा रडत होता. फासावरती जाऊन सुद्धा मनामध्ये कुढत होत, म्हणाला, त्याग बलिदान शौर्य हे शब्द विकले जात आहे, जाती धर्म पंथावरून या देशात दंगली होत आहे. चूक झाली म्हणाला, मी हसत हसत फाशी गेलो, बेमानाच्या हातामध्ये देश माझा देऊन गेलो. अरे संपावरती गेला सूर्य, भोवती अंधार दाटला, काल मला रस्त्यावरती भगतसिंग भेटला, काल मला रस्त्यावरती भगतसिंग भेट. याचे

0: आपले शिक्षण उत्पादक नसून अनुत्पादक बनले हे आहे. महात्मा गांधींनी जीवन शिक्षणाची जी पद्धती काढली ती मुलांचे शिक्षण खोदकामापासून सुरू होते हे येथे सांगण्याचे कारण असे की आमचे शिक्षण नुसते पुस्तकी असता कामा नये. आज शिकणारा माणूस फक्त शिकतच जातो, काम करण्याची त्याला सवयच नाही. आज आपण सारे विद्यार्थी अवस्थेत आहोत. हा आचरणाचा पाठ जेव्हा आम्ही आत्मसात करू तेव्हाच आमचे जीवन उन्नत होईल आणि आजची सदोष शिक्षण पद्धती बदलून टाकता येईल. त्यासाठी नियमित करा अभ्यास सदा, जो वेळ मिळे जो काळ मिळे. तेव्हाच जीवन शिक्षणाचे सिद्धांत त्यांनी ग्रामगीतेत मांडले आहेत ते अचूकने विद्यार्थी जीवनाला अति आवश्यक आहेत. ज्यांचे मुलबाळ आज्ञाधारकनी सुसंस्कारी आहेत, व्यसनमुक्त आहेत, उद्योगी आहेत, ते आई वडील भाग्यवान आहेत, तेच देशाचं खरं धन आहे. या अर्थाने पुत्रधनाची निगा व बाल संगोपनाचे महत्कार्य यासाठी वंदनीय महाराज लिहितात. गावचे सर्वात मुख्य पुत्रधन, त्यांचे संरक्षावे चरित्रधन, तेने गावाचे वाढेल महिमान, चारित्र्या परी उज्ज्वल. आपणासी वाटे जैसे गाव तैसेची बालकांना शिकवावे, शहाणे करुणी सोडावे, विद्या शिक्षणे सर्वची. बाळपणीच शिक्षण होई, वय झाली या त्रास जाई, वळविल्याही न वळती काही इंद्रिये त्यांची. मग तो राही आंगठा छाप, कोणीही त्याला द्यावी थाप, आयुष्य कष्ट संताप भोगी तसे आंधळ्या परी, त्याशी बंद उन्नतीची द्वारे, आयुष्य जाय हमालीत सारे, किसान परी कडेना गोजिरे, शेतीचेही नवे ज्ञान, नाही अवजारात सुधारणा, सुधारून शके पिके नाना, घाण्याच्या बैलापरी धिंगाणा, जीवनाचा त्याच्या. वडिलाने मुलगा नाही शिकविला, तोही पापाचा भागीदार झाला, जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला, तैसे शिक्षण देणे अगत्याचे. जरी आपुल्याने व्यवस्था नव्हे तरी देशोद्धारक संस्थेशी सोपवावे, परी मुलास पतीत न ठेवावे अशिक्षितपणे कधीही. आई बापांनी अंगावरी, मुले ठेवू नयेत निरंतरी, सोपवावी बालकांच्या विद्या मंदिरी, रक्षक असतील जे त्यांना. जन्म देण्याचे काम माता पित्यांचे, शिक्षणाचे काम विद्या गुरुचे, ते आसक्तीने पुत्रधन देशाचे बिघडवू नये लाडवूनी. आई बापाचा प्रेमळ चाळा, पूर्वी लहान मुलांचा आळा, मुलगा होतो ठोंब्या भोपळा, अति लाडाने निकामी, हे तो विद्यागुरु साहेना अथवा शिक्षिका चालू देईना. मुलास वळवावे कैसे त्यांना माहीत असते मानसशास्त्र, म्हणून सर्व गावाने मिळून काढावे शिशु संगोपन, बाई बुवाच शिक्षण देऊन नेमावे त्या कार्याची, असावे गावीच विद्या भुवन, बालोद्यान शिशु संगोपन, मुले बाळपणीच त्यात ठेवून वळण द्यावे साजेसे. आई बापा स फुरसत नाही, कामास जाता अडचणी, मुलाबाळांची आबाळ होई, हे सर्व मिटे विद्याश्रमे. विद्यार्थी जीवनात तीन गुरु महत्वाचे आहेत, आई वडील, विद्यार्जनाचे अध्यापक व आध्यात्मिक आचार्य. प्राथमिक पण महत्वाचे संस्कार आई वडिलांना द्यावे लागतात. घरातील माणसं जशी वागतील तो धर्म पुढच्या पिढीसाठी ठरतो. यद्य दाचरती श्रेष्ठ तत्त देवे इतरो जनाहा असं भगवद्गीता म्हणते. एका मुलानी शाळेतून पेन चोरून आणला, आईला दाखवला, आई म्हणाली ठेवून दे. मुलगा वयाने जसा मोठा व्हायला लागला तशा त्या मोठ्या मोठ्या चोऱ्या करायला लागला. पुढे पुढे आयुष्यात त्यांनी शेकडो खून केले, डाके पाडले, पोलिसांना त्याचा शोध होता. एक दिवस तो हाती लागला, तो पकडला गेला, खटला चालला, शेवटी कोर्टाने निर्णय दिला जीव जाईपर्यंत याला 100 वेळा फाशी देण्यात यावी. आणि त्याला शेवटची इच्छा विचारली, तो म्हणाला की ज्या आईच्या कुशीतून मी जन्म घेतला त्या आईला मला भेटायचं आहे. तशी त्याची व्यवस्था केली गेली. तो कठड्यात उभा आहे, हे सगळं पाहण्यासाठी भरभरून समाज त्या कोर्टाच्या दरबारात उलटलेला आहे. जेव्हा आई समोर आली तेव्हा तो म्हणतो आहे की आई आता मी मरणार आहे, फार थोडा वेळ माझ्या जीवनाचा आता शिल्लक राहिला, जाताना मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. ती आई जवळ आली आणि आपलं तोंड तिच्या कानाजवळ त्यांनी नेलं. काही न सांगता दोन्ही दातांनी कान उपटला आणि कोर्टात बाजूला फेकून दिला. जज म्हणायला लागले, मूर्खा, अरे आता तू काही वेळात मरणार आहे, अशाही वेळी जन्म देणाऱ्या जन्मदात्या आईचा कान उपटलास? त्यावेळेस तो बोलायला लागला की जससाहेब मी केलं ते बरोबर आहे, मला सगळं आठवते, मी जेव्हा लहान होतो तेव्हा शाळेतून लहाना वस्तू चोरून आणायचा, हीच ती माझी आई आहे, की मला हिनं कधीही चोरी करणं वाईट आहे, खोटं बोलणं पाप आहे हे कधीही शिकवलं नाही. त्याचाच परिणाम हा आहे की मी मोठ्या चोऱ्या करत गेलो आणि आज मला फासावर जावं लागून राहिलं. याच आईने मला संस्कार दिले असते तर कदाचित आज मला फाशी झाली नसती, काही महिन्याचा जेल होऊन मी मला समज आली असती, मी मोकळा झालो असतो. तेव्हा या दृष्टीने सुसंस्कार संवर्धनाच्या दृष्टीने आई वडिलांचं कर्तव्य किती महत्वाचं आहे हे या ठिकाणी सिद्ध होते. हा भाग याच ठिकाणी संपला. पुढील चिंतन पुढील भागात.
1: हाय, मी आरजे स्वरा आपण ठेवून गेलंय रेडिओ मन भावन 90.1.

0: FM, always heart touching.
1: श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. त्यातील एक श्रीमद भगवत गीता सुधासार हा आहे. त्याचे विवेचन करण्याचा मी एक अल्प प्रयत्न केलेला आहे.
2: नमस्कार, मी मृणालिनी फडणवीस खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी जळगाव येथे अकॅडमिक डायरेक्टर म्हणून काम करते आहे. आत्तापर्यंत आपण जितके विवेचन या विश्वरूप दर्शन च्या संबंधित म्हणा किंवा श्रीमद भगवत गीतेने केलेल्या निर्देशाच्या स्वरूपात पाहिले त्याचा आता आपण पुढचा टप्पा बघतो आहोत. जशी आवडणारी सुंदर रूपे आहेत हे परमेश्वराचे स्वरूप आहेत असे आपण मानतो, त्याचप्रमाणे ज्या विभत्स रूपाकडे बघून आपल्याला भय वाटते ते विभत्स रूप सुद्धा त्याचे स्वरूप आहे. अर्जुनाला सुद्धा ते विश्वरूप दर्शन सहन झाले नाही आणि ते विश्वरूप दर्शन पाहून अर्जुन घाबरून गेला होता. त्या विश्वरूप दर्शनातून भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाला हेच सांगायचे होते की जे जे आहे ते आपल्या जसेच्या तसेच आपल्या समोर आहेत आणि ते स्वीकारले पाहिजे. सर्व आणि जसेच्या तसेच याचा अर्थ असा की जे जे काही उत्कृष्ट आहे आणि त्याच्याबरोबर जे जे काही निकृष्ट आहे ते सुद्धा आपल्याला स्वीकारता आले पाहिजे. मानवी बुद्धीला अनुसरून ज्याला आपण हेय किंवा त्याज्य असं समजतो ते सुद्धा परमेश्वराचे स्वरूप आहे. असे स्वरूप समजून घेऊन त्याला सुद्धा स्वीकारता येणं हा हीच खरी एक विचार करण्यायोग्य बाब आहे. सौंदर्य, बळ, आरोग्य, संपदा अशा सर्व उत्कृष्टांमध्ये आणि जीवनातील समृद्धीत मीच आहे. जे तुला मोहित करते त्याचे रूप हे मीच आहे. जसे भगवान श्रीकृष्णांनी विभूती योगात सांगितले आहे हाच खरा त्याचा मतितार्थ. पण त्यानंतर विश्वरूप दर्शनात मात्र भगवान श्रीकृष्णाची उपदेशाची सारणी जी करतो ती जरा वेगळीच दिसते. जीवन हे रोज नवनवीन रूपे घेऊन आपल्या पुढे प्रकट होत आहे. जीवनाची अनेक रूपे एका क्षणी नष्ट होत असतात आणि दुसऱ्या क्षणी ती तयारही होत असतात. जीवन देणारा आणि नष्ट करणारा विनाश ही परमेश्वरच आहे. या समग्रतेने तुम्हाला जीवनाकडे पाहता येईल का? जसे आहे तसे तुम्ही स्वीकारेल आणि तसेच मी विचारात घेईन असं आपल्याला करता येईल का? हा सुद्धा एक साधनाचाच भाग आहे. पण आयुष्याला जसेच्या तसे कोणतीही खळखळ न करता स्वीकारणे सोपे नाही. विश्वरूप दर्शनामध्ये श्रीकृष्ण अर्जुनास समग्र आयुष्य कसे आहे हे दाखवून दिले आहेत. ते अनेक प्रकाराच्या द्वंद्वाने भरले आहे. त्यातील एक बाजू स्वीकारून दुसरी बाजू नको असे आपल्याला म्हणता येणार नाही. या जगात अंधारी आहे आणि प्रकाशही आहे, सुख आहे आणि दुःखही आहे, त्याज्यही आहे आणि ग्राह्यही आहे. त्याचप्रमाणे त्याला उत्कटतेने धरावे अशी गोष्ट या जगात उपस्थितही आहे आणि ज्यापासून आपण पळून दूर जावे अशीही वाटणारी गोष्ट आहे. पण तेथून पळून आपल्याला जाता येत नाही. ईश्वराचे विश्वरूप दर्शन पाहताना या दर्शनातील काही रूपे बघत असताना अर्जुनाने त्याचे डोळे मिटून घेतले होते. पण डोळे मिटून सुद्धा ते विभत्स रूपे त्याच्या समोर दिसू लागली. आता अर्जुन कुठे पळून जाणार? कारण तेथे जिथे जिथे ते बघत होते तिथे तिथे त्याला ते दृष्टिपात होत होतं आणि असं होऊन सुद्धा त्याला ते दिसतच होतं. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, याला काही पर्याय नाही, कारण हेच तर सत्य आहे, हेच जीवनाचे सत्य स्वरूप आहे. जे उत्कृष्ट आहे त्याची कामना करायची आणि जे निकृष्टास आहे किंवा जे दिसतं ते आपल्याला नको हा मानवीय स्वभाव आहे. पण ज्याला जीवनाचे किंवा समग्र सत्याचे दर्शन हवे आहे त्याला असे कोणतेही स्वरूप नाकारता येत नाही. त्याला त्याच्या मानवी स्वभावाला सुद्धा बाजूला ठेवता आले पाहिजे. 11व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास जे विश्वरूप दर्शन दाखविले त्यातून भगवंतांना हाच वास्तविक संदेश द्यायचा आहे. जीवन हे समग्रपणे स्वीकारले पाहिजे. त्यात आवडणारे सुखाचे प्रसंग तसेच न आवडणारे अत्यंत दुःखप्रद प्रसंग हे येतील. तो जे प्रसंग पाहिल त्याला स्वीकारलं पाहिजे, जो या दोन्ही प्रसंगात मनाची शांती ढळू न देता स्थितप्रज्ञ असतो तो एका अर्थाने महायोगी होय. कोणत्याच गोष्टीला नको म्हणायचे नाही आणि कशाला हवे हे म्हणायचे नाही असे जगणे ही कठीण गोष्ट आहे असं तरी सामान्य माणसाला वाटतं. जो समग्र आयुष्य कोणत्याही खळखळ न करता जसे आहे तसे स्वीकारतो तो आहे महायोगी. बघा तर गीता व्यवस्थापनामध्ये असं मॅनेज करताना आपल्याला या गोष्टी सहज वाटत नाही, पण खरं तर हे आयुष्यच आहे. या बाबतीत पूज्य श्री श्रीनिवासजी यांचे सद्गुरू श्री योगेश्वर महाराज यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगतात. परमपूज्य श्रीमद ईश्वरशास्त्री दीक्षित श्री योगेश्वर महाराज हे सांगलीतील श्री गणपती मंदिरात भागवत सप्ताह करीत होते. त्यावेळी त्यांची मुलगी आजारी होती आणि तिला घटसर्प झाला होता. त्या काळात घटसर्पवर असं काही प्रभावी औषध नव्हतं, त्यामुळे त्या मुलीचा आजार वाढतच गेला आणि त्यातच तिचं देहावसान झालं. परमपूज्य श्रीमद योगेश्वर महाराजांच्या मंदिरात सप्ताह चालू असताना कोणीतरी ही बातमी त्यांना सांगितली, त्यावर ते एवढेच म्हणाले, देवाने मला आज विश्वरूप दर्शन दाखविले, तिचा जन्म दाखविला आणि आता तिचा मृत्यूही, असे दोन्ही अमास दाखवले. एका अर्थाने जगण्याचे समग्र रूप दाखविले गेले, पण असे पाहणे अत्यंत कठीण आहे. भगवान श्रीकृष्णाच्या उपदेशाचा हा क्रम जर आपण पाहिला तर सर्वात प्रथम भगवान श्रीकृष्णाने सांख्ययोग, ज्ञान कर्म संन्यास योग, कर्मसन्यास योग असा सांगितला आहे. पण ज्यांना त्यातील काहीच समजले नाही त्यांना जे जे उत्कृष्ट किंवा महान किंवा श्रेयस्कर वाटते ते संपादन करण्यासाठी प्रयत्न करायला सांगितलेलं आहे. सामान्य माणसासाठी हा एक व्यावहारिक मार्ग सांगितलेला आहे. योगी होण्यासाठी म्हणून वाटचाल करणाऱ्यासाठी हा प्रारंभीचा दृष्टिकोन ठीक आहे, पण 11व्या अध्यायात मात्र भगवंतानी योगित्वाचा दुसरा अर्थ आपल्याला सांगितलेला आहे. आपल्या मानसिक कल्पनांना धरून जे जे उत्कृष्ट आहे किंवा जे जे त्याज्य आहे त्या दोन्हीमधील उदासीन होऊन जीवन जसे आहे तसे स्वीकारण्यास सांगितले. भगवान श्रीकृष्ण सांगतात की उत्कृष्टाबद्दलही उदासीन व्हा आणि औदासीन्य न घाबरता आणता येईल का असे पण विचार करा. आपण आयुष्यात बऱ्याच प्रसंगात बरेच असे औदासीन्य आणतो, जे निकृष्ट समोर येते त्याला निरुपाय म्हणून मान्यताही देतो, पण तसे न करता सगळे आयुष्य राग द्वेषरहित होऊन स्वीकारता आले पाहिजे. हा त्या विश्वरूप दर्शनामागील भगवान श्रीकृष्णांचा खरा हेतू होता. श्रीकृष्णांना अर्जुनाला योगी बनवायचे होते, त्यासाठी अर्जुनाला जीवनाचे समग्र रूप दाखवून त्याबद्दल उदासीन होण्यास शिकवायचे होते. युद्ध का करायचे, एवढ्या लोकांचा मृत्यू का घडवून आणायचा, या अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तरे भगवान श्रीकृष्ण विश्वरूप दर्शन योग या 11व्या अध्यायात देत आहेत. आणि भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात की लोकांचा नाश करणारा असा काळ मीच आहे आणि मृत्यूसुद्धा मीच आहे. अध्याय 11 आणि श्लोक 32 अशा श्रीमद भगवद्गीतेच्या या अध्यायामध्ये त्यांनी याला स्पष्टीकरण दिलेलं आहे. लोकांचा नाश करण्यासाठी प्रवृत्त झालेला मी महाकाल आहे. शत्रुपक्षीय सैन्यात जे युद्धे होते ते सर्व तुझ्याशिवाय ही राहणार नाहीत. तू जरी युद्ध केले नाहीस तरी त्या सर्वांचा नाश होणार आहे. अर्जुना, ह्या त्या प्रकाराच्या गोष्टी होणारच आहे. तू जरी युद्ध केले नाहीस तरी ते टळणार नाही. जीवनाचा अंत घडविणारा जो काळ आहे तेच म्हणजे महाकाल रूप माझेच स्वरूप आहे. उत्पन्न होणाऱ्या उत्पत्तीचे कारण ही मीच आहे. जीवनाचा प्रारंभ करणारा जो काम आहे म्हणजे प्रजननक्षम शक्ती ही मीच आहे. त्यानंतर असेही म्हणता येईल की ज्यांनी विभूती योगात जे सगळे सांगितलेले आहे त्याचा सगळ्यांशी माझा संबंध आहे. उत्पत्तीकारक शक्ती किंवा ज्याला आपण कामशक्ती असे म्हणतो आणि जी विनाश घडविते ती आहे कालशक्ती. या दोन्हीही शक्तीतील परमेश्वरच आहे, त्या परमेश्वराच्याच शक्ती आहेत. या दोन्ही शक्तींचे सामरस्य म्हणजे स्थिती होय. विभूती योगात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की उत्पत्तीकारक शक्ती सुद्धा मीच आहे. या कामशक्तीचा उपयोग करून जीवन तयार होते आणि ते आनंदी व समृद्ध बनविले जाते. या गोष्टीचे ज्ञान सर्व जीवाला असते आणि ते त्यास इष्ट असते. पण कालशक्ती हेच त्यास ईश्वर शक्तीचे दुसरे लयकारक असे रूप आहे. अर्जुन त्या कालशक्तीस घाबरत आहे आणि त्या शक्तीस घाबरून तो युद्ध करण्यास नकार देत आहे. अर्जुनास प्रश्न पडतो की इतके जीव कशासाठी नष्ट करायचे. यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हा तर जीवन प्रक्रियेचा भागच आहे अर्जुन. म्हणून तू या सर्वांचा नाश करीत नसून मीच या सर्वांचा कालरूपाने नाश करतो आहो. या माझ्या क्रियेचे तू फक्त एक साधन आहेस असा विचार कर. धर्माशी अवरुद्ध असलेली जी कामशक्ती आहे हेही माझे स्वरूप आहे. सर्व जीव या माझ्या कामशक्तीचे साधन आहे. त्या साधनाकडून मी नवीन नवीन जीव तयार करतो. त्यामुळे उत्पन्न करणारा मीच आहे आणि कालरूपाने नष्ट करणाराही मीच आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला स्पष्टपणे सांगतात. तात्पर्य या सगळ्या सांगण्याचा हाच जो अध्याय 11 श्लोक 33 मध्ये दिलेला आहे की जे काही लोक आहेत किंवा जे काही आपण परमेश्वराचे स्वरूप म्हणून लोकांना पाहतो तो कोणीच नसून मी आहे. असे समजून तुम्हाला सगळ्याबद्दल उदासीन होता आले पाहिजे. आपल्या मानवी बुद्धीला अनुसरून काही उत्कृष्ट असेल तर काही निकृष्टही असेल, काही ग्राह्य असेल तर काही हेय असेल, काही आनंद देणारं असेल तर काही दुःखकारक असेल. परंतु हे परमेश्वराचे स्वरूप असून या सर्वांना आपण जसेच्या तसे स्वीकारले पाहिजे. हे स्वीकारणे एका प्रकाराचा योग आहे. आपल्याला या दोन्हीकडे आपण त्या परमेश्वराचे फक्त साधन आहोत या भावनेने पाहता आले पाहिजे. परंतु ही फार अवघड गोष्ट लोकांना वाटते. सामान्य माणूस म्हणतो की एवढी अवघड योग प्रक्रिया आम्हाला सांगू नका. या जगण्यात आम्हाला निवडीला काही स्थानच नसेल, मग जगायचे कशाला. उदाहरणार्थ मुलांच्या आईवडिलांना मुलांबाबत उदासीन राहून कसे चालेल. एखादा पालक स्वतःच्या पाल्याचा अभ्यासाबाबतीत उदासीन राहून तो तसाच्या तसा राहू शकेल का किंवा असं चालेल का. याचं उत्तर असे की जोपर्यंत मुलं लहान आहेत तोपर्यंत त्यांच्या भल्यासाठी व त्यांच्या हिताबाबत तुम्ही जरूर आग्रही रहा. असे करणे हे तुमच्या पितृ मातृ कर्तव्याचा एक भाग आहे. पण जेव्हा ती मुले मोठी होऊन त्यांच्या कल्पनेप्रमाणे जगू लागतात तेव्हा मात्र त्यांच्या बाबतीत उदासीन व्हा. जे आपल्या दृष्टीने इष्ट किंवा अनिष्ट, सुंदर किंवा कुरूप आणि त्या सर्वांच्या बाबतीत तसेच जीवनामध्ये कधी जीवन आनंदमय तर कधी भयप्रद असं आपल्याला दिसतं. अशा प्रकारे मृत्यूचा देखील रागद्वेष रहित आपण स्वीकार करून त्या पद्धतीने आपली विचारसरणी वळवायला पाहिजे. हाच महान योग आहे असं श्रीकृष्णाने आवर्जून सांगितलेलं आहे. पण हा योग सर्वांना झेपण्यासारखा नाही. मग लोकांनी काय करावे. कारण सामान्य माणसासमोर ज्याला आता आपण एक साधं माणसाचं दररोजचं व्यवस्थापन ह्युमन मॅनेजमेंट असं म्हटलं तर त्याला या गोष्टी सहज करणं शक्य होत नाही असं एक आपल्याला सर्वदूर दिसून येतं. अशा सामान्य जनांच्या कल्याणासाठी भगवान श्रीकृष्ण जगण्यातील सगळ्या उत्कृष्टता त्यांच्या दिव्य सगुण साकार स्वरूपात आणतात आणि ह्याला ते 12 अध्यायात भक्तियोग म्हणून सांगतात. चला तर आपण याच्यापुढे 12 अध्यायाचं विवेचन करूया. इथे सध्या थांबूया. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. श्रीमद भगवत गीता सुधासार याच्यावर आधारित गीता मॅनेजमेंट याचं विवेचन ऐकलं त्याबद्दल धन्यवाद.
0: Tune in anywhere.
3: रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
4: रसिका श्रोते हो नमस्कार, आजच्या आपल्या कार्यक्रमात मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 13वा भाग ऐकणार आहोत। श्रोते हो, बिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना लेखिका इंदुमती जोंधळे यांचा छोटा भाऊ श्रीराम याने वडिलांच्या कारागृहातून सुटकेसंदर्भात एक पत्र लेखिकेला पाठवलं। त्यावेळी या पत्रामध्ये श्रीरामनं वडिलांची सुटका झाल्यानंतर ते कुठे जाणार आहेत, काय खाणार, कसे जगणार, कारण ही तीनही भावंड एकमेकांपासून खूपच लांबच्या गावी होती आणि त्यात पुन्हा वडील हे कुठे राहतील, आधीच या प्रत्येकांपुढे जगण्याचा प्रश्न उभा होता। आणि अशा प्रकारे ही सर्व इतंभूत माहिती म्हणण्यापेक्षा एवढ्या लहान वयातही पित्याविषयीचं प्रेम, जिव्हाळा आणि एकंदरीत काळजीच अधिक जाणवत होती। आणि नेमकं हेच पत्र गदी माडगुळकर यांच्या हातात पडलं आणि गदिमांनी हृदयाला पाजर फोडणारे ते अनुभव असलेत। शब्दांच्या माध्यमातून का होईना, कारण कधी शब्द असतात मुके, कधी शब्द असतात बोलके, शब्द गहिवर आणतात मनाला, शब्द पाजर फोडतात पाषाणाला, तर कधी हे शब्दच भिडतात हृदयाला। मैत्रिणींनो, आणि नेमकं हेच घडलं। गदिमांना हे पत्र वाचून लेखिका इंदुमती जोंधळे यांच्या केविलवाण्या जीवनकथेचा संपूर्ण इतिहासच कळला आणि त्यांना खूप गहिवरून आलं। अगदी कठोरातला कठोर हृदयाचा माणूसही हे पत्र वाचून अक्षरशः रडला असता। प्रख्यात गीत रामायणकार गदिमाही हे पत्र वाचून लेखिकेसह ढसढसा रडले। आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 13वा भाग।
5: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट। मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट। लेखन इंदुमती जोंधळे। वाचन स्वर सीमा मोघे। निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे। बिनपटाची चौकट।
6: मी 11वीची परीक्षा दिली। परीक्षा झाली की सगळ्या मुली आपापल्या गावी घरी जायच्या। आम्ही कोर्ट कमिटेड मुली 7-8 जणी मात्र हॉस्टेलवरच राहत असू, कारण आमच्यापैकी कुणालाही घर नव्हतं। प्रेमाचं असं कोणी घरी घेऊन जाणारं नव्हतं, आपलं माणूस नव्हतं। अशा वेळी आम्हाला तीव्रतेने घर नसलेल्या घराची आठवण व्हायची। आपल्यालाही आई वडील सर्वजण असते तर असं वाटून आम्ही काही वेळा रडत असू। त्यावेळी ते हॉस्टेल खूप मोठं मोठं, उदास मोकळं वाटायचं, फकास। ज्या हॉस्टेलवर 8-9 महिने 70-80 मुली असत, तिथे सुट्ट्या लागल्या की आम्ही 7-8 जणीच असू। तरी आम्हाला काका काही ना काही काम लावत। आमचं स्वयंपाक पाणी, झाडाला पाणी वगैरे झालं की 12 नंतर रिकामेच। मग काका गोष्टींची पुस्तकं वाचायला देत। त्या अगोदरच्या सुट्ट्यांमध्ये संपूर्ण नाथ माधव, साने गुरुची आणि इतर चांगली पुस्तकं वाचली होती। आता यावेळी काकांनी मला वीस खांडेकरांचं ययाती वाचायला दिलं। हातात नवं पुस्तक पडलं की हवऱ्यासारखं वाचतच सुटायचं। अगदी रात्री उशिरापर्यंत नाही संपलं तर लवकर उठून ते पूर्ण करायचं, पण 1-2 दिवसात ते पूर्ण केलंच पाहिजे। पुन्हा नवं पुस्तक मिळावं या ईर्षेनं वाचत असू। खरं तर त्यावेळी 11वीची परीक्षा दिलेली, तशी मोठीच 15-16 वर्षांची असेल, पण आजच्या 16 वर्षांच्या तरुणीपेक्षा सगळ्याच बाबतीत अगदी गावंढळ, अडाणी, अपरिचित। ते पुस्तक वाचतच राहिले। स्त्री पुरुष संबंध, त्यातही एक राजा स्त्रीलंपट, राजवाड्यातल्या दासींचा कुमारिकांचा उपभोग घेणारा हा भोगी राजा, किळसरी अगदी। आणि शेवटी तर या यौवनापायी आपल्या पुत्राचं तारुण्य बदलवून घेऊन त्या पुत्राला वार्धक्य देणारा हा राजा, किती किती अप्पलपोटी भोगी असावा याला काही मर्यादा? खूप खूप राग आला त्या राजाचा, पुस्तकाचा आणि त्या पुस्तकाच्या लेखकाचा सुद्धा. पुस्तक तर वाचून झालं आणि दिलं बाजूला फेकून त्यावेळी त्या क्षणी संताप झाला. वाटलं आत्ता जर तो ययाती माझ्यासमोर असता तर मी नक्कीच नरड दाबून टाकीन त्याचं. खूप अस्वस्थ झाले. ते पुस्तक परत उचललं, काकांकडे गेले, पुस्तक परत केलं. झालं वाचून, आता कोणतं पुस्तक देऊ असं म्हणून काकांनी वर माझ्याकडे पाहिलं. मी नाक उडवलं. तशी म्हणाले, काय नाक लाल व्हायला काय झालं? माझं काहीतरी बिनसलंय, राग आलाय हे फक्त काकांनाच, तेही माझ्या नाकावरूनच समजायचं. मी म्हटलं, काय नको मला हे असलं घाणेरड पुस्तक, तुम्ही मला वाचायला दिलं? छी, काय झालं? काय काका, असा घाणेरड राजा असू शकतो का? त्याशिवाय त्या लेखकाने ते लिहिलंय का? तरीही तू आता एकच कर, सायंकाळी उन्ह उतरली की भाऊंकडे जा आणि त्यांना विचार. झालं, मी ठरवलं जायचं म्हणून. कधी एकदा संध्याकाळ होते आणि मी त्यांच्याकडे जाते असं झालं मला. बरोबर 5:30 ताराराणीच्या मागच्या बाजूला भाऊंचा नंदादी बंगला आहे, तर भाऊ पुढच्या व्हरांड्यात हातात काठी घेऊन येरझारा घालत असायचे. त्यांची रोजची सवय असती. डोळ्यांना दिसत नव्हतं, अशक्तही खूप होते आणि अंगावर कोड आल्यानं अधिकच पांढुरके दिसत होते. मी दुरूनच त्यांना पाहत मनात विचार केला, क्रौंचवत लिहिणारे भाऊ आणि ययाती लिहिणारे भाऊ हेच ना. खर तर रागच जास्त होता मनात. जवळ गेल्याबरोबर त्यांना समजलं. त्यांनी विचारलं, कोण आहे? मी उत्तरले, मी इंदू जाधव, छात्रालयातून आले. मागे अण्णासाहेब सहस्त्रबुद्धेंबरोबर सुद्धा आले होते. हा समजलं. काय करतेस? आता 11वीची परीक्षा दिली. कोणत्या शाळेतून? ताराराणीतून. पेपर वगैरे कसे गेले? ठीक गेलेत. बर, मग आत्ता काय काम काढलं? असं बोलत बोलत फिरणं चालूच होतं त्यांचं. मी अपराध्यासारखी पायरीवरच उभी होते. बोलावं की नाही? पुन्हा त्यांनी विचारलं, कशासाठी आली होतीस? मनाचा हिय्या करून मी म्हणाले, भाऊ मी आज पूर्ण ययाती वाचली. बरं मग, बरी वाटली? बिलकुल नाही. किती किती घाणेरडा आणि भोगी राजा होता हो तो. असे कुठे राजे असतात का माणसं असतात? किती स्त्रियांचं जीवन त्यानं उद्ध्वस्त केलं. मला असा राजा आणि हे एकूण कादंबरीच आवडली नाही. ठीक आहे, शांतपणे ते म्हणाले, बाळ तुझं वय काय? असेल 15-16. मग त्यांनी मला जवळ बोलावलं, डोक्यावरून पाठीवरून अंदाजानच, कारण दिसत नव्हतं ना त्यांना. हात फिरवून म्हणाले, हे बघ अजून 2-4 वर्ष जाऊ दे, मग पुन्हा एकदा ती कादंबरी वाच. काय वाटतं ते मला येऊन सांग. माझं काही शंका निरसन भाऊंनी केलं नाही. मी पुन्हा ती कादंबरी वाचली नाही आणि गेलेही नाही. नंतर जी गेले ते त्यांच्या अखेरच्या दर्शनालाच 1976. पण त्यावेळी मला त्या कादंबरीचा अर्थ समजलेला होता. त्यांना मी सांगू शकलेच नसते. त्यांचं शेवटचं दर्शन घेताना मनोमन म्हणाले, भाऊ 5-6 वर्षांपूर्वी मी तुम्हाला बोलले, मला क्षमा करा. भाऊ मी तेव्हा अजाण अज्ञान होते, पण आज ययाती सारखी माणसं पावलो पावली मला दिसतात हो भाऊ. फकफकलेल्या नजऱ्यांनी लांडग्यांसारखी जागोजागी फिरत असतात हो. भाऊ मला क्षमा करा, क्षमा करा, मला चुकलं, खरंच चुकलं माझं, मला क्षमा करा. 11वीची परीक्षा झाल्याबरोबर छात्रालयातल्या सगळ्या मुली आपापल्या गावी परतल्या. अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे त्याचवेळी छात्रालयात महिनाभर मुक्कामासाठी आले. त्यांची प्रथम सेवा करण्याचं भाग्य मिळणार म्हणून खूप आनंदले मी. त्यानंतर त्यांना थोडंसं बरंही नव्हतं. त्यांचं औषध पाणी जेवणाखाण्याच्या वेळा मी व्यवस्थित पार पाडायला लागले. 8-10 दिवस झाले असतील की औरंगाबादहून सौ कल्पना दळवीबाईंचं मला पत्र आलं. आता तुला सुट्ट्या लागल्या असतील, सामान घेऊन इकडं माझ्याकडेच राहायला ये, म्हणजे पुढील शिक्षणाच्या दृष्टीने तुझी सोय पण करता येईल. अण्णासाहेब काका मला म्हणाले, आता त्याच तुझ्या औरंगाबाद मधल्या पालक आहेत, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. तू लगेच उद्या परवा औरंगाबादला जायची तयारी कर. औरंगाबादला जायचं म्हटलं की आकाश ठेंगणं व्हायचं. औरंगाबादला जायची तयारी केली. तयारी म्हणजे काय? 2-3 कपडे, काही गोष्टींची पुस्तकं, इंग्लिश डिक्शनरी, हे सगळं शाळेत असताना बक्षीस मिळालेलं ते सगळं एका ट्रंकेत घातलं. ती ट्रंकही काकांनीच घेऊन दिलेली, 4थीत चांगल्या नंबरनी पास झाली म्हणून. तिची किंमत होती 7 रुपये फक्त, पण ती ट्रंक अतिशय मजबूत आणि दणकट होती. माझ्या आवडीच्या काही वस्तूंपैकी ती एक आवडती वस्तू आणि आपल्या आवडत्या माणसानं घेऊन दिलेली म्हणून मी तिला फार जपायची. प्रवासात त्या ट्रंकेवर कुणी बसणार नाही अशीच ठेवायची. धडाधड कधी तिची उघड झापही केली नाही. तर या माझ्या प्रिय ट्रंकेसह माझा औरंगाबादला जायचा दिवस उजाडला. भावांच्या भेटीच्या उत्कंठेतच होते. पण आता आपण कायमच छात्रालय सोडून जाणार? ज्या छात्रालयात 1-2 वर्ष नाही चांगली 10 वर्ष राहिले. तळहातावरच्या रेषेसारखा एक एक कोपरान कोपरा माझ्या परिचयाचा होता. खूप काही अनुभवलं, शिकले, सवरले. अख्खं बालपण संपवून कुमारावस्था ही जवळजवळ संपून गेली होती. अनेक कडूगोड आठवणींचे साक्षीदार अशा तिथल्या खोल्या कोपरे भिंती होत्या. त्यामुळे मन थोडं विषण्ण झालं. ज्या ताईबाईंनी आपल्याला रागावलं, मारलं, उपाशी ठेवलं, प्रसंगी त्यांनी आईवत माया सुद्धा केली. आणि सर्वात मोठं दुःख होतं ते काका अण्णांना सोडून जायचं. सकाळी उठल्यापासूनच उदास उदास वाटायला लागलं. माझं हिरमुसलेलं तोंड पाहून काकाबाई पण म्हणाले, अगं वाईट कशाला वाटून घेतेस, आता तू तुझ्या प्रदेशात चालली आहेस. तुझी भावंड वडील यांना तुला वारंवार भेटता येईल, तो तुमचाच भाग, तुमचीच माणसं तिकडे. तेव्हा आता वाईट वाटून घेऊ नकोस. जेव्हा इकडं यावंसं वाटेल तेव्हा माहेरपणाला ये, घर तुझंच आहे. अण्णासाहेब मला काही सांगणार इतक्यात 2-4 माणसं अण्णांना भेटायला आली. त्यांनी अण्णांना पास दिला आणि म्हणाले, हे पा अण्णासाहेब, आपण इथं आल्याचं आम्हाला कळलं, लगेच आम्ही हे निमंत्रण घेऊन आलोत, आपणाला यावंच लागेल. कोल्हापुरात एक भव्य नवीन सिनेमा टॉकीजचं उद्घाटन आपल्याच हस्ते व्हावं ही आमची प्रत्येकाची इच्छा आहे. आणि लगेच एक चित्रपटही दाखवणार आहोत, प्रीमियर शोला आपणाला थांबावंच लागेल. अहो, पण मी कधी चित्रपट पाहिले नाहीत आणि कधी सवडही झाली नाही, तेव्हा तुम्ही एखादा दुसरा पाहुणा शोधा. पण ती मंडळी काय ऐकेनात? गुरुवारी रवींद्रनाथ टागोरांच्या कथेवर आधारित हा चित्रपट दाखवणार आहोत आणि तो निश्चितच आपल्याला आवडेल अण्णासाहेब. रवींद्रनाथांचं नाव घेतल्यावर अण्णा फारसं काही बोलले नाहीत. चित्रपटाचं नाव होतं उपहार. अण्णांनी मला बोलून दाखवलं, हे बतूजी, आजची तिकीटं औरंगाबादची काढली नसती तर मी तुलाही या चित्रपटाला नेलं असतं. आजच तुला जायचं आणि आजच नाईलाजानं का होईना, पण या मंडळींच्या आग्रहाखातर चित्रपटगृहाच्या उद्घाटनाला आणि चित्रपटाला मला जावंच लागणार. तुझी गाडी सायंकाळी 6 हलते आणि तो चित्रपट अंदाजे 6-6:30 नंतरच संपेल. हरकत नाही, आताच आपण भेटून घेऊ. गायकवाड काका तुझ्याबरोबर एसटी स्टँडवर तुला सोडायला येतीलच. मीही प्रयत्न करतो, त्या दरम्यान येईनच बहुतेक, पण त्या मंडळींच्या ताब्यातून मला निसटता आलं पाहिजे. खरं तर मी बरीच नर्वस झाले होते. एकतर अण्णा स्टँडवर येऊ शकणार नव्हते आणि इतका चांगला चित्रपट आपल्यालाही पाहायला मिळू नये. त्यात काकांचा स्वभाव अतिशय कडक वक्तशीर. कुठल्याही गावाला जायचं म्हटलं की एक दीड तास अगोदरच स्टँडवर पोचायचं. त्यात कुठेही इकडे तिकडे पाच मिनिटं वाया गेलेली त्यांना खपायचं नाही. झालं सहाला गाडी तर काकांनी पावणे पाच पाचलाच हॉस्टेल बाहेर काढलं. छात्रालय ते स्टँड पाच सात मिनिटांचा रस्ता. ताईबाईंना नमस्कार करून ट्रंक घेऊन आम्ही दोघी रिक्षात बसलो आणि कोल्हापूर प्लॅटफॉर्मवर आलो आणि पाहतो तर काय आश्चर्य. अण्णासाहेब आमच्या अगोदरच फलाटावर येऊन बसलेले आमची वाट बघत. इतका आनंद झाला म्हणून सांगू. आनंद अश्रूंनी डोळे डबडबून आले. अण्णांनी माझ्याकडे पाहिलं, जवळ बसवून घेऊन म्हणाले, अग वेडे, तुझ्यासाठी तर आलो अर्धवट चित्रपट सोडून. मध्यंतरापर्यंत कसा बसा बसलो पण नंतर काही मन लागेला. कोणाचंच लक्ष नाही असं पाहून हळूच तिथून सटकलो. ते थेट स्टँडच गाठलं. मला माहित होत काका तुला एक दीड तास अगोदरच इथं आणतील. मग आता झालं तुझं समाधान? आधी पूस पूस बरं ते डोळ्यातलं पाणी पूस. हा अग तुझ्या भेटीपेक्षा तो सिनेमा मला महत्वाचा होता का? हा चल डोळे पूस. असे हे आमचे अण्णा, अगदी संन्यास्त माणूस पण माझ्यासारख्या पोरीला वात्सल्य देणारा एक संसारी पिताच होता तो. अण्णा, माझे अण्णा.
4: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 13वा भाग आपण ऐकलात. वाचन स्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केची.

0: श्रोते हो, मागील शनिवारी बिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना मागील भागात आपण ऐकलं की लेखिका इंदुमती जोंधळे यांची 11वीची परीक्षा झाल्यानंतर सुट्यांमध्ये वि.स. खांडेकरांचं यांनी ययाती हे पुस्तक वाचलं. पण लेखिका वयानं लहान असल्यानं समाजात पुरुष स्त्री जातीचा किती उपभोग घेतात आणि त्यांच्यावर अन्याय करतात हे वाचून लेखिकेला खूप चीड आली आणि त्या सरळ वि.स. खांडेकरांनाच जाब विचारायला म्हणून गेल्या. पण शंका निरसन मात्र काही झालं नाही आणि भाऊंशी शेवटची जी भेट झाली ते म्हणजे लेखिकेला भाऊंचं अखेरचं दर्शनच घ्यावं लागलं. आता त्यांना ययातीचा पूर्ण अर्थ कळलेला होता, पण भाऊ मात्र या जगातच नव्हते आणि लेखिकेचं कोल्हापूर येथील छात्रालयातील वास्तव्यही संपून त्या पुढच्या शिक्षणासाठी म्हणून औरंगाबादला आल्यात. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 14वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: अण्णांना सतत प्रवास करावा लागायचा, ही दगदग त्यांना सहन होत नसे. 10-15 दिवस प्रवास करून आले की 15-1 दिवस तरी डॉक्टर त्यांना आराम करायला सांगत. डॉक्टरांचं म्हणणं त्यांना ऐकावंच लागे. एकदा मे मध्ये त्यांनी मला पुण्याला नेलं. तिथं श्री सत्यनारायण गोयंका यांचं मनशांतीचं विपश्यना शिबिर होतं. अण्णांनी आयुष्यभर स्वतःच्या प्रकृतीवर शरीरावर अनेक प्रयोग केले. उरळीच्या निसर्गोपचार केंद्रात कधी जायचे तर कधी नागपूरजवळच्या दाभ्याच्या होमिओपॅथी केंद्रात. तिथे देतील तशी सगळी औषधी घ्यावीत, व्यायाम प्राणायाम आसनं करावीत, कधी कडधान्यच खाऊन राहावं तर कधी नुसती फळंच खावीत. यावेळी त्यांनी मनावर प्रयोग करायचा निश्चय केला होता. मनात आलं, कुणी सुचवलं आणि ते पुरेपूर पटलं की अण्णा ते प्रत्यक्षात आणल्याशिवाय राहतच नसत. असंच त्यांना मनशांतीबद्दल कुणीतरी सांगितलं. अण्णा मला तिथं घेऊन गेले. आमच्या बरोबर अकोल्याहून सदानंदभाई मीरामावशी सुद्धा या शिबिरात सामील झाले होते. अण्णांनी मला विचारलं, इथं 10 दिवसांचं मनशांती शिबिर आहे, तूही आमच्या बरोबर हा नवीन अनुभव अनुभवून बघ, पाहू कोणाला किती मनशांती लाभते ती. एका मोठ्या कॉलेजात हे शिबिर होतं. 1500 स्त्री पुरुष सामील झाले होते. त्यात परदेशी स्त्री पुरुषही होते. भारताच्या कानाकोपऱ्यातून विविध जातीधर्माची मंडळी आली होती. बहुतेक वयस्कर म्हणजे 30च्या पुढचेच लोक होते. मला आठवतं त्याप्रमाणे मी आणि एक परदेशी जोडपं एवढीच वयानी लहान होतो. स्त्री पुरुषांना वेगवेगळ्या खोल्या होत्या, पण जे एका घरातून आलेले होते ते त्यांच्या सोयीनी एकत्र राहत होते. अण्णा भाई मीरामावशी आणि मी एकाच खोलीत होतो. पहाटे 4 पहिली घंटा झाली. फटाफट तोंड धुवून सर्वजण एका मोठ्या प्रशस्त सभागृहात जमा झालो. जो तो दिलेल्या आसनावर बसला. सत्यनारायण गोयंकाजी सर्वांच्या समोर एका उच्च आसनावर बसलेले होते. बाजूला उदबत्त्या लावलेल्या होत्या. वातावरण सुगंधी झालं होतं. गोयंकाजींनी डोळे मिटून मोठ्यांनी दीर्घ ओम म्हटलं. त्यांच्या पाठोपाठ सर्व ध्यानस्थ शिबिरार्थींनीही दीर्घ ओम म्हटलं. प्रत्येकाचे आवाज वेगळे, म्हणण्याची पद्धत वेगळी, त्यामुळे सभागृहात फक्त ओम से नाद घुमू लागले. त्यानंतर ओम मंगलम भवतु, ओम सब मंगलम भवतु असं 4-5 वेळा गोयंकाजी म्हणाले. त्यांचा आवाज त्या सभागृहात मंगलम भवतीने निनादू लागला. बाकी सगळेजण डोळे मिटून ध्यानस्थ बसले. हालचाल नाही की इकडं तिकडं पाहणं नाही. समोरून येणाऱ्या सूचना फक्त ऐकायच्या, कान तेवढे उघडे ठेवायचे. बाकी सर्वांना बसण्यास जसं सोयीचं होईल तसं बसायचं. कुणी पद्मासन घालून, कुणी साधी मांडी घालून, तर कुणी उपडी मांडी घालून. शरीर एकदमच सैल सोडायचं. मन निर्विकार करण्याचा हा प्रयत्न होता. सर्वांनी आपापल्या अंतर्बाह्य व्यापातून मुक्त होण्याचा हा प्रयत्न होता. अगदी टेन्शन मुक्त होऊन परमेश्वर प्राप्तीसाठी सर्वजण इथं जमलेले आहात. तो तुम्हाला दिसणार आहे, तुमच्या स्वतःच्याच तर कधी तुमच्या समोर तुम्हाला तुमचा भगवान दिसणार आहे. त्यासाठी मन निकरानं एकत्र करण्याची फार आवश्यकता आहे. पण हे मन एकाग्र होणार कसं? सर्वांनी अंतर्मनाने आपापल्या शरीराकडे पाहायचं, म्हणजे पायाच्या अंगठ्यापासून नजर म्हणजेच डोळे बंद करून ठेवून मनानं स्थिर करत डोक्यापर्यंत न्यायची. तुम्हाला सोयीचं होईल. सर्वांनी अंतर्मनानं आपल्या शरीराकडे पाहायचं, म्हणजे पायाच्या अंगठ्यापासून नजर डोळे बंद करून मनानं स्थिर करत डोक्यापर्यंत न्यायची. तुम्हाला सोयीचा होईल त्या पायाचा अंगठा तुम्ही घ्या आणि चला वर वर अगदी सावकाश. दोन्ही बाजू अंतचक्षूंनी पाहून झाल्या की मस्तकावरून कपाळावर या. बरोबर कपाळाच्या मध्यम भागी चित्त स्थिर करा. पहा, पुन्हा पुन्हा पुन्हा पहा. त्या केंद्रस्थानी मन एकाग्र केल्यास तुमची तुम्हालाच स्वयंप्रकाशाची प्राप्ती होईल. ही प्राप्ती लगेचच होईल असं नाही. कोणाला 2 दिवस लागतील, कोणाला 10 दिवस लागतील, कदाचित महिनाही लागेल. पण निश्चितच हा स्वयंप्रकाश दिसल्याशिवाय राहणार नाही. ही प्रक्रिया घडत असताना अनेक जणांना अनेक प्रकारचे त्रास होतील, विशेषत मानसिक त्रास असेल. पण त्यावर तुम्हाला मात करून ही सिद्धी प्राप्त करावयाची आहे. त्यामुळे तुम्ही अजिंक्य ठरणार आहात. तुम्ही या 10 दिवसात तुमच्या सर्व व्यापांपासून मुक्त आहात. फक्त एक साधक म्हणून इथे आलेले आहात. मनशांती तुम्हाला साध्य करावयाची आहे, जी कुठेही बाहेर इतरत्र तुम्हाला मिळणार नाही. ती इथेच तुम्ही स्वतःच तुमच्यातून मिळवणार आहात. आणि एकदा का तुम्ही निर्विकार झालात की आपोआप तुम्हाला गौतम बुद्धासारखी ज्ञान प्राप्ती झाल्याची प्रचिती येईल. तुम्हाला तुमच्या मस्तक केंद्रस्थानी ज्या क्षणी लख प्रकाश अंतचक्षूंना दिसेल, त्या क्षणी तुम्हाला दिव्यत्वाची जाणीव होईल. तुम्ही सर्वार्थानं अजिंक्य ठराल. तुमच्या षडरिपूंवर तुम्ही विजय मिळवलेला असेल. तुमचे शरीर तुम्हाला फुलासारखे हलके फुलके सुगंधमय वाटू लागेल आणि तुम्ही या मायापाशातून स्वतःला पूर्णतः वेगळे ठेवू लागाल. शरीरानं बरेचसे स्थूल असलेले भगवे वस्त्र परिधान केलेले सत्यनारायण गोयंकाजी स्वतः साधक बनून समोरच्या साधकांशी पहिली 5-10 मिनिटं वरील आशयासंबंधात बोलत, त्यानंतर काही वेळातच स्तब्ध शांतता निर्माण होई. 1-1.5 तासानंतर पुन्हा घंटा होई. साधक समाधीतून उठत स्नान अल्पोपहार वगैरे करून बरोबर 9 वाजता पुन्हा त्या समाधीस्थळी जाऊन समाधीस्थ होण्याचा प्रयत्न करत. माझे तर पहिले 2-3 दिवस पूर्ण वाया गेले. मांडी घालून डोळे मिटून बसले. गोयंकांजीचं बोलणं ऐकेपर्यंत जागं राहायचं. थोड्या वेळाने झोप लागून जायची. सगळीकडे नीरव शांतता असायची. झोप इतकी गाढ लागायची की झोपेतच मानेला झटकन हिसका बसल्यावर जाग यायची. इकडं तिकडं पाहून घ्यायचं. आपल्याला कुणी पाहत तर नाही ना, पण बहुतेक जण डोळे मिटून समाधीस्थ होण्याचा प्रयत्न करत असावेत. अण्णाही अगदी ताठ एका स्थितीत पद्मासन घालून 2-2, 3-3 तास बसू शकत होते. सदानंदभाई त्यांच्या बरोबरीने साधना करत. मग मलाच ते का जमत नव्हतं कळत नाही. 3-4 दिवसांनंतर मी विपश्यनेला सुरुवात केली. प्रथम डाव्या पायाच्या अंगठ्यापासून संपूर्ण डाव्या अंगाचे अवयव अंतचक्षूंनी पाहून मस्तकापर्यंत आणून ठेवले. मग उजवा पाय अंगठा असं करत करत मस्तकापर्यंत, मग त्या खाली कपाळ, बरोबर मध्यभागी मन एकाग्र केलं. पुन्हा पुन्हा ते स्थान केंद्रबिंदू मानून तिथंच थांबले, अगदी मनाचा हिय्या करून. पण छे, मन एवढं चंचल होतं की परत परत पाहता पाहता ते कुठल्या कुठे भरकटून जायचं. कधी कोल्हापूरच्या शाळेच्या आठवणीत, तर कधी छात्रालयातल्या आठवणीत, कधी मैत्रिणींच्या घराड्यात, तर कधी काकांच्याकडे. या मनाला बांधून ठेवणं म्हणजे फारच कठीण काम होतं. गोयंकाजी अस्खलित इंग्रजीत, हिंदीत, तर काही वेळा गुजरातीत बोलत. त्यांच्या बोलण्यातही अविट गोडवा. त्यांचं ते बोलणं नुसतं ऐकत राहावंसं वाटे. संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या वेळी आम्ही सर्वजण एकत्र येत असू. अण्णा सदानंद भाईंना एक एक अनुभव विचारत. अण्णाही सांगत, मीराताई आपल्या गप्प काहीच बोलत नसत, पण मला ना गप्प राहता येईना आणि ना ते विपश्यनेतून काही अनुभवता येईना. शेवटी अण्णांना म्हणालेच, अण्णा तुम्हा दोघांसारखे किंवा अन्य साधकांसारखे मला काही कसे अनुभव येत नाहीत, मी नुसतीच गप्पा बसलेली असते. मन मात्र सगळी गावं भटकूनही येतं. मला तिथे 2-3 तास बसून राहणं फारच अवघड वाटतं, मी काय करू. खरं तर केवढी मोठी संधी होती मनाच्या एकाग्रतेसाठी. कळत होतं पण वळत मात्र काही नव्हतं. अस्वस्थ आणि अस्वस्थ अण्णा एवढंच म्हणाले, जेव्हा मन एकाग्र होईल तेव्हा होईल. हा तू फक्त एकच कर, तू निदान एका जागी तास 2 तास नुसतं बसून राहण्याची तरी सवय कर. एवढं जरी झालं तरी पुष्कळ झालं. मला त्यांचं तसं बोलणं फारसं आवडलं नाही, पण त्यांचं म्हणणं खरंच होतं. अगोदर आपण न हलता डुलता मांडी न बदलता नुसती स्थिर बसण्याची जरी सवय केली तरी पुष्कळ आहे. ती आपण केली का? मनानंच उत्तर दिलं, नाही. आणि ठरवलं की आता काहीही हो, अगदी काहीही हो, राहिलेल्या 5-10 दिवसात शरीराबरोबर मनाला असं आवळून बांधायचं की बस, काही साध्य हो वा न हो, मन आणि शरीर स्थिर होण्यास तेवढीच मदत होईल. ही एवढी मोठमोठी मंडळी इथं जमली आहे, दूरदूरून आली आहे, ती काही वेळी थोडीच आहेत. आपणच फार शहाणे लागून गेलो आहोत का काय? पागल आहेस तू इंदे. अरे आपला धार्मिक इतिहास एक एक व्यक्ती आठवून बघ. नामदेव लहान वयातच देवभक्त बनला. कुत्र्याच्या मागे धावत सुटला, हातात दुधाची वाटी घेऊन. नुसती भाकरी खाऊ नकोस म्हणून. विवेकानंद, तो तर निश्चयाचा महामेरू, अवघ्या जगासी उद्धारू. बाप रे, मन आतल्या आत खाबरूनच गेलं. आपण तर या नरश्रेष्ठांपुढे यत्किंचित क्षुद्र प्राणी. मुंगीच्या अस्तित्वा एवढे तरी आपलं अस्तित्व असावं की नाही? आणि मनातल्या मनात स्वतःवर हसले. केवल अगदी स्वतःची. अरे मना, अरे मना, एवढी साधी गोष्ट ही तुला जमू नये. आणि दुसऱ्या दिवशी सर्वांबरोबर पहाटे सुटले. मुखमार्जन आटोपून समाधीस्थळी जाऊन बसले. मांडी घालून 1 तास झाला, 1.5 तास झाला. हल्ले नाही, डोळा उघडला नाही, इकडं तिकडं पाहिलं नाही. वाटलं शरीरावर मुंग्या चढल्यात, चावताय, पण हल्लेच नाही. सत्यनारायणजी बोलू लागले. सर्व ऐकू येत होत. कान पूर्णपणे उघडे होते. मन स्थिर करण्याचा आटोकाट प्रयत्न चालला होता. शरीर स्तब्ध स्थिर होत. प्रार्थना संपली. ओम मंगलम भवतु. आणि सगळेजण उठू लागले. पण हे काय, मला कुठे हलता येत होत. पायच हले ना. जड जड संवेदनाच नाही. अगदी उगीच थोडीशी हालचाल. पुन्हा देह दगडासारखा वाटू लागला. मीराते आल्या. इंदू, इंदू काय झालं ग? पायच झाले ना, मी म्हणाले. अंगठा दाब, चिमटा घे समोरच्या बोटाला. थांब, मी दाबते थोडा वेळ, असं म्हणून त्यांनी डावा पाय खसकन ओढला. अंगठा दाबला. ठो ठो भोंबळणार. हात तोंडावर घेतलाच होता. मंगलताईंनी तोंडावर हात ठेवला. माझं मला शरमल्यासारखं झालं. आपण प्रतिष्ठित मंडळीत आहोत हे मी त्या क्षणी फार विसरलेच होते. अशा सार्वजनिक स्थळी प्रतिष्ठितांमध्ये काही संकेत मर्यादा पाळूनच वागावं लागतं हे आता बरंच कळू लागलं होतं. तर माझ्या विपश्यना साधनेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली होती ती शेवटचे 2-4 दिवस शिल्लक राहिल्यानंतर. हळूहळू शरीराबरोबर मनही एकाग्र होऊ लागलं. आत्मिक समाधान आनंद मिळाला. एखाद्या ध्येयप्राप्तीसाठी सर्वस्व पडायला लावलं की यश हे आपल्या हाती असतंच ते तेव्हापासून मला उमगलं. गोष्ट तशी इतरांसाठी साधीच होती पण स्वतःसाठी फार मोठं प्रश्नचिन्ह होतं. पण हा अनुभव पुढं मला अभ्यासाला आणि संकटसमयी कामाला आला. इथं परमेश्वर प्राप्ती नव्हतीच. स्वतः स्वतःला ओळखू शकला तरी फार मोठी सिद्धी प्राप्त झाल्यासारखी होती. तिथून 10-12 दिवसांनंतर बाहेर पडले तेव्हा हे माझं ते माझं हे माझं पण मी पण गळून गेलेलं असावं असं मला वाटलं. अगदी कसं छान हलक फुलक फुलासारखं वाटत होतं. अगदी फुलासारखं.

0: इंदुमती झोंदळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचा 14वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केची.
1: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.
2: श्रोते हो, नमस्कार. 90.8 मेगाहर्ट्स वर आपण ट्यून केला आहे रेडिओ मनभावन, ऑलवेज हार्ट टचिंग. मी तुमचा रेडिओ मित्र अर्जुन अमोल, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, हॅलो डॉक्टर म्हटल्यानंतर आपल्याला शारीरिक व्याधी हे जाणवतं, समीकरणच आहे. परंतु शारीरिक व्याधींसोबतही बऱ्याच व्याधी आहेत, आणि त्यामधली सगळ्यात न दिसणारी व्याधी म्हणजे मानसिक व्याधी. आणि आपण त्याच्याकडे सर्रास दुर्लक्ष करताना दिसतं, कारण शारीरिक व्यंग आपल्याला दिसतं परंतु मानसिक आरोग्य दिसत नाही. त्या धकाधकीच्या या काळामध्ये आपण आपलं मानसिक आरोग्य कुठंतरी खराब करत चाललो आहोत, किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करत चाललो आहोत असं एक आम्हाला वाटतं. आणि त्याच अनुषंगानं सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ, मनोविकार तज्ञ, ज्यांचे 34-35 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव त्यांचा या क्षेत्रातला आहे, असे डॉक्टर यश वेलणकर आपल्या कार्यक्रमात आज आलेले आहेत. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार.
3: नमस्कार.
2: जसं सर, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला येई पुन्हा पिकावर, अशी आमची बहिणाई म्हणते. आणि हा मन जे आहे हे शांत ठेवणं, म्हणजे आमच्या बहिणींनी तर फार पूर्वी त्याला ढोराची उपमा दिली, तसंच हे मन स्थिर ठेवण्यासाठी बेसिकली आपण काय केलं पाहिजे?
3: तर संत बहिणाबाईंनी जे अनुभवातून हे जाणलेलं होतं आपल्या बहिणाबाई चौधरींनी, की मन सतत भटकतं आणि उभ्या पिकातलं ढोर जसं पुन्हा पुन्हा उभ्या पिकात जातं, तसं जो विचार करायचा नाही तेच विचार मनात पुन्हा पुन्हा येतात. आणि हे जर कमी करायचं असेल, तो त्रासदायक विचार जो काही येतो आहे त्याचा त्रास कमी करायचा असेल, तर आधी सर्वप्रथम आपण सर्वांनी लक्ष देण्याचं कौशल्य विकसित करायला हवं, ज्याबद्दल आज फार कमी बोललं जातं. माणूस हा एकमेव असा प्राणी आहे की तो ठरवू शकतो लक्ष कुठे द्यायचं आहे आणि कुठे द्यायचं नाही. अन्य प्राणी असं ठरवू शकत नाही, त्यांचं आपोआपच लक्ष जात असतं. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं माणूस व्हायचं म्हणजे कुठे लक्ष द्यायचं आहे हे आपल्याला ठरवता येऊ लागतं, आणि त्याचं प्रशिक्षण अगदी वयाच्या 5व्या 6व्या वर्षापासून देणं आवश्यक आहे. आणि जर मन अस्वास्थ्य, त्यातली जी काही तणाव हे जर आपल्याला कमी करायचे असतील, तर ज्या समस्या आहेत त्यांच्यावर लक्ष द्यायला हवं, त्या समस्येंवर विचार करायला हवा, उत्तरं शोधायला हवी. पण सतत तोच विचार माणूस जो करत राहत असतो ते तो टाळू शकतो. आणि एखादी भविष्यातली समस्या आहे त्याच्यावर विचार करून झाला की वर्तमानात लक्ष देणं जे आहे, जे सर्वांनी सांगितलं आहे, संतांनी सांगितलं आहे, आता मानसशास्त्रज्ञ सांगत आहेत, ते आपल्याला माहिती म्हणून माहिती असतं, पण ती केवळ माहिती पुरेशी नसते, तो सराव आवश्यक असतो. आणि तो सराव आपण करत नाही त्यामुळे मानसिक स्वास्थ्य आपण हरवून बसतो.
2: बरं, सतत तणावात जगतो आपण, किंवा या धकाधकीच्या काळामध्ये टेन्शन प्रत्येकाला आहे, तुम्हाला आम्हाला सर्वांनाच, त्याच्यामधून कोणी चुकलेलं नाही आहे. अशा वेळी काय केलं पाहिजे?
3: तर टेन्शन असणं हेच पुन्हा माणूसपणाचं लक्षण आहे. अन्य प्राण्यांना केवळ त्या प्रसंगाचंच टेन्शन असतं. टेन्शन म्हणजे आपण म्हणू युद्धस्थिती. आपलं शरीर मन एकतर शांतता स्थितीत असतं नाहीतर युद्धस्थितीमध्ये असतं. ज्यावेळी दोन कुत्रे एकमेकांशी भांडत असतात त्यावेळी त्यांचं शरीर मन देखील युद्धस्थितीत असतं. पण पुन्हा उद्या भांडण होईल की काय असा विचार ते करू शकत नाहीत, जो केवळ माणूस करू शकतो. म्हणजे माणसाचं सुद्धा दुसऱ्या माणसाचं ज्यावेळी भांडण होतं त्यावेळी माणसं युद्धस्थितीमध्येच असतात. फक्त कुत्र्याची युद्धस्थिती ती घटना संपली की बदलते आणि त्याचं शरीर मन शांतता स्थितीमध्ये येतं, कारण त्याचा मेंदू एवढा विकसित नाही आहे की पुन्हा उद्या ही स्थिती येऊ शकते, ती टाळण्यासाठी काय करायला हवं असा विचार कुत्रा करू शकत नाही, मात्र माणूस करू शकतो. आणि त्यामुळे माणूस भविष्याचा विचार करू शकतो, त्यानुसार काही उपाययोजना करू शकतो. पण आज प्रॉब्लेम असा आहे की माणूस सतत विचारच करतो आहे आणि असं सतत

0: काही आवश्यक गोष्टी आहेत, तजवीज आहे भविष्याची, ती केली जात नाही. त्यामुळे थोडासा तणाव असायला हवा, पण तोच तंबोराच्या तारेवरचा तणाव जरी खूप वाढला तर तार तुटते. तसंच माणसावरचा तणाव देखील खूप वाढला, माणूस सततच भविष्याचा विचार करत राहिला तर त्याची तार तुटते आणि मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य हे तो गमावून बसतो.
1: आता जसं तुम्ही सांगितलं की तणाव हा तारेसारखा आहे, तणावाची परिणिती सतत तणाव घेतल्याने मग डिप्रेशन येतं का? आणि डिप्रेशन म्हणजे काय? म्हणजे जो शब्द आहे डिप्रेशन हा नेहमी ऐकायला येतो, नाही यार मी खूप डिप्रेस आहे किंवा मला डिप्रेशनमध्ये मी जातोय, हे डिप्रेशनमध्ये जाणं म्हणजे काय?
0: तर डिप्रेशनला मराठीत आपण औदासीन्य असं म्हणू शकतो. आणि औदासीन्य म्हणजे उदास वाटणं ही एक भावना देखील आहे. एखाद्या माणसाला ज्यावेळी काही करू नये असं वाटतं, झोपून राहू असं वाटतं, त्यावेळी त्याला उदास वाटत असतं. काही वेळा असं उदास वाटणं हे नॉर्मल आहे, पण ही उदासी खूप अधिक काळ राहिली किंवा खूप तीव्र झाली की ते डिप्रेशन या आजारामध्ये रूपांतरित होतं. आणि त्यामुळे डिप्रेशन या आजारामध्ये त्या व्यक्तीला कोणत्याच गोष्टीचा आनंद वाटत नाही, तो त्याची मनस्थिती सतत उदासीची अशीच असते. आणि मग याचा परिणाम त्याच्या वर्तनावर देखील दिसतो. मग त्याला म्हणजे बेडमधून अंथरुणातून बाहेर यावंच असं वाटत नाही. त्याला जेवण, झोप, त्याची जी दैनंदिनी कामं आहेत का, या सर्वांवर त्याचा दुष्परिणाम होतो. तो समजा नोकरीवर जात असेल तर त्या दांड्या मारायला लागतो. आणि एकूणच त्याच्या सर्व वर्तनावर त्याचा परिणाम दिसून येतो. आणि असं होतं त्या पाठीमागे त्याच्या मनातले एक विचारांची चौकट कारणीभूत असते. आणि तो तीन प्रकारचे विचार करत असतो, ज्याला इंग्लिशमध्ये वर्थलेसनेस, हेल्पलेसनेस अँड होपलेसनेस असं म्हणतात. वर्थलेसनेस म्हणजे स्वतःविषयी त्याला खूप म्हणजे कमीपणा वाटत असतो, आपल्याला काहीच जमत नाही, आपण अपयशी आहोत, अशा प्रकारचे विचार तो सतत करत राहतो. हेल्पलेसनेस म्हणजे मी एकाकी आहे, मला कोणाची मदत नाही, सगळी माणसं आपापल्या उद्योगात असतात, स्वार्थी असतात, अशा प्रकारचे विचार त्याच्या मनात येत असतात. मग याला जोडून माझ्यावर कोणी प्रेम करत नाही असंही त्याला वाटत असतं. आणि होपलेसनेस म्हणजे त्याला भविष्याविषयी निराशा वाटत असते, भविष्यात काही चांगलं होण्यासारखं नाही, आपलं भविष्य अधिकाधिक वाईट होत जाणार, अशा प्रकारचे विचार माणसाच्या मनात येतात. आणि तसेच विचार तो करत राहतो आणि त्याचा परिणाम त्याच्या सगळ्याच नातेसंबंधांवर होतो, त्याच्या कामावर होतो, त्याच्या वागण्यावर होतो. एखादा माणूस ज्यावेळी असा सतत 2 आठवडे अशा प्रकारचा असतो त्यावेळी त्याला क्लिनिकल डिप्रेशन असं म्हणतात. आणि हे डिप्रेशन जर एखादा माणूस विचारांवर काम करू शकत असेल, ज्याला आम्ही मानसोपचार असं म्हणतो, मानसोपचार म्हणजे भावनांच्या लाटांमध्ये पोहायला शिकणं. पण असं पोहता येण्यासाठी हातपाय मारण्याची शक्ती असावी लागते. काही वेळा हे डिप्रेशन हे इतक्या टोकाला जातं, ज्याला मेजर डिप्रेशन असं म्हणतात, त्यावेळी अशी शक्ती राहत नाही. आणि मग त्यावेळी औषधं आणि काही वेळा इलेक्ट्रोकन्व्हल्झिव्ह थेरपी जे सायकॅट्रिस्ट देतात त्याचीही गरज भासू शकते. पण हे ज्यावेळी मेजर डिप्रेशन असेल तर त्या आधीची जी सौम्य डिप्रेशनची जी स्थिती आहे, ज्यावेळी माणूस स्वतःच्या इच्छेनं लक्ष देऊ शकतो आहे, समोरचा काही बोलतोय ते त्याला समजतं आहे, अशी स्थिती असेल तर औषधाशिवाय देखील डिप्रेशनमधून बाहेर पडता येऊ शकतं.
1: बरं, आता ह्या डिप्रेशनला लागूनच दुसरा प्रश्न म्हणजे आत्महत्या. आत्महत्या करणं किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणं हा कायदेशीर गुन्हा आहे, परंतु बऱ्याच वेळा आपण म्हणतो काय भेकड होता, आत्महत्या त्यांनी केली, तर ही स्थिती काय येते एक मानस शास्त्रज्ञ म्हणून तुम्ही काय सांगाल?
0: तर आत्महत्या ज्या घडतात त्याची 3-4 कारणं आता समजली आहेत. त्यातलं एक कारण तुम्ही म्हणाल तसं डिप्रेशनमुळे आत्महत्या होते, कारण डिप्रेशनमध्ये आत्ता मी जसं म्हटलं की भविष्याविषयी निराशा असते आणि त्यामुळे असं कशाला जगायचं असं म्हणून माणसं आत्महत्या करतात. त्यामध्ये सुद्धा एक असं लक्षात आलेलं आहे की जे मेजर

0: मेजर डिप्रेशन आता मी सांगितलं त्यावेळी माणसांना आत्महत्या करण्याची देखील शक्ती नसते, पण त्यांना जर औषधं सुरू केली तर ती शक्ती हळूहळू येते आणि मग त्यामुळे अँटी डिप्रेसंट औषधांचा एक साईड इफेक्ट असं म्हटला जातो की आत्महत्येचे विचार अधिक येऊ शकतात.
1: बरं, म्हणजे आणि मेडिसिन
0: सुरू केल्यावर, त्यामुळे असं मेडिसिन सुरू केल्यावर त्यांना म्हणजे त्यांच्यावर लक्ष ठेवणं, त्यांचा विचार त्यांना बोलायला अधिक प्रवृत्त करणं हे करणं आवश्यक असतं.
1: बरं, म्हणजे मग रस्त्याने काही आपण पाहतो वेडी लोक आहेत किंवा तो रस्त्याला वर पाहतो, वर पाहून तो कोणाशी तरी बोलतोय किंवा कम्युनिकेट करतो, अशाला आपण वेडा म्हणतो.
0: बरोबर.
1: तर मग ही परिस्थिती डिप्रेशन मेजर डिप्रेशन मध्ये येते?
0: नाही,
1: काही वेगळं आहे.
0: हे वेगळं आहे. तर आत्ता तुम्ही जी एखाद्या माणसाची स्थिती सांगितली याला स्किझोफ्रेनिया असं म्हणतात. मराठीत त्याला आपण छिन्न मनस्कता असं म्हणू शकतो. आणि या स्किझोफ्रेनियाचं मुख्य लक्षण असं असतं की त्याला वास्तवाचं भान राहत नाही. तुम्ही आत्ता जे सांगितलं की एखादा माणूस एकटाच बोलत असतो, तो का बोलत असतो? कारण त्याला काहीतरी ऐकू येत असतं जे प्रत्यक्षात सामान्य माणसाला ऐकू येत नाही, पण त्याला मात्र ऐकू येतं, काहीतरी कोणतरी बोलतंय आपल्याशी असं त्याला वाटतं आणि तो त्याच्याशी बोलतो. काही जणांना काही नसतं तरी तिथे कोणीतरी आहे असं दिसतं, किंवा जे काही आहे ते काहीतरी वेगळं आहे असं दिसतं, ज्याला आपण भास किंवा आभास असं म्हणू शकतो. आणि हे जे हा जो त्रास आहे हा स्किझोफ्रेनिया समाजात हा 1% लोकांना असतो. हे का होतं? तर हे मेंदूतल्या केमिकल लोचामुळे होतं. तुम्हाला कधी लगे रहो मुन्ना भाई नावाचा एक सिनेमा होतो, त्यामध्ये हा शब्द त्यांनी लोकप्रिय केला. त्यामध्ये संजय दत्तने जो रोल केलेला आहे त्याला गांधीजी दिसत असतात, गांधीजी बोलतात त्याच्याशी, आणि मग त्याचा जो विरोधक आहे तो हेच सिद्ध करतो की त्याला स्किझोफ्रेनिया आहे. कारण जे गांधीजी आत्ता अस्तित्वात नाही ते दिसणं, ते बोलणं म्हणजेच भास आभास होणं, आणि हाच तो स्किझोफ्रेनिया हा आजार आहे. आणि त्याच्यावर सुद्धा आता खूप चांगली औषधं आहेत ज्यामुळे केमिकल लोचा हा जो झालेला असतो मेंदूतला तो ठीक होऊ शकतो आणि हे भास आभास होणं हे कमी होऊ शकतं. त्यामुळे स्किझोफ्रेनिया आणि डिप्रेशन हे वेगवेगळे मानसिक आजार आहेत. त्यातला मेजर डिप्रेशन हा जो आजार असतो त्यामध्ये त्याला भास आभास असं काही होत नसतं, पण त्याच्या मेंदूमध्ये ते जे सेरोटोनिन नावाचं एक केमिकल असतं ते खूप कमी होतं. आणि हे सेरोटोनिन नावाचं केमिकल उत्साहासाठी आवश्यक असतं, आनंदासाठी आवश्यक असतं. आणि अँटी डिप्रेशन जी औषधं असतात ती ती सेरोटोनिनची पातळी वाढवतात आणि त्यामुळे त्या माणसाला थोडासा तरी उत्साह असा वाटू लागतो. त्यामुळे ही दोन वेगवेगळी म्हणजे तुम्ही जे आत्ता सांगितलं स्किझोफ्रेनिया हा आजार, डोपामाइन नावाचं केमिकल वाढलं तर त्यामुळे होतं. ते केमिकल वाढलं की असे भासाभास होऊ लागतात.
1: अच्छा.
0: आणि स्किझोफ्रेनिया नावाचा आजार सेरोटोनिन नावाचं केमिकल कमी झाल्यामुळे होता. तर ही त्याच्या मागची केमिकल थिअरी आहे.
1: आणि आत्ता हा
0: हा आणि ही जी आत्ताची औषधं आहेत ती या केमिकल लोचावर काम करतात आणि त्यामुळे ही लक्षणं कमी होऊ शकतात.
1: बरं सर, आता आपण जाऊयात एकदम छोट्या मुलांकडे. म्हणजे मी तोही व्हिडिओ तुमचा बघितला होता की मुले 5 वर्षाची होईपर्यंत त्यांची काळजी कशी घ्यावी किंवा पालकांची जबाबदारी काय असते. आता एक उदाहरण जर सांगायचं झालं, माझ्या घरचंच उदाहरण मी या ठिकाणी सांगतो. 18 वर्षाचं माझं बाळ आहे. 18 महिन्याचं माझं बाळ आहे. 18 महिन्याचं बाळ आहे आणि ते त्याच्या हातामधली जर एखादी वस्तू घेतली किंवा त्याने घेतलेली पेन घेतली तर तो लगेच अंग टाकून देतो किंवा फार आतताईपणा करतो, चिडतो, ओरडतो. तर ही बालकांची अवस्था जी आहे अशा वेळेस पालकांनी कसं वागलं पाहिजे किंवा ह्या अवस्थेबद्दल सांगा.
0: तर 18 महिन्याचं बाळ असं जे वागतं आहे यामागे महत्त्वाचं कारण टेम्परामेंट असं असतं. म्हणजे जे जन्मतः एखाद्याची स्वभाव प्रकृती अशी असू शकते ती तशी का असते याचं एक कारण आत्ता सायन्सला समजलं आहे आणि ते म्हणजे जीन्स, अनुवंशिकता. आणि त्यामुळे एखाद्या अगदी लहान मुलाचा स्वभाव असा का आहे त्याच्यावरचे प्रयोग शास्त्रज्ञ सतत करत असतात. आणि त्यांनी उंदरांवर असे प्रयोग केलेले आहेत आणि उंदराला एखाद्या गोष्टीची भीती निर्माण करायची. म्हणजे त्यांनी असे प्रयोग केले की उंदराला बिस्किटाचा वास द्यायचा आणि त्याला इलेक्ट्रिक शॉक द्यायचे. असं आता वारंवार केलं गेलं की जे बिस्किट उंदरांना आवडत असतं त्याचीच भीती वाटायला लागते. आता इलेक्ट्रिक शॉक दिले नाही तरी देखील केवळ बिस्किटाचा वास दिला तरी उंदर घाबरून अशी पळायला लागतात. आता त्यांना पिल्लं होऊ दिली आणि दुसरा असा ग्रुप केला की ज्यांना बिस्किटाची भीती नाही आहे आणि त्या उंदरांना असं पिल्लं झाले. आता या उंदरांना ज्यांना बिस्किटाच्या वासाची भीती आहे त्यांच्या उंदरांना त्या उंदरांना जी पिल्लं झाली त्या पिल्लांना यांनी काही असं इलेक्ट्रिक शॉक वगैरे दिले नाहीत पण त्यांना अगदी लहानपणापासूनच बिस्किटाची भीती निर्माण झाली.
1: बर म्हणजे ते जीन्स मधून
0: ते जीन्स मधून आलं. त्यांनी पुन्हा त्याच्यावर ऑब्झर्वेशन ठेवलं त्यांना पुन्हा पिल्लं झाली. तिसऱ्या पिढीमध्ये सुद्धा पिल्लांना बिस्किटाची भीती निर्माण झाली होती आणि दुसरे उंदीर की ज्यांच्यामध्ये बिस्किटाची भीती नाही आहे त्यांच्या पिल्लांमध्ये ही भीती नव्हती. म्हणजेच आपल्या बऱ्याचशा भावना या जीन्समधून पुढे जात असतात. जे उंदरांमध्ये होतं ते माणसांमध्ये सुद्धा होऊ शकतं आणि त्यामुळे माझ्यामध्ये म्हणजे माझे आजोबा त्यांना समजा अँझायटी अधिक असेल किंवा एखाद्या गोष्टीची भीती असेल उदाहरणार्थ पाण्याची भीती असेल आणि मला कधीच मी पाण्यात गेलेलो नाही बुडालेलो नाही तरी देखील मला पाण्याची भीती वाटू शकते कारण ती पाण्याची भीती जीन्समधून माझ्यामध्ये आलेली असू शकते. आणि त्यामुळे आपण असं म्हणतो की वयाच्या 5 वर्षापर्यंत हे जे काही आलेलं आहे हे जीन्समधून बऱ्या प्रमाणात आलेलं असतं. 5 वर्षानंतर आपण म्हणजे ती व्यक्तीसुद्धा जरी जीन्समधून आलेली आहे तरी आजोबांना दोष देण्यात अर्थ नाही. मग तुम्हाला पाण्याची भीती होती म्हणून मला पाण्याची भीती निर्माण झाली आहे. तर आता 6-7 वर्षानंतर माणूस त्याला असणारी भीती जी काय आहे ती दूर करू शकतो. हेच माणसाचं वैशिष्ट्य आहे. उंदराची पिल्ल अशी तो स्वभाव स्वतःचा स्वभाव बदलता येऊ शकतो. आपण असं म्हणतो स्वभावाला औषध नाही ते अर्ध सत्य आहे. आपल्याला असं वाटत असतं दुसऱ्याचा स्वभाव बदलायला हवा त्याच्यावर काही औषध नाही. माझा स्वभाव पुढच्याचा बदलला पाहिजे. तर आपण आपला स्वभाव बदलवू शकतो. आणि आत्ता तुम्ही हे जे 18 महिन्याच्या बाळाचं हे सांगितलंय आत्ता त्याला फार लगेच काही करता येणार नाही आहे. हळूहळू ते जसं मोठं होईल तसं त्याला बिहेवियर थेरपीतली काही गोष्टी त्याला द्यायला हव्यात. बिहेवियर थेरपी म्हणजे थोडक्यात त्याने चांगली गोष्ट केली की त्याला बक्षीस देणं आणि त्याने चुकीची गोष्ट केली तर एकतर त्याला शिक्षा करणं किंवा त्याला महत्व न देणं.
1: मला माहिती नाही याला बिहेवियर थेरपी म्हणतात परंतु आम्हाला काही वस्तू दिली की व्हेरी गुड म्हटलं का मग टाळ्या वाजवल्या की तो खुश होतो.
0: बरोबर. तर आता तो ज्यावेळी हळूहळू जर तो म्हणजे त्याच्या मनाविरुद्ध झालं आणि तो शांत राहिला की त्याला आता व्हेरी गुड म्हणून टाळ्या वाजवायला हव्यात त्याला काहीतरी बक्षीस द्यायला हवं कधीतरी हे घडेल. पण असं ज्यावेळी घडेल तो क्षण शोधून त्यावेळी त्याला प्रोत्साहन द्यायला हवं. आणि आत्ता तो 1.5 वर्षाचाच आहे त्यामुळे आत्ता त्याला उचलून घेणं हे करणं हे स्वाभाविक आहे. हळूहळू हे आपल्याला म्हणजे हे चॅलेंज असतं पालकांसाठी की मुलांना ती आकांडतांडव करतात आणि मग आकांडतांडव केलं की आपल्याला हवं ते मिळतं. आता त्यावेळी त्यांना हवं तर न देता त्यांचं लक्ष दुसरीकडे वेधणं ते जे काही मागतायत ते द्यायचं नाही पण त्यांचं रडणं थांबवायचं दुसरीकडे लक्ष त्यांचं त्यांना जे काही दुसरी आवडीची गोष्ट आहे ती द्यायची हीच बिहेवियर थेरपी आहे. कारण 5 वर्षापर्यंतचं बाळ स्वतःच्या इच्छेनं लक्ष देऊ शकत नाही. लक्ष देण्यासाठी जो माणसाच्या मेंदूतला जो भाग आहे ज्या मी पहिल्यांदा सुरुवात केली तोच साधारण 5-6 वर्षांनी काम करू लागतो आणि त्यामुळे 5 वर्षापर्यंतचं बाळ हे प्राण्यासारखं असतं. प्राणीसुद्धा स्वतःच्या इच्छेनं लक्ष देऊ शकत नाहीत. मग प्राण्यांना जी सगळी हे ट्रेनिंग देतात ते बिहेवियर थेरपीच वापरत असतात. आपण जे वेगवेगळ्या ठिकाणी ॲनिमल शो पाहतो की कुत्रा जाळत्या कड्यातून उडी मारतो हे का तो मारू शकतो कारण ते त्याला आधी तसं ट्रेनिंग दिलेलं असतं. त्याने ती उडी मारली की त्याला खायला द्यायचं तो उडी मारली नाही की फटका द्यायचा. अशा पद्धतीचं त्याला ज्यावेळी ट्रेनिंग दिलं जातं त्यावेळी ते अशा म्हणजे त्यांच्या स्वभावापेक्षा वेगळ्या गोष्टी हळूहळू करतात. म्हणजे त्यांचा स्वभावही दुसरी ट्रेनर्स बदलवतात. आणि 5 वर्षापर्यंत हे पालकांनी करायला हवं. 5-6 वर्षानंतर मात्र आपण आपला स्वभाव बदलवू शकतो.
1: म्हणजे मग शिस्त लावायची ती कधी लावायची?
0: हा तर ती असं म्हटलं तर की 2.5-3 वर्षापर्यंत लाड करायचे.
1: बर.
0: त्यानंतर हळूहळू शिस्त लावायला सुरुवात करायची आणि ती साधारण 5-6 वर्षानंतर अधिक शिस्त लावायची ती 16-व्या वर्षापर्यंत लावायची. आणि 16व्या वर्षापर्यंत जी काही शिस्त लागली आहे ती मग मान्य करायची. 16व्या वर्षानंतर षोडश वर्ष प्राप्तेशु पुत्र मित्रवत भवेत असं आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलंय आणि ते आज मानसशास्त्र खरं ठरवत आहे की 16 वर्षानंतर त्या मुलाची ऐकून घेण्याची क्षमताच आता राहत नाही आणि त्यामुळे आपण मित्राशी जसं बोलतो तसं त्याच्याशी बोलायला हवं. 16 वर्षापर्यंतच आपण खऱ्या अर्थानं जी काही शिस्त लावायची आहे ती लावू शकतो.
1: बरोबर सर. दुसरा एक महत्वाचा आता मुलांचा विषय निघाला म्हणून आज दप्तरांचं ओझं प्रचंड मुलांच्या मानगुटीवर बसलेलं आहे. त्यासोबत विविध क्लासेस आहेत आणि परत होमवर्क असतो आणि घरी सतत त्याच्यावर प्रेशर असतं कुठंतरी की अरे 98% घेतले पाहिजे, 99% घेतले पाहिजे. ह्या पर्सेंटेजच्या झोलमध्ये तो कुठेतरी दबून जातो. अशा वेळेस पालकांना काय तुम्ही सांगाल आणि मुलांनी कसं वागलं पाहिजे?
0: तर आता तुम्ही हे जे सांगितलं हे पर्सेंटेज मिळाल्यानंतर मुलं कुठे जातात? IIT MBBS यामध्ये जातात. आणि IIT मधली मुलं ही माझी खूप मोठ्या प्रमाणात क्लायंट असतात. IIT मध्ये ज्यांना प्रवेश मिळालेला आहे अशीच मुलं मला तिथे बोलायला निमंत्रित करतात आणि तिथे ती सांगतात की इथे तुमच्यासमोर निम्मी मुलं बसलेली आहेत आणि निम्मी मुलं व्यसनाधीन झालेली आहेत. म्हणजे मुंबईतल्या IIT किंवा कुठल्याही ठिकाणच्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटत असतं की तिथे गेला की झालं, MBBS ला ऍडमिशन मिळाली की झालं, जिंकलं आपण, ते नाहीये. त्यानंतर तो जो काही अभ्यासक्रम आहे तिथली जे काही वातावरण आहे याला सामोरं जाणं, त्यानुसार स्वतःमध्ये बदल करणं, या क्षमता जर मुलांमध्ये नसतील आणि केवळ त्याला मार्कांच्या जोरावरच जर प्रवेश मिळालेला असेल तर समस्या वाढतात. आणि त्यामुळे मार्कांच्या बरोबरीनं किंवा मार्कांपेक्षाही अधिक महत्त्व तो स्वतःच्या भावना मॅनेज करू शकतोय का याला देणं आवश्यक आहे. पण आपल्या इथे प्रॉब्लेम असा आहे की पालकच स्वतःच्या भावना मॅनेज करू शकत नसतात. ते मुलांसमोर भांडत असतात. त्यामुळे आम्ही असं एखादी सुरुवातीला सांगतो की भांडा अवश्य पण मुलांसमोर भांडायचं नाही. आणि मी असं त्यांना प्रश्न विचारतो की समजा मी तुमच्या घरी आलो आहे आणि तुम्हाला राग आला एकमेकांचा, तुम्ही माझ्यासमोरच भांडायला सुरुवात कराल का? तर सहसा होत नाही. म्हणजे तुम्ही थांबवू शकता भांडण. तर तसंच मुलांसमोरचं भांडण देखील टाळायला हवं, कारण मुलांसमोर ज्यावेळी भांडण होतं त्यावेळी मुलांवर त्याचे खूप विपरीत परिणाम होत असतात. मुलांमध्ये ज्या भावनिक समस्या निर्माण होतात त्या सर्वांची हिस्ट्री अशी असते की घरात मम्मी पप्पांचं खूप भांडण असायचं. आणि त्यामुळे पहिली गोष्ट आपल्याला जर मुलांबद्दल काही संस्कार आणि हे करायचं असेल तर आधी आपल्या भावनांवर आपल्याला ताबा मिळवता यायला हवा आणि भावनिक गप्पा आपल्याला मारता यायला हव्यात. हे आपल्याला माहितीच नाही आहे. भावनिक गप्पा म्हणजे काय? की आपण मोठी माणसांना सुद्धा आपल्याला राग येतो, भीती वाटते, उदासी येते. ही भावना निर्माण होणं यात काहीच चुकीचं नाही आहे. त्या लगेच व्यक्त करणं, चुकीच्या पद्धतीनं व्यक्त करणं, भावनेबरोबर कृती करणं हे चुकीचं आहे. म्हणजे मगाशी मी जे म्हटलं राग येणं हे स्वाभाविक आहे, रागाबरोबर लगेच भांडण सुरू करणं हे चुकीचं आहे. मग तो राग आला तरी आज रात्री हा बाळ झोपला की मला बोलायचं आहे हा तुझ्याशी असं म्हणून आपण वेळ ठरवून भांडू शकतो. पण ते करण्यासाठी
1: भांडण्याचा फोर्स
0: निघूनही जाऊ असू शकतं. पण मग भांडायचं कशासाठी आहे? तर तुझं मला हे पटलं नाही हेच सांगण्यासाठी भांडायचं आहे ना. तर ती भावनांची तीव्रता जी खूप अधिक वाढते ती आपल्याला कमी करता यायला हवी आणि त्यामुळे मनात ज्या भावना ज्या सौम्य असतात ते आपण मुलांना देखील सांगायला हव्यात. आज असं असं झालं त्यावेळी मला राग आला, बाहेर याने मला हवा तसा प्रतिसाद दिला नाही, त्यावेळी मला खूप उदास झाले, हे आपण सांगत नाही. म्हणजेच राग, चिंता, भीती, उदासी या भावना सर्वांच्याच मनात असतात, हे मुलांना समजतच नाही. आणि ते समजायला हवं, ते याचं ट्रेनिंग खरं म्हणजे घरातच असायला हवं की मला राग आला पण मी रागाच्या भरात काही कृती केली नाही हे पालकांनी सांगायला हवं. आणि मग मुलांनाही विचारायला हवं की तुला आज कधी राग आला होता, शाळेतला राग आला का, शाळेत वाईट वाटलं का, अशा भावनिक गप्पा होणं हे मार्क मिळवण्यापेक्षा अधिक महत्वाचं आहे.
1: म्हणजे सहज ओघा ओघामध्ये असं जेव्हा मी बोललो की माझं रक्त किती जळता तुम्ही, मग ती हळूच तिच्या काकूला विचारते का ग बाबांचं रक्त कसं काय जळतं बरं. म्हणजे शब्दशः
0: म्हणजे काय हे, त्यामुळे असे हे आता रक्त जळणं हे सुद्धा भावनांचा परिणाम जो शरीरावर होत असतो ते सांगणार आहे. आणि आपल्याला कोणालाच हे समजत नसतं, म्हणजे भीतीमुळे छाती धडधडतं हे आपल्याला माहिती असतं, पण रागामुळे खरंच रक्त जळतं जरी आपण वाक्प्रचार वापरलं तरी देखील. म्हणजे आपण असं म्हणतो तळपायाची आग मस्तकाला गेली. आता हा उगाच वाक्प्रचार नाही आहे, ज्यावेळी राग येतो त्यावेळी खरंच आपल्या शरीरामध्ये अधिक उष्णता निर्माण होते, दाह निर्माण होतो, आणि त्यामुळे भावनांचं व्यवस्थापन करण्याचा जो मार्ग आम्ही सुचवतो तो म्हणजे राग आल्यावर लगेच भांडायचं नाही. म्हणजे राग येणार, समजा नवऱ्याला बायकोचा येणार, बायकोला नवऱ्याचा येणार, लगेच भांडायचं नाही, रात्री भांडायचं. मग आत्ता काय करायचं, तर राग आला हे मान्य करायचं, माझ्या मनात आत्ता राग आहे, आणि शरीरावर लक्ष द्यायचं, स्वतःच्या शरीरावर लक्ष देत राहणं हे भावनांना सामोरं जाण्याचं सर्वात उत्तम उपाय आहे. राग ज्यावेळी येतो त्यावेळी रक्त जाळणं हे खूप राग आला तर, पण त्याच्या आधीसुद्धा आपल्या शरीरामध्ये दाह जाणवू शकतो. भीती वाटते त्यावेळी छातीत धडधडतं, उदास येते त्यावेळी अंगात थकवा, पूर्ण अंगात शक्तीच नाही असं वाटतं. मनात येणारी प्रत्येक भावना शरीरात काही ना काही रसायन निर्माण करते आणि त्या रसायनामुळे शरीरात बदल होतात. आपल्याला ते समजत नाही कारण आपण शरीराकडे लक्षच देत नसतो. आणि त्यामुळे या भावनांचं व्यवस्थापन जर करायचं असेल तर आपण घराघरात स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्याचा सराव रोज काही वेळ करायला हवा आणि आपल्या मुलांनाही त्यासाठी प्रवृत्त करायला हवा.
1: अगदी बरोबर सर, खूप छान वाटलं. एक शेवटचा प्रश्न आता जाता जाता, कारण आता वेळ पुढे आपल्याला जाऊ देत नाहीये, तुमचेही भरपूर कार्यक्रम पेंडिंग आहेत, परंतु काही व्यक्ती ज्या असतात अतिशय संशय वृत्तीच्या किंवा त्यांची वृत्तीच होते, प्रत्येक गोष्टीला संशयानं बघणं, मग तो नवरा असेल, तो ऑफिसमधली लोक असतील, कुठलंही असेल,
0: बरोबर
1: नातेवाईक असतील, काही बोलतायत तर माझ्याबद्दलच बोलत असतील, ह्या ज्या संशय वृत्ती आहे ह्याच्यापासून मुक्त कसं व्हावं?
0: तर ही जी संशय वृत्ती आहे ही काही काळापुरती जर असेल तर त्याला मानसिक आजार असं म्हणतात, पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया. मगाशी जे मी म्हटलं छिन्न मनस्कता असा जो आजार आहे त्यातलाच एक भाग असा असू शकतो की त्याला असे विचार येत असतात की सगळं जग आपल्या विरुद्ध कट करतं आहे, दोन माणसं कोणी बोलत असली तरी ती माझ्याबद्दलच बोलत आहेत असं त्याला वाटत असतं. आणि हे काही काळापुरतं असेल तर ते औषधांनी बरं होऊ शकतं. पण यातला दुसरा प्रकार असतो ज्याला म्हणतात व्यक्तिमत्व विकृती, पर्सनॅलिटी डिसऑर्डर. आणि माझं एक यूट्यूब चॅनल आहे माइंडफुलनेस फॉर हेल्थ, त्यामध्ये मी आत्ता या व्यक्तिमत्व विकृतींवरच एक एक व्हिडिओ करतोय, कारण आपल्या समाजामध्ये याची माहिती नाही आहे लोकांना. अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशन ते दर 5-6 वर्षांनी एक डायग्नॉस्टिक अँड स्टॅटिस्टिक मॅन्युअल असं प्रकाशित करतात, आणि आत्ता त्यांचं जे लेटेस्ट मॅन्युअल आहे त्यामध्ये त्यांनी अशा 10 व्यक्तिमत्व विकृती सांगितल्या आहेत.
1: बर,
0: हे जे जी त्यातली संशयी वृत्ती ही एक व्यक्तिमत्व विकृती आहे. अशा आणखी 9 वेगवेगळ्या स्वभाव विकृती आहेत आणि आपण असं म्हणतो की त्याचा तो स्वभावच आहे. तर तोच स्वभाव हा विकृतीच्या पातळीवर जातो आणि त्यावेळी मुख्यतः त्यालाही त्रास होतो आणि त्याच्याबरोबर राहणाऱ्या व्यक्तीला खूप अधिक त्रास होतो. आणि त्यामुळे आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या माणसामध्ये अशी एखादी स्वभाव विकृती आहे का ह्याबद्दलची जर आपल्याला माहिती मिळाली तर त्या व्यक्तीशी कसं वागावं आणि त्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास आपण कसा करून घ्यायचा नाही हे आपल्याला बाहेर कसं काढता येऊ शकतं हे आपल्याला समजू शकतं
1: सर. कारण मनस्वास्थ्य हे खूप मोठा विषय आहे. तुमचं जे यूट्यूब चॅनल आहे ते कोणतं आहे, म्हणजे ऐकणारे आपले जे श्रोते आहेत त्यांनी त्याच्यावर जाऊन सबस्क्राईब जर केलं तर स्वास्थ्यवर्धक त्यांना जे टॉनिक तुम्ही द्याल विचारांचं ते त्या माध्यमातून त्यांना मिळेल.
0: तर इंग्लिशमध्ये माइंडफुलनेस फॉर हेल्थ असं माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे.
1: बरं,
0: आणि हे हेल्थमध्ये शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य, मुख्यतः मानसिक आरोग्यासाठी माइंडफुलनेस कसं उपयोगी पडतं. तर माइंडफुलनेस म्हणजे काय, माइंडफुलनेस हे आपल्याच पूर्वजांनी शोधलेलं आहे पण आता त्याच्यावर परदेशात अधिक संशोधन होतं आहे. माइंडफुलनेस म्हणजेच वर्तमान क्षणात लक्ष देत राहणं. मी ज्यानं आत्ताच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली होती ते लक्ष देण्याचं कौशल्य म्हणजेच माइंडफुलनेस. आणि ते खरं म्हणजे घराघरात प्रत्येक व्यक्तीनं त्याचा सराव करायला हवा. तो जर सराव केला तर आपलं मानसिक स्वास्थ्य अधिकाधिक चांगलं राहील.
1: जाता जाता काय संदेश द्याल तुम्ही विद्यार्थी पालकांना?
0: तर हेच, आपल्याला अधिकाधिक यश मिळवायचं आहे त्यासाठी तणावाला सामोरं देखील जायचं आहे, पण त्याचबरोबर आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत, आपल्या मनात जे विचार आहेत, त्याकडे सुद्धा आपण लक्ष देणं आवश्यक आहे. आज आपण अधिकाधिक बहिर्मुखी झालेलो आहोत, सतत मोबाईलमध्ये असू, माहिती घेऊ काय चाललं आहे आपल्या मनामध्ये, असं असं होत असतं, असे मेसेज खूप येत असतात, पण आपण स्वतःच्या मनाकडे लक्ष देत नाही, आपण मोबाईलमध्येच लक्ष देत राहतो. त्यामुळे आपण सर्वांनी काही वेळ तरी स्वतःच्या मनाकडे लक्ष देण्यासाठी देऊया. ते शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य दोन्हीसाठी आवश्यक आहे.
1: तर खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब, आपण आलात, वेळातला वेळ काढलात, त्याबद्दल रेडिओ मनभावनच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार.
0: मला ही संधी दिली.

0: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, अलवेज हार्ट टचिंग। आप लखानदेश, आपली मानसर।
1: रेडियो मन भावन 90.8 FM, अलवेज हार्ट टचिंग।
2: नमस्कार, मी आहे पुष्कर शिरोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। नमस्कार, मी आहे पुष्कर शिरोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
3: हाय, मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
4: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
3: हाय, मी आरजे स्वरा, आपण ट्यून केले रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
5: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मनभावन 90.8 FM।

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

रसिक हो नमस्कार. आनंदाचे डोह ही सद्गुरु कृपेने जीवनात आनंद आलेल्या एका साधकाची भावभक्तीची भावुक गाथा आहे. सद्गुरु कृपेने आपल्या जीवनात आलेला आनंद शब्दात बांधून हा शब्दानंद रसिकांपर्यंत पोचविण्याचा कवी श्री शशिकांत पडोदकरांचा हा प्रयत्न आहे. शब्दानंदासोबतच स्वरानंद आणि आत्मानंद याची अनुभूती देणारी ही गाणी संगीतकार आणि गायक श्री ज्ञानेश्वर कासार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपणापर्यंत पोचविण्याचे कार्य अतिशय आनंदाने केलेले आहे. रसिक हो, तुम्हालाही या आनंदाचे धनी व्हायचे आहे ना? मग या तर आपण सगळे मिळून हा आनंद लुटूया. हा आनंद कुठून येतो, का येतो आणि कशासाठी येतो हा प्रश्न आपण कधी आपल्या मनाला विचारतो का? तर नाही. कारण आनंद या सगळ्या प्रश्नांच्या पलीकडे तुम्हाला घेऊन जात असतो. सगळ्या प्रश्नांना संपविणे हाच आनंदाचा स्थायी भाव आहे. काल, आज आणि उद्या जिथे संपतो तिथून आनंदाचा प्रवास सुरू होतो. आनंद ही पोचण्याची जागा नाही, तर तो अखंड अनंत व अनादि काळापासून चालत असलेला चालत राहणारा प्रवास आहे. विचार संपतात, क्रियाही संपतात. कर्म, ज्ञान, भक्ती यासारख्या अध्यात्मातल्या सगळ्या पाऊलवाटांचा प्रवास जिथे संपतो तिथून आनंदाचा खरा प्रवास सुरू होतो.

गर्दीत हरवलेला बालक आपल्या आईला शोधण्याकरिता भिरभिरतो, इकडे तिकडे फिरतो. व्याकुळता त्याच्या नजरेत, त्याच्या बोलण्यात आढळते. तसंच काहीसं आज माझं झालं आहे महाराज. माझे डोळे, माझं मन, माझा देह, या देहातील सगळे अवयव एकत्र येऊन तुम्हाला शोधतायत महाराज.

लहान मूल आईच्या कुशीत जेवढ्या विश्वासानं गाढ झोपतं किंवा हवेत वर झेपावलेलं लहान मूल वर फेकल्यावर हसतं, कारण खाली आल्यावर वडील आपल्याला झेलणार आहेत याचा पूर्ण विश्वास त्याला असतो. अगदी तसंच माझं तुमच्या बाबतीत झालंय महाराज. कितीही अडचणी आल्यात, संकटे आलीत आणि दुःखे आलीत, तरीही तुम्ही मला यातून सुखरूप बाहेर काढणार आहात यावर माझा ठाम विश्वास आहे, कारण तसं तुम्ही मला वचन दिलेलं आहे.

खरंच सांगा महाराज, खरंच सांगा महाराज, तुमचं माझं नातं काय? खूप केला विचार पण उत्तर मिळत नाही. खूप आली दुःख जीवने, उदासीनता येता मनी. तुम्ही धरलं हृदयाशी आणि झालात माझी माय. छोट्या मोठ्या संकटात धडकी भरते मनात, बाप म्हणून माझ्या पाठी उभे राहता क्षणात. सगळं घेतलं ऐकून माझं हसून म्हणाले महाराज, खूप जोडलीस नाती तू, खरं नातं सांगतो आज. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. नाही विभक्त आपण, ठेव बाबा विश्वास माझ्यावर, ठेव बाबा विश्वास.

0: सर्वानुभूती भगवत दर्शन.
1: माझ्या अगदी लहानपणापासून मी हे ऐकत आलो आहे की आपण सर्व ठिकाणी सर्व वस्तूंमध्ये ईश्वर बघितला पाहिजे आणि तरच आपण या जगाचा खराखुरा उपभोग घेऊ शकू. पण आपण ह्या जगात मिसळू लागताच आणि आपल्याला जगाकडून काही तडाखे बसताच जगाविषयीचा आपला ईश्वरबोध, आपलं सगळं ब्रह्मदर्शन पार कुठल्या कुठे लोपून जातं. मी रस्त्याने जात असतो, प्रत्येक माणसात ब्रह्म बघत असतो. एखादा धसमुसळा येतो, मला धक्का मारतो, मी रस्त्यावर उतरणा पडतो, झालं. माझं सर्वत्र ब्रह्मदर्शन, प्रत्येक व्यक्तीत ईश्वर पाहणं वगैरे कुठल्या कुठे बेपत्ता होऊन जातं. मी झटकन उठतो, दातोट खात मूठ आवळतो वगैरे वगैरे. संपलं ब्रह्मदर्शन, तत्क्षणी मी पिसाळतो, मला सगळ्याचा विसर पडतो, मला त्या माणसात ईश्वर दिसण्याऐवजी सैतान दिसू लागतो. अगदी जन्मल्यापासून आपल्याला उपदेश देण्यात आला आहे की आपण सर्वानुभूती भगवत दर्शन करायला हवं. प्रत्येक धर्माची हीच शिकवण आहे. सर्व ठिकाणी सर्व वस्तूत ईश्वर बघा, सर्वत्र ब्रह्मदर्शन करा. न्यू टेस्टमेंटमध्ये, बायबलच्या नव्या भागामध्ये येशू ख्रिस्तांनी याबाबतीत केलेला असंदिग्ध उपदेश तुम्हाला आठवत नाही का? आम्हा सर्वांनाच ते शिकवण्यात आलेलं आहे, पण ते प्रत्यक्ष कृतीमध्ये आणताना सगळंच मुसळ केरात जातं. अडचण तिथेच आहे, तिथेच घोडं पेंड खातं. इसाप नीतीमधली ती काळवीटाची गोष्ट तुमच्या लक्षात असेलच. एक सुंदर धष्टपुष्ट काळवीट एका तलावाच्या पाण्यात स्वतःची पडछाया बघून आपल्या पिल्लाला म्हणाला, बघ मी किती बलवान आहे, माझ्या डौलदार डोक्याकडे बघ, माझे सगळे अवयव बघ.

कसे बळकट आणि भरदार आहेत आणि किती वेगाने धावू शकतो मी. कर्मधर्म संयोगानी एवढ्यातच त्याला दुरून कुठून तरी कुत्र्याचं भुंकणं ऐकू आलं. बस ताबडतोब त्याने धूम पळायला सुरुवात केली आणि कित्येक मैलांचा फेरा मारून तो धापा टाकत आपल्या जागी परत आला. तो सगळा प्रकार बघून त्याच्या पिल्लांनी त्याला विचारलं, तुम्ही खूप बलवान आहात असं तुम्हीच तर मला सांगत होतात, मग कुत्री भुंकताच तुम्ही पळून गेलात, हे कसं काय? त्यावर त्या काळवीटाने उत्तर दिलं, होय पोरा, तू म्हणतोस ते खरं आहे, पण जेव्हा कुत्री भुंकू लागतात तेव्हा माझा सगळा आत्मविश्वास नाहीसा होऊन जातो. आमची ही अशीच दशा आहे. आपण मनुष्य जातीविषयी किती उच्च धारणा बाळगत असतो, आपण खूप बलवान आणि शूर आहोत असं आपल्याला वाटत असतं, आपण मोठमोठ्या प्रतिज्ञा करत असतो, पण काय, कसोटीच्या आणि मोहाच्या प्रसंगाची कुत्री भुंकू लागताच आपली दशा हुबेहूब त्या इसापनीतीतल्या काळविटासारखी होऊन जाते. प्रश्न असा आहे की असंच जर असेल तर मग या सगळ्या शिकवणुकीचा काय उपयोग? अर्थात या शिकवणुकीचा उपयोग आहे, फार मोठा उपयोग आहे, आणि तो असा की दीर्घोद्योगानं किंवा चिकाटीनं अखेर यश लाभतच लाभतं. कोणतीही गोष्ट चुटकीसरशी एका दिवसात नाही होऊ शकत. आत्मा वा अरे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निदिध्यासितव्य, या आत्म्याचं स्वरूप प्रथम श्रवण करायला हवं, मग त्यावर मनन चिंतन करायला हवं आणि नंतर त्यावर सतत ध्यान करायला हवं, त्याचा ध्यास घ्यायला हवा. प्रत्येक जणच आकाश बघू शकत असतो. भूमीवर सरपटणारी यक्कश्चित अळी सुद्धा ते निळं आकाश बघत असते, पण ते आम्हा सर्वांपासून किती दूर आहे. आपलं मन इच्छेनुसार सर्वत्र जाऊ शकतं, पण शरीराला तिथे रांगत रांगत जायला किती वेळ लागतो. आपल्या सगळ्या आदर्शांचं, आपल्या सगळ्या ध्येयांचंही असंच आहे. ते खूप खूप दूर असतात यात काही संशयच नाही, पण त्याबरोबरच आपण आपलं ध्येय गाठलंच पाहिजे हेही आपण जाणून आहोत. केवळ ध्येय गाठलं पाहिजे एवढंच नव्हे तर आपण अगदी सर्वोच्च ध्येयही गाठलं पाहिजे. आपलं ध्येय, आपला आदर्श अगदी सर्वोच्च, अगदी सर्वश्रेष्ठ असाच असायला हवा. दुर्दैवानी या जगात बहुसंख्य लोक कोणताही आदर्श, कसलंही ध्येय समोर नाही अशा स्थितीमध्ये आपल्या अंधाऱ्या जीवनामध्ये चासपडत असतात. समोर एखादा आदर्श असलेला माणूस जर 1000 चुका करेल तर माझी खात्री आहे की इतर कोणताही आदर्श नसलेला माणूस 50,000 चुका करेल. म्हणून जीवनामध्ये एखादा आदर्श असणंच श्रेयस्कर आहे, आणि त्या आपल्या आदर्शासंबंधी आपण आपल्याला शक्य आहे तितकं ऐकलं पाहिजे, इतकं ऐकलं पाहिजे की अखेर तो आपल्या हृदयामध्ये भिनला पाहिजे, आपल्या मेंदूत भिनला पाहिजे, आपल्या नसानसात भिनला पाहिजे, आपल्या रक्तात भिनला पाहिजे, आपल्या अणुरेणूत भिनला पाहिजे, आपल्या रोमरंध्रात शिरला पाहिजे. म्हणून आपल्याला प्रथम हे आत्मतत्व श्रवण करावं लागेल. हृदय पूर्ण भरलं की जीभ बोलू लागते, आणि हृदय पूर्ण भरलं की हात देखील काम करू लागतात. विचारच आपल्या कार्यप्रवृत्तीचं नियमन करणारी शक्ती आहे, तीच आपल्याला पुढे नेत असते. आपलं मन सर्वोच्च विचारांनी भरून टाका, दिवसांमागून दिवस त्याचे श्रवण करा, महिन्यांमागून महिने त्याचं चिंतन करा. अपयशांकडे मुळीच लक्ष देऊ नका. अपयश येणं अगदी स्वाभाविक आहे, ते तर जीवनाचं सौंदर्य म्हणायचं. अपयशांखेरीज जीवन ते काय? या अपयशांवर मात करण्याची धडपड जर जीवनामध्ये नसेल तर ते तसलं अळणी जीणं जगण्यात काय स्वारस्य? अपयश नसल्यास जीवनामध्ये काही काव्य उरेल काय? या धडपडीची, या चुकांची, अपयशांची तमा बाळगू नका. मी गायीला कधी खोटं बोलताना ऐकलेलं नाही, पण ती नेहमी गायच राहते, कधी माणूस होत नाही. म्हणून या अपयशांची खंत बाळगू नका. क्षुल्लक पिछेहाटीबद्दल खेद करू नका. 1000 वेळा आपल्या आदर्शांना धरून राहण्याचा प्रयत्न करा, आणि 1000ही वेळा अपयशी झालात तर फिरून एक वार कंबर कसून प्रयत्न करा. मानव मात्राचा जीवित आदर्श आहे, मानव मात्राचा जीवनोद्देश आहे सर्वांभूती भगवत दर्शन.

0: धर्म आणि नीतिमत्ता।
1: वेदांत म्हणतो की ईश्वराखेरीज आणखी काहीच नाही, जिवंत ईश्वर तुमच्या मध्येच वसत आहे, पण तुम्ही चर्च आणि मंदिर उभारण्यात गुंतला आहात आणि अर्थशून्य काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेवण्यातच कृतकृत्यता मानत आहात। पूजा करण्यास एकमेव योग्य ईश्वर म्हणजेच मानव देहस्थित आत्मा, मानवात्मा। अर्थातच इतर सर्व प्राणी शरीरही ईश्वराची मंदिरच आहेत, पण मनुष्य देह हे भगवंताचं सर्वात श्रेष्ठ मंदिर होय। मंदिरातला तो ताजमहाल आहे। मला जर त्या मंदिरात भगवंताची पूजा करता येत नसेल तर मग दुसरं कोणतंही मंदिर माझ्या पक्षी कुचकामाचंच आहे। धर्माचं रहस्य प्रत्यक्ष आचरणात आहे, शुष्क मतवादात नाही। तुम्ही स्वतः चांगले व्हा आणि दुसऱ्याचं चांगलं करा। समग्र धर्म यातच साठवलेला आहे। जो केवळ प्रभू प्रभू म्हणून ओरडत असतो तो खरा धार्मिक नव्हेच, तर जो त्या प्रभूच्या इच्छेनुसार कार्य करतो तोच खरा धार्मिक आहे। ज्यामुळे आध्यात्मिक, मानसिक किंवा शारीरिक दुर्बलता येईल अशा गोष्टींना स्पर्श देखील करू नका। धर्म म्हणजे मनुष्यात स्वभावतः असलेल्या सामर्थ्याचा आविष्कार आहे। आपल्या या लहानच्या शरीरात अनंत शक्तीची एक स्प्रिंग गुंडाळून ठेवलेली आहे, ती स्वतःच पसरत जाते असा हा मानवाचा इतिहास आहे। हाच धर्माचा, सभ्यतेचा किंवा प्रगतीचा इतिहास आहे। धर्माचा मूळ उद्देश आहे मानवाला सुखी करणं, पण परजन्मी सुखी व्हायचं आहे म्हणून या जन्मी दुःख भोगत राहणं हेही शहाणपणाचं लक्षण नाही। याच जन्मी याच क्षणापासून सुखी झालं पाहिजे। ज्या धर्माच्या द्वारे हे साध्य होत असेल तोच तुमच्या आमच्यासाठी उपयुक्त धर्म आहे। जेव्हा कोणताही धर्म विजयी होतो तेव्हा काही त्याचं आर्थिक मूल्य असलं पाहिजे। एकमेकासारखे हजारो पंथ सत्तेसाठी धडपड करतील, पण जे पंथ आर्थिक प्रश्नाची नीट सोडवणूक करतील तेच तेवढे सत्ता प्राप्त करून घेतील। मनुष्याला पोट पुढे नेत असतं, तो जेव्हा चालतो तेव्हा प्रथम पोट पुढे जातं नंतर डोकं। तुम्ही हे पाहिलं नाही का? डोकं प्रथम पुढे जाण्यासाठी अनेक युग लोटावी लागतील। जेव्हा बालिश स्वप्न नाहीशी होऊ लागतात आणि वस्तूंचं खरं स्वरूप तुम्हाला कळू लागतं तेव्हा डोकं प्रथम पुढे जाऊ लागतं, पण तेवढ्यातच तुम्हाला या जगाबाहेर जावं लागतं। ज्याप्रमाणे रसायनादी भौतिक शास्त्र भौतिक जगातील सत्य शोधून त्याचा अभ्यास करतात, त्याप्रमाणे धर्म आध्यात्मिक सत्यांचं परिशीलन करत असतो। ज्याला रसायनशास्त्र शिकायचंय त्यानं निसर्गरूपी ग्रंथ वाचला पाहिजे। धर्माचं ज्ञान मिळवण्यासाठी आपलं मन आणि हृदय हे जणू काही ग्रंथ आहेत। ऋषींना बहुधा भौतिक शास्त्रांचं ज्ञान नसतं, कारण ते वेगळ्याच ग्रंथांचा, अंतस्थ ग्रंथांचा अभ्यास करत असतात। तसंच शास्त्रज्ञांना प्रायः धर्माचं ज्ञान असत नाही, कारण तेही वेगळ्याच ग्रंथांचा, बाह्य ग्रंथांचा अभ्यास करत असतात। बहुसंख्य लोक तुम्हाला असं सांगतील की मी आयुष्यभर धार्मिक बनण्याचा प्रयत्न केलाय, पण त्यात काही अर्थ नाही। त्याचबरोबर तुम्हाला अशी एक गोष्ट आढळून येईल, समजा एक थोर रसायन शास्त्रज्ञ आहे, तो तुमच्याकडे येतो आणि धर्माविषयी वरील प्रमाणे बोलतो। तुम्ही जर त्याला म्हणाल की मी रसायन शास्त्रावर मुळीच विश्वास ठेवत नाही, कारण सर्व आयुष्यभर मी रसायन शास्त्रज्ञ होण्याचा प्रयत्न केला आणि त्यात काहीच अर्थ नाही असं मला आढळलं, तर तो विचारेल तुम्ही केव्हा प्रयत्न केला? झोपायच्या आधी मी हे रसायनशास्त्र माझ्याकडे ये असं वारंवार म्हणत असे आणि ते शास्त्र माझ्याकडे कधीच आलं नाही। रसायनशास्त्रज्ञ धर्माविषयी जे बोलला होता ते अगदी असंच होतं। तो शास्त्रज्ञ तुमचं बोलणं ऐकून हसेल आणि म्हणेल रसायनशास्त्रज्ञ होण्याचा हा काही मार्ग नाही, तुम्ही प्रयोगशाळेत का गेला नाहीत, तिथली सगळी आम्लं आणि क्षार घेऊन अधूनमधून आपले हात का भाजून घेतले नाहीत, त्यांनीच तुम्हाला रसायनशास्त्र शिकता आलं असतं। धर्माच्या बाबतीत असेच परिश्रम तुम्ही घेता का? प्रत्येक शास्त्र शिकण्याची एक एक पद्धत असते आणि धर्मही धर्माच्या पद्धतीनेच शिकावा लागतो।

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: ग्रामगीता चिंतन भाग 48. या भागाचे चिंतन करताना सहज लक्षात येते की माणूस तिन्ही जगाचा स्वामी असेल तरी आई विना तो भिकारी आहे. कारण स्त्री ही मुलगी, सून, पत्नी व आईच्या भूमिकेतून आपलं कर्तव्य निभावते. मुलगी असताना आई वडिलाचं नाव सांभाळते, सून असताना घर सावरते व आई असताना मुलाबाळांना संस्कार देते, म्हणून तिला दक्ष कारुणी म्हटलंय. तिचं लेकरू जेव्हा शाळेत जाते तेव्हा आपल्या ताटातला घास काढून ठेवते, त्याला स्वतः भरवते. कवी यशवंतांनी सुंदर वर्णन केलेलं आहे, आई म्हणून कोणी आई सहा कमारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी, नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. शाळेतून घराला येता धरील पोटी, काढून ठेविलेला घालील घास ओठी, उष्ट्या तशा मुखाच्या धावेल चुंब नाती, काह्या तुझ्या विनागे करील कोण गोल, चारा मुखी पिलांच्या चिमणी हळूच देई, गोठ्यात वासरांना ह्या चाटतात गाई, वात्सल्य हे पशुचे मी रोज रोज पाही, पाहुनी अंतरात्मा व्याकुळ मात्र होई. या कवितेत लहान वयात आईच्या ममतेला दुरावलेल्या मुलाची वेदना त्यांनी चितारली आहे. ही वास्तवतावादी आहे. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात, एक ईश्वर जर सोडला तर आईसारखं प्रेम देणारी गोष्ट जगात दुसरी कोणतीही नाही. सून असते तेव्हा घरातील सासू सासऱ्यांना स्वतःचे आई वडिलाप्रमाणे ती सावरते, पत्नी असते तेव्हा पतीला सावरते. म्हणून म्हणतात, नारी निंदा मत करो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए राम कृष्ण हनुमान, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. याप्रमाणे ज्या घरात स्त्रियांचा सन्मान केला जातो आणि त्या घरात सर्व देवी देवता वास करतात. समर्थ रामदास स्वामी लिहितात, ज्याची लक्ष्मी उदासली त्याची धूळधानी झाली. लेकराला विसावा मिळतो तो आईच्या कुशीत. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी त्यांची जन्मदात्री जगज्जननी पूज्यश्री माय मंजुळेच्या रूपाने भारतीय स्त्री संस्कृतीला ग्रामगीता ग्रंथाचे मध्यभागी स्थान दिलंय. हा अध्याय आहे विसावा आणि नाव आहे महिलोन्नती. वंदनीय महाराजांचं जन्मस्थान लहानस यावली नावाचं गाव, मागासलेला ब्रह्मभाट समाज, घरात दारिद्र्याचे वरदान, रोजी रोटीही मिळायची ती उपवासाचीच. वंदनीय महाराजांनी एका भजनात आपल्या घराचं वर्णन केलेलं आहे, त्याला महाल त्यांनी म्हटलेलं आहे. ते म्हणतात, महाल चंद्रमौळी सर्प विंचू वरी, विसावती घारी झाडी तेथे, सूर्याचे दर्शन होय घरातून, रात्री तारांगण स्पष्ट दिसे, पडल्याशे भिंती थंड हवेसाठी, कमचियाची ताटी घरा लागे, पाणी येता स्नान होय घरा माझी, उन्न येता राजी अंग, तरटाचे आसन मडके रांजन, ताटे दोन तीन फुटकी सारी, वारुडाचा वास घरा पाठी मागे, खंडारे खुशरंगे कैचनाचे, तुकड्या दास म्हणे ऐसा मी गरीब, अन घरातील खाम मुजरे देत. अशाही परिस्थितीत सहनशील, कष्टाळू, धर्मप्रिय व पतीपरायण अशी आदर्श गृहिणी होती वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांची भक्तिमती माता. वंदनीय महाराजांचे जन्मनाव माणिक, त्यांचे वडिलांचे नाव बंडोजी पंत. त्यांचे लहानपणी, अर्थात वंदनीय महाराजांचे लहानपणी मदालसेप्रमाणे भजने गाऊन पाळण्यात झुलविले. राष्ट्रमाता जिजाबाईची तेजस्वी शिकवण शिवाजी रूपाने फळास आली व जनाबाई श्रम करीत राहूनच देवप्रिय संत झाली. याप्रमाणे माय मंजुळेचं सतत चिंतन असायचं. नावाप्रमाणे स्वतःची सुखदुःखाची पर्वा न करता भावभक्तीने मन जुळवणाऱ्या आईबद्दल वंदने राष्ट्रसंत भजनात लिहितात, भाव तिथं देव ही संताची वाणी, आचारा वाचूनी पाहिला का कोणी, कसा होता माय मंजुळीचा देव भक्तीचा भाव. शेतातून सायंकाळच्या वेळी कष्ट करून येत असताना यावली गावात एक नदी होती, ती वाहत असे. नदी ओलांडत असताना तिला जर दगड दिसला तर ती मोठ्या श्रद्धेने ती दगड उचलायची, स्वच्छ पुसायची आणि त्याला देव समजून आपल्या देवपाटात ठेवायची. वंदनीय महाराजांचं वय त्यावेळेला शाळेत जाण्याचं होत, पण त्याही वयात संत जनाबाई, सखुबाई, मीराबाई, तुकोबाराय यांची अभंग भजने ते म्हणायचे. आवाज सुंदर, लोकांना ते आवडायचं आणि म्हणून माणिक बाबाला भजन गाण्यासाठी लोक मोठ्या श्रद्धेने निमंत्रण द्यायचे. महाराज जायचे, एक दिवस सकाळचा वेळ आहे आणि ते जाण्यासाठी निघाले. मंजुळा मायचं लक्ष गेलं आणि ती विचारते की बाबा माणिक तू कुठे चाललाय. तेव्हा सांगितलं की माय अमुक गावाला भजन म्हणायला बोलावलं, मी तिथं जातो आहे. मंजुळामाई म्हणते की बाबा माझ्यासमोर तू दोन घास घेतली की मला बरं वाट, शेतात काम करत असताना मी निश्चिंत काम करते रे, थोडस काहीतरी खाऊन जा माझ्यासमोर, जा स्वयंपाक खोलीत पहा काय असेल. वंदनी राष्ट्रसंत त्या लहानपणात स्वयंपाक खोलीत गेलेत, पाहतात काहीही नाही, कारण परिस्थितीच ती होती. परत आली आणि बोलायला लागले, माय काही नाही आपल्या इथं, मग तू व्यवस्था लावून शेतात घेऊन जाजो, शिदोरी मी येईल तिथं. मंजुळाबाई म्हणते की नाही रे बाबा, मी कुठून तरी तुझी व्यवस्था लावते, माणिक माझं एक काम करशील? म्हणे कोणतं माय? माझे देवन्हान. या बाबांनी आईचे देवच पाहिले नव्हते. विचारलं, माय देव कुठं आहे तुझे? ती एवढी भोळी होती की तिने सांगितलं की बाबा देवपाटात देव असतात, माणिक तुला माहीत नाही? म्हणे नाही, तुझे देव मला माहीतच नाही. हाताने नेलं आणि दाखवलं. माणिक बाबांनी सांगितलं की चला आज देव पाहायला मिळतात. आई कामात गुंतली आणि लहान वय आहे, हुडपणा असतो लहान वयात, शरीरधारी कोणी असतो त्याला ते सुटत नसते हुडपणाची अवस्था. एवढंच की संत असतात ते लीला म्हणून करतात, देव असतात ते लीला म्हणून समाजासमोर आणतात, आणि सामान्य जीवाचा जीव असेल तर तो खेळ खंडोबा म्हणून करत असतो. पण आयुष्यामध्ये हुडपणाचं एक वय असते. आई कामात गुंतली आणि महाराजांनी कमरेवर हात दिले आणि त्या देवपाटाला देवाकडे पाहून म्हणायला लागले की देव हो, माझ्या गरीबाच्या घरी एवढ्या संख्येनं कशा आले? शेतातून काम करून आल्यानंतरच तर अंग स्वच्छ झालं पाहिजे म्हणून साबू पाहिजे. आम्ही तर गरीब आहो, खायची व्यवस्था लागत नाही, तर तुम्हाला साबू कुठली मिळणार? आणि त्यात माझ्या आईच्या मागं घरचे दारचे कामं आहेत. ती लहानशा गंजात पाणी घेत असेल आणि तुम्हाला थोड्याशा पाण्यात धुईधाय करून ठेवून देत असेल, म्हणूनच तुमच्या अंगावर हा सगळा आणि धुरडा झालेला आहे. आज असं करा देवांनो, मोकळ्या पाण्यात आंघोळ करायला चला. लहानशा पाण्यात सर्वसामान्य जीवाची आंघोळ होत नाही, गंगाळभर पाणी लागते आणि तुम्ही देव साऱ्या जगाचं काम करता आणि एवढ्याशा पाण्यात तुमचं स्नान होते. माझी आई तर साधी बुढी आहे, पण तुम्हाला हे कळू नये. म्हणून दारीच विहीर होती, बकेटमध्ये देव घातले, विहिरीवर गेले, विहिरीत सोडले, त्यांना बुडवत होते, वर उचलत होते आणि बोलतही होते. देवांनो सामुदायिक आंघोळ आहे हे, आता साबू वगैरे नाही, पाठाले पाठा घासा म्हणजे धुरडा सगळा निघून जाईल वगैरे वगैरे. आणि असं होता होता एका झटक्याने देव वर आले पाहिजे म्हणून एका झटक्यातच वर काढले आणि आईला न दाखवता न दिसता देवपाटात नेऊन ठेवले, त्या पद्धतीने पूजा केली आणि परत आले. आई तुझ्या देवानी स्नान केला, सामुदायिक स्नान केलं. वंदने राष्ट्रसंत वर्णन करतात, भोडी भाडी माता माझी समजे ना काही. तिला अध्यात्म भजन कीर्तन हे तर कळतच नव्हतं, पण एक रुपयाचा चिल्लर पैसे जर टाकले तिला ते मोजताही येत नव्हते, एवढा तिचा भोळा भाव होता. तेव्हा तिला सामुदायिकता काय करणार सामुदायिक, तेव्हा ती म्हणायला लागली की बाबा सामुदायिक म्हणजे काय होते रे? ते सर्व मिळून त्यांनी स्नान केलं. तिने श्रद्धेने जेवायला दिलं आणि देवपाटाजवळ गेली आणि आपले देव मोजले, ते 100 पैकी 99 भरले, एक देव कमी होता. परत आली आणि लहानसं तोंड केलं, तिच्या डोळ्यातून गर्क नसरू आले, बोलायला लागली माणिक देव खोपत असतात, बाबा माझा एक देव नाही रे. पुन्हा वंदने राष्ट्रसंत त्या लहान वयात विनोदानं बोलायला लागले, माय तो एकच देव तुझा पाजी होता, त्यानं विहिरीतून वर येताना अर्ध्यातून उडी टाकली. तिच्या लक्षात येऊन गेलं. माणिक बाबा निघून गेले. निघून जात असताना पुन्हा बोलले, माय चिंता नको करू, अशीच परिस्थिती आपली राहणार नाही, दुरुस्त होईल पुढे, आणि मग चांदीचा सोन्याचा तुला आवडेल त्याचा देव करू. तेव्हा गंभीरतेने माय मंजुळादेवी बोलायला लागली की बाबा माणिक देव तो देव, सोन्याचा नाही चांदीचा नाही, माझा भाव जिथं आहे तोच माझ्या करता देव आहे. भाव तिथं देव ही संताची वाणी, आचारा वाचोनी पाहिला का कोणी, शब्दाच्या बोलानं शांती नाही म्हणी, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. अशा पद्धतीने वंदनीय राष्ट्रसंतान भाव आईचा या पद्धतीने सिद्ध करून दिला. म्हणून हा भाग याच ठिकाणी आपण समाप्त करतो.
0: श्रोत्याहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
2: श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले, त्यातील एक श्रीमद भगवत गीता सुधासार हा आहे. त्याचे विवेचन करण्याचा मी एक अल्प प्रयत्न केलेला आहे.
3: नमस्कार, मृणालिनी फडणवीस बोलते आहे. आतापर्यंत आपण पहिल्या अध्यायापासून ते 17व्या अध्यायापर्यंत भगवान श्री कृष्णांनी जे काही उपदेश आपल्याला दिले त्या सर्व विषयांचा सार आपण पाहिला, सध्या पाहिला तर तो सार आपल्याला 18व्या अध्यायात दिसतो असे आता आपण याचे पुढे विवेचन करणार आहोत. या 18व्या अध्यायाचे नाव मोक्ष संन्यास योग असे आहे आणि त्यास आपण गीता शास्त्र सार संग्रह योग असेही म्हणू शकतो. श्रीमद भगवत गीता सर्वोच्च उपदेश किंवा उपदेशाची परमावधी 15व्या अध्यायात आपल्याला सापडते. श्रीमद भगवत गीतेतील उपदेशाचा गोषवारा सर्व जिज्ञासू भाविकांच्या समोर किंवा जे आपण सगळे ऐकत आहात त्यांच्या समोर सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न मी सद्गुरुनाथ श्रीनिवासजींच्या विचारांच्या माध्यमातून केलेला आहे. एखाद्या श्लोकाचं जर आपण विवेचन करायचं असलं तर मी ते कसं करीन किंवा ते हेतुतः कसं केलं पाहिजे याचं सगळं विवेचन सुद्धा आपल्याला भगवद्गीतामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यामध्ये नेमके कोणते प्रतिपाद्य विषय आहेत आणि त्या प्रतिपाद्य विषयामागे नेमके कोणते प्रश्न आहे याची सामान्य कल्पना जिज्ञासू भाविकांना किंवा ज्यांना या गीतेच्या व्यवस्थापनाची आवड आहे त्यांच्यासाठी ह्या सगळ्या अभ्यासाला प्रवृत्त आपण व्हावं हा माझा सगळा उद्देश त्याच्या मागे होता. विशेष अभ्यास म्हणजे भगवद्गीतेचा जो प्रतिपाद्य विषय आहे तो त्यांनी समजून घ्यावा आणि तसंच गीतोपदेश थोडक्यात जर आपण सांगितला तर त्याच्यावरनं आपल्याला त्याचा सविस्तर अभ्यास करण्याची पण इच्छा पुढे जागृत होईल याच्यात काही शंका नाही. प्रत्येक माणसाच्या जीवनात असे काही प्रसंग येतात की ते त्या प्रसंगी गोंधळून जातात. मग तो कितीही बुद्धिमान असेल कितीही समृद्ध असेल अशा काही ना काही समस्या त्याच्या समोर तयार होतात. त्याला काहीतरी अडचण निर्माण होते आणि त्याला गोंधळ पण असा निर्माण होतो की त्यावेळेला त्याची बुद्धिमत्ता त्याची सत्ता ही सगळं निरुपयोगी ठरतं. आणि म्हणून तर आपण गीता मॅनेजमेंटचा विचार इथे करतो आहोत कारण की कुठलाही व्यक्ती याच्यापेक्षा वेगळा नाही. जर अशा समस्या अगदीच व्यावहारिक स्वरूपाच्या असतील तर थोड्या फार प्रयत्नाने आपण ते सोडवू शकतो पण काही समस्या अशा असतात की आपल्याला तिथे काय निर्णय घ्यावा कसं करावं त्या निर्णयाचं स्वरूप कसा असावा असे बरेच प्रश्न पडायला लागतात. अशा वेळी माणूस बावरून जातो. अनेक प्रश्न असे असतात की जे आयुष्यभर तयार होत असतात जीवनात ते आव्हात्मक प्रसंगामधनी भरलेले असतात असा आपल्याला सगळ्यांना अनुभव येतो. फरक इतकाच असतो की ते प्रसंग आपल्याला दिसत नसतात. जे काही ते दबा धरून बसलेले असतात किंवा अचानक समोर येतात अशाही प्रसंगांना आपल्याला सर्वांना तोंड द्यावं लागतं. जसे घरामध्ये एखादा विषारी प्राणी शिरावा आणि कोणी दबा धरून बसावं आणि त्याची आपल्याला जाणीवही नसावी अगदी याचप्रमाणे जीवनातील असे दबा धरून बसलेले प्रसंग असतात आणि ते अचानक समोर येतात तेव्हा माणसाचा खरा गोंधळ उडतो. आयुष्य एवढे सोपे नाही. मग अशा वेळी काय करावे कुठे जावे कोणास विचारावे असे अनेक प्रश्न आपल्या समोर येतात आणि पुष्कळदा लोक त्याच्यात खचूनही जातात. पण अगदी ठामपणाने दिसणारा जो उपाय आहे ते आहे श्रीमद भगवत गीता. मी माझ्या अनुभवावरनं सांगू शकते असं पण स्वतः अनेक लोकांनी म्हटलेलं आहे. आता सुद्धा श्रीनिवासजी काटकर असेच म्हणतात की श्रीमद भगवत गीता हा विचार आपल्या योग्यतेचा उत्तम ग्रंथ आहे. आज मला कोणताही प्रश्न पडला तरी याचं उत्तर त्या ग्रंथाकडे आहेच. मी श्रीमद भगवत गीताचं एक साधक म्हणून किंवा एक त्याचा विचारवंत म्हणून याचा अभ्यास केला नित्य केला नित्य त्याचं चिंतन केलं तर आपल्याला याचा एक मोठा उलगडा होतच जातो. याबाबत एक महान व्यक्तीचा संदर्भ इथे दिलेला आहे. आपल्याकडे घनश्यामदासजी बिर्ला म्हणून एक मोठी व्यक्ती होऊन गेली. खरे तर त्यांना विभूतीच म्हटले पाहिजे. हे बिर्ला उद्योग समूहाचे संस्थापक होते. त्यांच्या कंपनीत फार मोठा हुद्द्यावर एक आमची ओळखीचे व्यक्ती कार्य करत होते. ते सांगतात की रात्री 11 पर्यंत त्यांच्या सर्व कारखान्यांचे दिवसभर रिपोर्ट्स त्यांच्यापर्यंत आले पाहिजे असा नियम होता. 5 मिनिटं जरी उशीर झाला तरी ते स्वतःच्या अधिकाऱ्यास फोन करून गेट के बाहेर जाना है क्या अशा सज्जड प्रकाराचा दम त्याला भरायचे. स्वतः ते व्यवहारात दक्ष आणि हुशार होते. जेमतेम 7वी 8वी पर्यंत त्यांचे शिक्षण झालेले होते असे लोक सांगतात. रात्रीचे 11 वाजले की सर्व रिपोर्ट ते पाहिजे आणि अधिकाऱ्यांना सूचना देऊन झाल्यानंतर बरोबर 11 वाजता घनश्याम दासजी आपल्या खोलीत जायचे आणि श्रीमद भगवत गीता काढून त्यावर चिंतन करायचे. हा त्यांचा रोजचा दिनक्रम होता. भगवत गीता चिंतनामधून त्यांनी जे काही विचार केला ते त्यांना सुचत गेले, त्यांनी लिहून काढले आणि हे सर्व विचार कृष्ण वंदे जगद्गुरुम अशा प्रकाराच्या पुस्तकात त्यांनी लिहिलेलं आहे. आज भारतीय विद्याभवन यांनी ते प्रकाशित पण केलेलं आहे. जरी घनश्यामदासजींच्या व्यवहारात काही आग्रह आपल्याला दिसत असतील तरीही ते सावध होते. नित्याच्या गीता चिंतनावेळी मात्र तो व्यवहार पूर्णपणे विसरून गीतेवर रोज तासभर चिंतन करायचे. त्यांचे चिंतन त्यांनी कधीही चुकवलेले नाही. तुम्हाला जर तो ग्रंथ मिळाला तर आपण तो अवश्य वाचावा. आयुष्यातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात आहे असं मलाही आता ठामपणे वाटतं. त्या दृष्टीने या ग्रंथाचा अभ्यास करणं, त्याच्यावर चिंतन करणं आणि हा आपला एक मार्गदर्शक दीपस्तंभ होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कमीत कमी दररोज श्रीमद भगवद्गीतेतील किमान 15वा अध्याय हा वाचला पाहिजे. त्याच्यामध्ये सहज संक्षिप्त रूपात जो काही गीतोपदेश दिलेला आहे ते आपल्या सर्वांसाठी विचारणीय आहे, चिंतन करण्यासारखं आहे आणि तशा आपल्या बुद्धीमध्ये त्याच्यात अनेक प्रकारचे प्रश्न जरी निर्माण झाले तरी त्याच्यातनं आपल्याला मार्ग मिळत राहतो अशा प्रकारची ती व्यवस्था आहे. भगवान श्रीकृष्णाच्या विचार पद्धतीने जर आपण पाहिलं, त्याचं अनुकरण केलं तर कोणतीच शारीरिक, मानसिक व वाचिक क्रिया न करता केवळ कर्मरहित अवस्थेमध्ये कोणत्याही सजीव प्राणी जसा एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाही, त्याचप्रमाणे कोणतेच उद्दिष्ट अथवा प्रयोजन सिद्ध करण्याची इच्छा न करता केवळ निर्हित कर्म कोणत्याही बुद्धिमान व्यक्तीने करावा असं होत नाही. व्यावहारिक अर्थाने बुद्धिमाद्य असणारा व्यक्ती सुद्धा त्यावर वरवर विकृत दिसणाऱ्या क्रिया त्याच्या बुद्धीने तो करत असतो. सांगण्याचा तात्पर्य असा की आपल्याला जे काही आता गीतामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याच्यातला खरा तात्पर्य असा आहे की गीतोपदेश करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने स्वविहित कर्माचे निष्काम बुद्धीने जे विवेचन करण्याचे आपल्याला सांगितलेले आहे किंवा अनेक लोक त्याच्यामध्ये सांगतात, हे जरी खरे असले तरी फलेच्छा टाकून विहित कर्म का करावे त्यासाठी उद्देश किंवा उद्दिष्ट ही भगवान श्रीकृष्णाने नक्की सांगितलेले आहे. कारण की त्याच्या सांगितल्याशिवाय ते राहतच नाही आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की सर्वसामान्य पार्श्वभूमीवर आपल्याला निष्काम कर्माच्याही बरोबर आपल्याला कुठल्याही त्याच्यामध्ये फलाची इच्छा न ठेवता जर आपण काम करत राहिलो तर असे आपले काही विशेष कर्तृत्व आहे जे निष्काम बुद्धीने अर्थात फलाची इच्छा न करावीत असा निर्देश श्रीमद भगवद्गीतेच्या निर्देशामध्ये दिलेला आहे. धर्मशास्त्रोपदिष्ट स्ववर्ण श्रमोचित कर्म करणे हा जरी एक व्यक्तीचा धर्म असला तरी लिंग, वय, वर्ण, आश्रम इत्यादी भेदांच्या पलीकडे जाऊन एक मानवी जीव म्हणून मानवी व्यक्तीचा विचार केल्यास त्याचा सर्वश्रेष्ठ स्वधर्म कोणता त्यावर सनातन धर्मीय धर्मशास्त्रकार, दार्शनिक आणि संत या सर्वांनी अत्यंत स्पष्ट शब्दात प्रकाश टाकलेला आहे. भाषा आणि त्या दृष्टिकोनातील जर आपण बघितलं तर हा भेद बाजूला ठेवून आपण एक महासिद्धांत याचा विचार करून आपण या सर्व प्रकाराचे जे आपले कर्तव्य आहे आणि परमार्थ तत्वाचा हा भाग याची देही याची डोळा असा साक्षात्कार करून घेणे हे फार आपल्या सर्वांसाठी उपयुक्त ठरू शकतं. असल्या स्वाभाविक संबंध जो स्वाभाविकरित्या परमार्थ तत्वाशी जर आपण ओळखलो आणि त्याच्याशी नित्य प्रतिष्ठित करून घेतला तर हेच मानव मात्राचे सर्वोच्च उद्दिष्ट आहे अशा प्रकाराचा एक विशेष भाग देखील गीतेमध्ये सांगण्यात आलेला आहे. हे सर्वोच्च आध्यात्मिक उद्दिष्ट दृष्टीपथात आपणास प्रयास जीवनभर अवतरित करून आणि श्रद्धापूर्वक करीत राहणे हे प्रत्येक मानवाचे सर्वश्रेष्ठ कर्तव्य होय. सर्वात शेवटी मी असं म्हणेन, परमार्थ तत्वाशी जीवाचा असलेला सहज स्वाभाविक संबंध ओळखून कृतकृत्य होणे हेच मानवाचे एकमेव सर्वोच्च साध्य आहे. गीतेमध्ये ज्या काही बाबी आपण पाहिल्या, अनेक प्रकारच्या बाबी ज्या 18 पूर्ण त्याच्या अध्यायामध्ये दिलेल्या आहे, त्यामध्ये मी श्रेयस्कर हा कुठलाच भाग नाही आहे. तर व्यक्तीने आपण या सगळ्या जगामध्ये आज काय आहो, पुढे काय करणार आहो आणि आपल्याला काय करायचे आहे याचा वारंवार विचार करण्याची आवश्यकता अशी इथे आपल्याला दिलेली दिसते. हे सगळं गीता व्यवस्थापन करण्याच्या मागचा उद्देश असा की आपल्याला अनेक प्रकारच्या गोष्टी समाजामध्ये दिसतील आणि त्याचा आपल्याला जर आपण परमार्थ तत्वाच्या अनुभूतीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला आता सगळ्यांना लक्षात आलं असेल की त्याच्यामध्ये खूप गुंतून जाऊन आणि लोकांची टीका टिप्पणी करून आपला अहंकार जपून काहीही मिळणार नाही. म्हणून समाजामध्ये केवळ आपण एकच विचार महत्वाचा आहे, इतर नाही असं पण सोडून द्यायला पाहिजे. केवळ सनातन धर्मीय जनसमूहच नव्हे तर सनातन धर्माच्या बहिर्भूत असलेल्या जनसमूहातील विचारवंतांचेही श्रीमद भगवत गीतेवर लक्ष गेलेले आहे असा इतिहास आहे. सनातन धर्मीय जनसमूहाच्या परीद ओलांडून जगातील अनेक विचारशील तत्वचिंतक ज्या अभ्यासाची श्रीमद भगवत गीता विषय असा बनवून घेतलेला आहे आणि त्यांनी स्वतः जर विचार केलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. जीवन कशासाठी जगावे व का जगावे ह्या दोन प्रश्नांपासून आपण सुरुवात केली होती, म्हणजे अर्जुनाच्या माध्यमातून केलेली होती. हे दोन प्रश्न मानव मात्राच्या पुढे उपस्थित होणारे आहेत, पण आपण त्याचा गंभीरतेने विचार केला पाहिजे. मी काही केलं म्हणजे मी मानव म्हणून माझी बुद्धी श्रेष्ठ असं होणार नाही. अनेक टप्प्यातनं अनेक उदाहरणाद्वारे असं सांगितलेलं आहे की या दोन प्रश्नांचा गांभीर्याने विचार करून भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या सख्याला वीरश्रेष्ठ अर्जुनाला त्याच्यामध्ये संवादाच्या माध्यमातनं जे काही श्रीमद भगवत गीतेचा आकार आपल्या समोर सादर केला त्याला आज 5000 वर्षानंतर सुद्धा आपण वारंवार विचार करतो, त्याच्यावर त्याचा दृष्टिकोन आपल्या प्रत्येकाशी जोडण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला अनेक आचार्य सत्पुरुष विचारवंतांनी जी मते मांडलेली आहे त्याच्यामधनं आपण वारंवार त्याचा मंथन करतो आणि ही खरं गीतेच्या विचाराची त्याच्यामध्ये सतत चालणाऱ्या ज्या काही टिप्पण्या आहेत त्याच्या विचार करण्याची आवश्यकता आहे. आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये सध्याच्या सगळ्या पिढीने येणाऱ्या पिढ्यांनी याच्यावर वारंवार जीवनविषयक तत्वज्ञान नेमके काय आहे, कोणते आहेत, गीताकार भगवान श्रीकृष्णाला अभिप्रेत तरी काय आहे याचा शोध घेण्याची गरज आहे. आपल्या बुद्धीला जर एका या दिशेने वळवलं तर आपल्याला असं लक्षात येईल की वर्तमान काळात अभ्यासही श्रीमद भगवत गीतेकडे भरपूर वळत आहे. या प्रश्नांच्या उत्तरांना आकार येत आहे आणि जीवनविषयक तत्वज्ञानाला समजून घेऊन विचारवंतांनी वैचारिक जर प्रयत्न केले तर हा प्रयत्नांचा एक आविष्कारच म्हटलं तरी चालेल. श्रीमद भगवत गीतेवर अनेक भाष्यातून टीकातून अनेक प्रकारची निर्मिती झालेली आहे. ती सर्व आपल्याला कुठल्या ना कुठल्या प्रकाराची दिशा देते, परंतु हा देखील प्रयत्न की आपल्याला जे काही करायचं आहे ते निष्काम कर्म तर आहेच, पण त्याच्याबरोबर फळ हे विचार न करता, म्हणजे आपल्याला काय मिळेल याचा विचार न करता आपण आपले दिलेले काम, आपल्याला जे विहित काम आहे किंवा आपल्याला जे करण्याची अपेक्षा आहे आपल्याला ते करणं आवश्यकही आहे अशा बाबींचा आपण सतत विचार करून ते देवाला समर्पित करणे हेच खरे सम्यक उत्तर शोधण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे. हे सम्यक उत्तर श्रीमद भगवत गीतेकडे आहे हे निश्चितच, आणि म्हणून त्याने अर्जुनांच्या माध्यमाने आपणच जरी अर्जुनासारखे आपण वीर त्या भूमिकेत नाही, पण आपली प्रत्येकाची भूमिका जी आहे ती एक मनुष्य म्हणून तेवढीच महत्वाची आहे. आणि म्हणून प्रत्येक देशामध्ये काळामध्ये निरपेक्षरित्या आध्यात्मिक वैचारिक आपण याचा एक प्रवाह चालू ठेवला पाहिजे. याच्यावर जे काही चिंतन मनन आपण पुढे करणार आहोत त्याच्यावर या प्रत्येक टप्प्याचा एक एक भाग ऐकून आपण निश्चित त्याच्यातले प्रश्न पाठवावे आणि त्याचा आपण संवादाच्या रूपात पुढे एक विचार चालू ठेवूया. आपण सर्वांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात दिलेल्या सगळ्या विचारांना ऐकून घेतलं त्यामुळे मी प्रत्येकाचे शतशः आभारी आहे. धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. श्रीमद भगवत गीता सुधासार याच्यावर आधारित गीता मॅनेजमेंट याचं विवेचन ऐकलं त्याबद्दल धन्यवाद.
0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हर्ट.
4: मैत्रिणींनो, पिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना 14 भागामध्ये आपण ऐकलं की सत्यनारायण गोयंका यांचे मनशांतीचे विपश्यना शिबिर होते. त्या शिबिरामध्ये अण्णांनी 10 दिवस प्रवेश घेतला आणि अण्णांसोबत लेखिका इंदुमती जोंधळे याही मनशांती विपश्यना शिबिरात सामील झाल्यात. सुरुवातीला तर लेखिकेचं मनच लागेना आणि चित्तही काही एकाग्र होईना, कारण लेखिकेच्या एवढ्या लहान वयात चंचल मनाला नियंत्रित करणं जरा अवघडच होतं. एकदा तर लेखिका समाधी अवस्थेत बसल्या असताना त्यांना काही केल्या उठताच येईना. देह अगदी दगडासारखा जड जड वाटू लागला आणि संपूर्ण संवेदनाच नाहीशी झाली. मीराताईंनी मग एक ना अनेक प्रयत्न करून पाहिलेत आणि त्यांना पूर्वस्थितीत आणलं, पण हा दिवस मात्र लेखिकेच्या चांगलाच लक्षात राहिला बरं का. आणि शेवटचे 2 दिवस लेखिकेच्या विपश्यना साधनेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. आता मात्र अगदी कसं छान छान हलकं फुलकं फुलपाखऱ्यासारखं वाटत होतं. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 15 भाग.
5: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
6: मॅट्रिकला प्रथम श्रेणी मिळाली हे केवढं मोठं कौतुक झालं. औरंगाबादच्या सरस्वती भुवन विज्ञान शाखेत अगदी सहजासहजी प्रवेश मिळाला. पीयूसीच्या वर्गांना प्राध्यापक सी एन पाटील, कुलकर्णी मॅडम, प्राध्यापक बक्तुल सर शिकवायला होते, पण महिनाभर सगळं डोक्यावरूनच जात होत. काही म्हणत काही कळत नव्हतं. वर्गात नुसतं मक्खासारखं बसून राहायचं. वर्गातल्या मुलामुलींशीही ओळख नव्हती. बाकी बहुतेक जण औरंगाबादेमधलेच असल्यामुळे त्यांचे त्यांचे गट होते. मी मात्र एकटीच पडले होते. शाळेत असताना निम्म्यापेक्षा अधिक वर्ग माझ्या भोवती भोवती असायचा आणि इथं मी केवळ एकटीच. वर्गात एकटी, कॉलेजात जाताना येताना एकटी, कारण वसतिगृहाच्या बहुतेक मुली मिलिंग कॉलेजमध्ये जायच्या. वसतिगृह ते कॉलेज बसनी जायचं. फारसं असं जाणं येणं माहीत नव्हतं, कारण शाळेत पायीच जाणं येणं होतं. शिवाय वसतिगृहापासून शाळा खूप जवळ होती. इथे मात्र सगळाच भाग अपरिचित. कॉलेजात जायचं म्हटलं वेळ झाली की नको नको वाटायचं. पण असं नको म्हणून नुसतं बसून थोडीच चालणार होतं. बसनी पैठण गेटला उतरायचं, तिथून कॉलेज 4 पावलांवरच. पण मला कधी एकदा वर्गात जाऊन बसते असं व्हायचं, कारण मागून पुढून कॉलेजच्या मुलामुलींचा खोळकाच खोळका असायचा. काही टार्गट पोरं वाटतील तशा कॉमेंट्स करायचे. कॉलेजच्या पायऱ्या चढायला लागलं की साडीच्या मध्ये पाय थरथर थरथर कापायला लागायचे. वाटायचं आता आपण पडणार, होणार नक्की फजिती, सगळेजण हसणार. त्या त्या 15-20 पायऱ्यांवर दोन्ही बाजूंनी पोरं साखळी करून उभीच असायची. एखादा बोलायचा, बाकी सर्वजण फिदी फिदी हसायचे. बहुतेक ती सगळी मुलं आर्ट्स कॉमर्सचीच असावीत. सायन्सच्या मुलांना असं बाहेर थांबायला, कॉमेंट्स करायला वेळ कुठे होता? बिचारे अगदी प्रामाणिकपणे वर्गात नियमित जायचे, नियमित पिरियड्सना हजर राहायचे. पिरियड संपले की बॅचेसप्रमाणे प्रॅक्टिकल सुरू व्हायचे. माझ्या जीवाची मात्र तगमग. कसं व्हावं आपलं? कसा शिपणार बाई एवढा सगळा अभ्यास? कळत तर काहीच नाही, कुणाला सांगणार? प्राध्यापकांशी बोलायची हिंमत नव्हती. वर्गातल्या एक एक आधुनिक पेहरावातल्या मुलं मुली, मी आपली साडीतली काकूबाई. त्यात बोलण्यात बराचसा कोल्हापुरी हेल, म्हणून मी कुणाशी फारशी बोलायचीच नाही. सगळ्यात मागे बसून नुसतं ऐकत राहायची. पण मन मात्र शाळा, ते वैभव, आपला स्वतःचा शालेय थाट, सर्वांची वर्गातली मी लाडकी असं होतं. आणि इथे छे, नाही बाई, नाही नाही, आपल्याला हे काही जमणार नाही. लाख आपल्या काकांना अण्णांना वाटत असेल सायन्स घेऊन अभ्यास करून मेडिकलला जावं, मोठं डॉक्टर व्हावं, गरिबांची सेवा करावी. पण इथं PUCs आपण किती वर्षात काढतो काय माहीत? छे छे, पण असं वर्ष वाया घालवून आपल्याला जमणार नाही. त्यापेक्षा आपण फॅकल्टीज बदलली तर? हा विचार एकदम डोक्यात चमकून गेला आणि मी प्राचार्यांच्या केबिनकडे निघाले. पण तिकडे जाण्याऐवजी सिनियर विद्यार्थी प्रॅक्टिकल करत होते त्या प्रयोगशाळेतच गेले चुकून. तिथं पाहिलं तर एक बेडूक दोघांनी ताणून ताणून धरलेला, त्याला चिमटे लावणं, पालथं पाडणं, असला काहीतरी प्रकार चालू होता. बेडकाचं खाली वर खाली वर होणारं ते पांढरं पोट पाहिलं मात्र आणि मला भोवळच आली. धाडकन प्रयोगशाळेच्या दारातच कोसळले. कशाला कोरट पडली, डोळ्यापुढे काळाकुट्ट अंधार काजवे चमकल्यासारखं व्हायला लागलं. एका शिपायाने पाहिलं, पळत पळत आला आणि मला उठवलं, पाणी प्यायला दिलं. थोडं पाणी प्याले, तोपर्यंत हातपाय थंडगार झाले होते. माझा मला जाणवत होत, हातपाय चेहरा पांढरा फट्ट पडला होता, हाताच्या बोटातून मुंग्या येत होत्या. तशीच 4-5 मिनिट बसून राहिले. शिपायला विचारलं, प्राचार्यांची केबिन कुठे आहे? चला ताई, मी धावतो, असं म्हणत त्यांनी प्राचार्यांच्या केबिनपर्यंत नेलं. मला वाटतं त्यावेळी बहुतेक प्राचार्य शरदचंद्र देशपांडे असावेत. या या, काय काम आहे? अजून कोणी प्राध्यापक त्यांच्या समोर बसले होते. सरांनी पुन्हा विचारलं, काही अडचण आहे का आपली? कोणत्या वर्गातल्या तुम्ही? मी आपली गप्पच, शब्दच फुटे ना. अहो, काही बोलाल की नाही? सर सर, आणि मला रडूच फुटलं. कोणी काही बोललं का तुम्हाला?
7: नाही सर, मला फॅकल्टी बदलायची आहे. मला वर्गात काय शिकवतात ते काहीच समजत नाही.
6: मॅट्रिकला कोणता क्लास होता?
7: फर्स्ट क्लास.
6: वा, छान. अरे मग थोडे दिवस जाऊ द्या. ट्युशन्सला वगैरे जाता का? काय ट्युशन्स वगैरे काही नाही? हे बघा, ट्युशन्समध्ये महत्वाच्या विषयांचा अभ्यास होईल, मग आपोआप सगळं समजायला लागेल. घाबरू नका, फॅकल्टी बदलायची अशी घाई करू नका. ट्युशन्स? आम्ही शाळेत असताना ट्युशन्स वगैरे तर माहीतच नव्हत्या, पण ट्युशन्स कोण लावतो? अगदी ढ ढ पोर, ज्यांना काही म्हणजे काहीच येत नाही अशी मुलं मुली ट्युशन्स लावतात, आणि दुसरं म्हणजे अतिश्रीमंत मुली किंवा मुलं ते तरी ट्युशन्स लावतात, त्यांच्या घरी जाऊन मास्तर शिकवतात, मग आपण कशात बसतो? पहिल्या वर्गातच, कारण आपल्याला काहीच येत नाही, समजत नाही, पण हे मानायला मन तयारच नव्हतं. समजा जरी ठरवलं ट्युशन्सला जायचं तर इथे पैसे कुणाजवळ होते? कोण देणार होतं फी? राहणं, वह्या, पुस्तकांचा खर्च वसतिगृह करत होत, वरचे लागणारे थोडेफार पैसे अण्णासाहेब किंवा काका पाठवत होते. एकूण आपल्याला हे सायन्स न झेपणारं, न परवडणारं होतं हे माझ्या मनाने पक्क केलं होतं, आणि ते बरोबर असावं असं माझं मत होतं. प्राचार्यांच्या समोरच बसलेल्या प्राध्यापकांनीही समजूत घातली, ऐका माझं, पहिले थोडे दिवस असाच त्रास होत असतो, पण नंतर हळूहळू सगळं समजायला लागेल. पण छे, माझ्या मनाने पक्का निश्चय केला होता, आपल्याला सायन्स झेपणार नाही, प्रॅक्टिकल तर मुळीच होणार नाही. पुढे चालून समजा आपण मेडिकलला गेलोच तर काही खैर नाही बाई. ताणलेला बेडूक पाहून जिथं आपल्याला चक्कर येते तिथे एक एक मानवी देह, अपघात, अनेक रोग, मृतदेह, छे छे छे छे छे, आपलं हे काम नाहीच, आपल्याला हे मुळीच झेपणार नाही. आपला असा भित्रा स्वभाव कसं निभावणार आपलं? छात्रालयाच्या बंदिस्त जगात राहायची सवय झालेली, तारा राणीच्या फक्त मुलींच्या शाळेत शालेय शिक्षण झालेली मी आता एकदम उघड्या, अफाट, बेछूट जगात एकाकी, अगदी असहाय्य झाल्यासारखी झाले होते. वसतिगृहातली एक एक थीट, बेफाम वागणाऱ्या पोरी मी पाहत होते. कॉलेजमधल्या आर्ट्स कॉमर्सच्या मुलीही सतत घोळक्या घोळक्यांनी वर्ग न करता बाहेरच हिंडणाऱ्या पाहून चकित होत होते. वसतिगृहाच्या ताईंना सांगितलं, त्यांनीही समजूत काढली, पण मनाचा हिय्या पक्का होता, सायन्स बदलून आर्ट्सला जायचं. एक अर्ज लिहिला, पालक म्हणून ताईंची सही घेतली आणि कॉलेजच्या प्राचार्यांना दिला. ठीक आहे, आता तुमची इच्छाच आहे तर कोण काय करणार. आणि मला प्राचार्यांनी एका क्षणात अर्जावर सही करून दिली आणि आर्ट्स फॅकल्टीला जायला सांगितलं. त्यावर तसं त्यांनी लिहूनही दिलं. मन आनंदाने उड्या मारत होतं.

0: अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी बनल्या. एके दिवशी वर्गात कुमारी एल एस कुलकर्णी मॅडम आल्या आणि त्यांनी एनसीसीचं महत्व किती आणि कसं आवश्यक आहे ते सांगितलं. माझ्या मनात शाळेपासूनचीच अतृप्त इच्छा होती की आपण एनसीसीत प्रवेश घ्यावा, छान युनिफॉर्म घालावा, छातीवर लांबलचक बक्षिसांच्या बिल्ल्यांची रांग लावावी, खाड खाड बूट वाजवत अखंड चालत राहावं. शाळेत असताना अशा मुलींच्या तुकड्या मी पाहिलेल्या होत्या. दोन तीन मुलींची आरडी परेडसाठी दिल्लीला निवड झालेली होती आणि मी एकदम वर्गात उभी राहिले. मॅडम मॅडम, मला एनसीसीत प्रवेश घ्यायचा आहे असं त्यांना सांगितलं. त्यांनी माझं नाव नोंदवून घेतलं आणि नंतर भेटा म्हणून सांगितलं. एनसीसीचा मला अजून एक फायदा होणार होता. मनातली जी भीती होती, कॉलेजचं वातावरण पाहिलं, मुलांचा खोळका पाहिला की जी भीती मला वाटायची ती एनसीसीमुळे कमी होईल आणि आपोआपच अंगी थीटपणा येईल असं मला वाटत होतं. आणि ते खरं ठरलं. इतकी भित्री घाबरणारी मी एनसीसीचा गणवेश अंगावर चढवला की कोल्हापूरची जगदंबा अंबाबाईचा जोश अंगात यायचा माझ्या. ज्या कॉलेजच्या पायऱ्यांवरून मी काही महिन्यांपूर्वी भीत भीत चालत होते त्याच जागेवरून ताठ मानेनं खाड खाड बुटांचा आवाज करत चालायला लागले. माझा गणवेशही इतका व्यवस्थित आणि इतका अप टू डेट असायचा की मॅडम म्हणायच्या, काय जाधव, इतक्या लवकर इतका व्यवस्थितपणा कुठे शिकलात? शाळेत असतानाही एनसीसीला होतात का काय? माझे बूटही पॉलिश केलेले चक्कास चमकत असायचे. कॅपचा बिल्ला, कमरेच्या बेल्टचा पितळी बिल्ला उन्हात आरशासारखा चमकायचा. बुटांच्या टो मध्ये चेहरा दिसावा असं शाळेचे एनसीसीचे शिक्षक सांगताना मी ऐकलं होतं. तसं मी आरशासारखं चमचमीत पॉलिश करायची माझ्या बुटांना. खरं सांगू, आवडीचं क्षेत्र मिळालं ना की माणूस कोणतंही कितीही अवघड काम काही वेळातच संपवतो. आता मी कला शाखेकडे पूर्ण रमले होते. कोल्हापूरला काकांना, वर्ध्याला, अण्णांना कळवून टाकलं की मी विज्ञान शाखा बदलून कला शाखेत प्रवेश घेतलाय. खरे तर दोघही नाराज झाले, पण इलाज नव्हता. मी क्षणाक्षणाने त्यावेळी मरत होते, कुढत होते. असं कुढणं, असं अपराध्यासारखं न समजता अर्थहीन जगणं माझ्या स्वभावातच नव्हतं. जी मुलं कॉमेंट्स करायची त्यांच्याकडे आता जरबेनं डोळ्यांना डोळे भिडवून पाहू शकत होते. एनसीसीच्या गणवेशानं हा बदल माझ्यात घडवून आणला होता. पायऱ्यांवरून जायला लागले की पोरं आता आपोआप बाजूला सरकत होती. बाप रे, क्या बूट है, क्या चाल है. मी वळून त्या आवाजाच्या दिशेनं पाहिलं की मुलं गायब. आता कोणी फारसं कॉमेंट्सही करत नव्हतं. आजच्या मानानं आमच्या वेळी मुलं बरीच, म्हणजे बरीच सोबर होती. घाणेरडी वृत्ती नव्हती, फक्त टवाळकीचा सूर. त्रास द्यायचा, थोडीशी मजा मारायची, चिडल्यावर अजून चिडवायचं. टार्गटपणाच अधिक होता. पण नंतर तोही माझ्या बाबतीत कमी झाला. मी पार स्वतःला बदलूनच घेतलं होतं. भित्री शामळू इंदू गायब झाली होती आणि त्या ठिकाणी धीट ताठ मानेनं जगणारी इंदू तयार झाली होती.
1: इंदुमती जोंदळलेखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचा 15वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केजे.
2: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
3: मैत्रिणीनो, मागील शनिवारी आपण ऐकलं की लेखिकेला मॅट्रिकच्या परीक्षेत प्रथम श्रेणी मिळाल्यामुळं त्यांचं खूप कौतुक झालं. औरंगाबादच्या सरस्वती भुवन विज्ञान शाखेत त्यांना अगदी सहजासहजी प्रवेश मिळाला. पण विज्ञान शाखेतलं सगळं शिकवणं त्यांच्या डोक्यावरूनच जायला लागलं. लेखिकेनं आपण या शाखेत आता जास्त काळ टिकू शकणार नाही हे आपल्या मनाशी पक्क ठरवून टाकलं.

0: आणि त्यांनी कला शाखेत प्रवेश घेतला. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 16वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोप चित्रण बिनपटाची चव, मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: लग्नाच्या 2 दिवस आधी कुलकर्णीबाईंच्या घरी मला पहाटेच आणलं होतं. त्यांनीच आम्हा तिघा भावंडांवर स्वतःच्या पोटच्या पोराप्रमाणे प्रेम केलं होतं. त्याच कन्यादान करणार होत्या. सकाळी सकाळीच घरात लगीन काही सुरू झाली होती. ताई माईंनी मला तेल पीठ लावून नाहूमाखू घातलं, गोडधोड स्वयंपाक केला, जेवू घातलं. माझ्या बऱ्याच मैत्रिणी आल्या. कुणी हेअरस्टाईल केली, कुणी हातावर मेहंदी काढली, कोणी ओटी भरली, तर कुणी केसात फुलं माळली. कुलकर्णीबाईंनी सुंदर जरी काठाची आमसुली रंगाची साडी आणली, मणी मंगळसूत्र सगळं सगळं काही आणलं. संध्याकाळी मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रांगणात रिसेप्शन सोहळा साजरा होणार होता. दुपारचं थोडं जेवले, तेवढ्यानेही मला बऱ्याच थकवा आला होता. एका आरामखुर्चीत डोळे मिटून मी पडले, थोडा आराम वाटेल म्हणून. पण छे, शरीर स्वस्थ होतं, पण मन मात्र पार 4-5 वर्षापूर्वीच्या भूतकाळात गेलं. एक एक प्रसंग डोळ्यासमोरून सरकायला लागला. नुकतीच कुठे 11वीची परीक्षा संपली होती. कोल्हापूरहून कुलकर्णीबाईंनी मला सुट्टीसाठी त्यांच्याकडे बोलावलं होतं. त्यांचं घर सतत माणसांनी भरलेलं, जाणारे येणारे तर वेगळेच होते. घरात वृद्ध सासू सासरे, 3 मुलं, नवरा. रजनी ही स्टेट होम मधली निराधार स्त्री. त्यांना एका बाईची आवश्यकता होती आणि तिला एका घराची. ती त्यांचीच झाली, त्यांच्या मुलांची. त्यांच्यापेक्षाही जास्त काळजी वाहणारी. पोरांना तिचा फार लळा लागलेला. मुलांची आई 2 तास घरात नसली तरी त्यांना चालायचं, पण रजनी हवी. अम्मा कुलकर्णीबाईंची सासू, बरंच वय झालेलं, पण त्याही म्हातार वयात सुद्धा चांगलं ल्यावं, खावं प्यावं, हिंडावं असं वाटणाऱ्या. त्या विरुद्ध आजोबा, शांत, गरीब, साधे सुधे. त्यांचा मोठा मुलगा म्हणजे कुलकर्णीबाईंचे यजमान पर्यटन खात्यात नोकरीला होते. आमच्या बाईंपेक्षा बरेच देखणे, गोरेपान, सर्वजणच गोरेपान. त्या मानाने बाई साध्या, 4 चौघींसारख्या दिसणाऱ्या, सतत कामात व्यग्र. कुणाशी बोलायची उसंत नाही की जेवायला सवड नाही. सतत दुसऱ्यांसाठी धडपड. घरातल्यांसाठी तर सर्वच जण करतात, पण बाहेरच्यांसाठी त्या सतत धडपड करायच्या. कुणाला नोकरी लाव, कुणाच्या सांसारिक अडचणी सोडव, कुणा गरीब विद्यार्थ्याची फी भर, कुणाला गणवेशासाठी कपडे घेऊन दे, असं त्यांचं नेहमी चाललेलं असायचं. मला तर त्यांनी घरातच ठेवून घेतलं होतं. माझ्या निमित्तानी माझे दोन्ही भाऊ अधूनमधून मला भेटायला घरी येत. त्यांनाही त्या 2-4 दिवस मुक्काम करायला लावत. हे त्यांच्या घरच्यांना कितपत आवडत होतं माहीत नाही, पण त्याचा त्यांनी कधी विचारच केला नाही. त्यांच्या मुलांप्रमाणे आम्हाला त्यांनी त्या काळात आधार दिला. त्यांच्या घरातली मंडळी आपलेपणाने वागायची. कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला जायचं तर स्वतः माईचे बाबा कॉलेजमध्ये घेऊन गेले. सायन्स कॉलेजला प्रवेश घेतला, स्वतः टाइम टेबल लिहून देण्यापासून सगळी मदत केली. पहिले 4-6 दिवस स्वतः रिक्षातून कॉलेजला सोडलं. येताना एकटी येशील, पायी येऊ नको, बसनेही येऊ नको असं म्हणायचे. खिशात हात घालून हातात जेवढे पैसे येतील तेवढे माझ्या हातात द्यायचे न मोजता. माईच्या आईने 2 साड्या काढून दिल्या होत्या त्यांच्या स्वतःच्या, माझ्याजवळ 1 होती. अशा 2-3 साड्या आता कॉलेजला घालून जाण्यासाठी झाल्या. माईचे बाबा म्हणायचे, चल मस्तपैकी पंजाबी ड्रेस घेऊया. पण मी मी पूर्वी कधी असे ड्रेस वापरलेच नव्हते. ते इतके प्रेमाने वागत होते की मला गुदमरल्यासारखं व्हायचं. रिक्षात बसल्यावर म्हणायचे, या साडीत तू आज फारच छान दिसत. अगदी जवळ ओढून घ्यायचे. मला अगदी कसंच व्हायचं. ते वयही मोठं विचित्र होतं. 15-16 वर्षांची मी. यांच्या घरात येऊन चांगलं चुंगलं खायला मिळाल्याने शरीर अजूनच फुल्ल्यागत झालं होतं. रंग उजळला होता. त्या वयात कोणतीही मुलगी छानच दिसते. त्यात मी बऱ्यापैकी दिसायला होते. ते चाललं. त्या शरीरावर सुंदर कपडे चढल्याने अजूनच सजल्यासारखं होऊन पटकन कुणाच्याही नजरेत फिरण्यासारखे झाले होते. कोल्हापूर सोडताना काका म्हणाले होते, पोरी आता या आमच्या बंधनातून मुक्त होऊन अफाट अशा मुक्त जगात तू वावरणार आहे. जरा जपून राहा, सजू धजू नकोस. तुला त्याची गरजही नाही. जातीच्या सुंदरांना आभूषणांची गरजही लागत नाही. खरं आभूषण आपलं चारित्र्य वागणूकच आहे. अगं स्त्री म्हणजे काचेचं भांड. ते एकदा तडकलं की पुन्हा सांधू म्हटलं तरी सांधता येत नाही. तेव्हा आता वागताना पूर्णपणे विचार करून आणि जपूनच तुला वागलं पाहिजे. इतकी तू समजूतदार झाली आहेस. तरीही राहवत नाही म्हणून सांगतोय की आपलं पाऊल कधीही वाकडं पडू देऊ नकोस. जोपर्यंत ते सरळ पडतं तोपर्यंत कुणालाही घाबरण्याचं कारण नाही. ताठमानेने निर्भयपणे जगण्याचं सामर्थ्य आपल्याला येतं हे लक्षात असू दे. असे एक एक शब्द आणि वाक्य मनाच्या कोंदणात जपून कोरून ठेवून मी कोल्हापूर सोडलं. आणि पाऊल अजून उचलायच्या आतच माझ्यावर येऊ नये तो प्रसंग आला. तो एक भयंकर दिवस उजाडला ज्याची स्वप्नातही कधी कल्पना केली नव्हती. मला बाईंनी बैठकीच्या खोलीत गादी टाकून दिली. त्या स्वतः तिन्ही मुलांना घेऊन बेडरूम मध्ये झोपल्या. मंदातही न्हाणीघराजवळच्या खोलीत. माईचे बाबा मधल्या व्हरांड्यातल्या कॉटवर. रात्री 12-1 सुमार असावा. खोलीत पावलांचा आवाज झाला. मी दिवाणाच्या शेजारी खालीच झोपले होते. ते दिवाणावर येऊन झोपले. वाटलं बाहेर डास चावत असतील. दिवसभर काम करतात थकतात, रात्री झोप नको का व्यवस्थित. असा विचार करत करत दुसऱ्या कुशीवर वळून तोंडावर पांघरून घेऊन झोपी गेले. जागे झाले. ते पुरुषी हाताच्या स्पर्शाने तोंडावरून हात फिरला, डोक्यावरून खांद्यावरून थोपटलं. क्षणातच त्याचे ओठ माझ्या ओठांवर टेकले. मी झटकन विजेसारखी उठून बसले. बोलणार तोच त्यांनी माझं तोंड दाबलं. मला खरंच सुचे ना काय करावं ते. खूप घाबरले आणि उभी राहिले. हातपाय थरथरत होते. घाम आला होता. घशाला कोरट पडली होती. घाबरू नको बाळ, तू माझ्या माईसारखी. झोप झोप. झोप कसली आली. रात्रभर नुसती थरथरत होते.
3: डोक्यात हातापायात मुंग्या, काही काही सुचत नव्हतं. कोणाजवळ बोलावं, कोणाला सांगावं, हे असं वागणं बाप म्हणावं तर मस रात्री लपून छपून प्रेम का? मी तर त्यांच्या घरात आश्रित होते. मुंग्यांनी वारुळात वळवळावं तस विचारांच्या मुंग्या डोक्यात आडव्या तिडव्या वाटेल तशा नाचत होत्या. यावर उपाय एकच, वसतिगृहात परत जाण. रात्रभर झोप नव्हती, आतल्या आत रडून रडून डोळे लाल लाल झाले होते. सकाळ होताच मंदांनी विचारलं, डोळे का गं लाल झाले, झोप नाही का झाली? मी गप्प. लवकर लवकर आवरून कॉलेजला जाते म्हणून न जेवता न खाता घराबाहेर पडले. वसतिगृहाच्या वॉर्डनना भेटले, सांगितलं. मी आपल्या सांगण्याप्रमाणे सगळी पूर्तता केलेली आहे. एक दोन जरी मुली तुमच्या वसतिगृहात असतील तरी मी त्यांच्यात येऊन राहीन. वसतिगृहावर राहायला गेले. दोघंही वसतिगृहावर मला सोडवायला आले. वसतिगृहात जाण्याची घाई कशाला करतेस वगैरे वगैरे बोलले. पण मी गेलेच. बरेच महिने लोटले. अम्मा आजोबा क्वार्टर सोडून स्वतंत्रपणे बन्सीलाल नगरला दोन खोल्या घेऊन राहायला लागले. तिकडे अम्मा आजोबांना भेटायला जायला लागले. अम्मा जेवल्याशिवाय सोडतच नसत. म्हातारा म्हातारीला मी गेल्यावर बरं वाटायचं. दर दोन चार दिवसाला कॉलेज संपलं की थेट बन्सीलाल नगरला जायची. बहुतेक दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्याच होत्या. वसतिगृहाच्या सगळ्या मुली आपापल्या घरी गेल्या. मला क्वार्टर्सवर बोलावलं असताना सुद्धा बन्सीलाल नगरला गेले. बाईंनाही वाटलं बरं झालं, म्हातारा म्हातारीला सोबत थोडासा आधार. इकडे अम्मा आजोबाच असल्याने मला बिनधास्त वाटत होत. आणि एक दिवस दुपारीच माईचे बाबा आले. मी एकटीच स्वयंपाक खोलीत काहीतरी करत होते. माकून येऊन त्यांनी घट्ट मिठी मारली. ती इतकी घट्ट होती की मी गुदमरून गेले. त्यांचा तो स्पर्श खिळसवाळा. मी एवढा जोर लावून त्यांना ढकलून दिलं की ते मागेच असलेल्या डब्यांवर कोसळले. अम्मा पळतच आल्या. काय झालं ग? काही नाही अम्मा, मीच मलाच काही नाही असं काहीतरी माईचे बाबा बोलले. तिथून बाहेरच्या खोलीत सटकले. मला अम्मांनी चहा करायला लावला. त्या तिघांना चहा करून दिला. कसा केला, किती साखर घातली काहीच कळलं नाही. चहा नेऊन दिला खरा, पण त्यांनी माझ्या डोळ्याला डोळा फिडवला नाही. मी गप्पच उभी. दुसऱ्या दिवशी श्रीराम आला. माझं नशीब किती सुदैवी. मी त्याला म्हणाले, मला इथं राहायचं नाही. तो म्हणाला, मग कुठं जायचं? हॉस्टेल तर बंद आहे. मेडिकल क्वार्टर्सवर चल. छे, तिकडे तर मुळीच नको. त्याला मी काय आणि कसं सांगणार होते? कुणाजवळ काहीच मी बोलू शकत नव्हते. तोंड असूनही मुखी होते, असहाय्य होते. आणि झटकन प्रकाश पडला. त्याला म्हणाले, तू स्टेट होमला जाऊन पाहतोस का? मी आज उद्या अण्णासाहेबांना पत्र टाकते, वर्ध्याला येऊ का म्हणून. तोपर्यंत स्टेट होम मध्ये राहते. अग पण का? नाही, मला इथं राहायचं नाही बस. आणि हे तू कुलकर्णी बाईंना काही सांगू नकोस. त्यावेळच्या स्टेट होमच्या सुप्रिटेंडेंट श्रीयुत दिघेबाई होत्या. श्रीराम त्यांना जाऊन भेटला. 4-6 दिवसांसाठी तिला आपल्याजवळ राहू द्या म्हणाला. त्यांनी होकार दिला. अम्मा आजोबा बाहेर गेले होते. मी माझी बॅग घेतली, घराला कुलूप लावलं, शेजाऱ्यांजवळ म्हणजे शहाबाबींजवळ चावी दिली, सांगितलं, अम्मांना सांगा इंदू बॅग घेऊन गेली, एवढंच सांगून तिथून चटकले. खरं सांगू, या जगात परमेश्वर आहे की नाही माहीत नाही, पण माझ्या संकट समयी माणसांच्या रूपानेच चांगली माणसं धावून आली. त्याच दिवशी अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे औरंगाबादला आले होते. गायकवाड काकांनी कुलकर्णी यांचा दळवींचा पत्ता दिलेला होता. अण्णा श्री गोविंदभाई श्रॉफ यांच्याजवळ कामानिमित्त बसले होते. त्यांनी भाईंना सांगितलं, माझी एक मुलगी या कॉलेजमध्ये शिकतीये, आपल्याच, तिचा हा पत्ता, तिला कुणाकरवी तरी निरोप द्या. प्राध्यापक दिनकर बोरीकर सर मला ओळखत होते. त्यांनी पत्ता शोधून काढून बन्सीलाल नगरला अम्मांकडे निरोप दिला की गोविंदभाईंनी बोलवले, तिला कोणी न्यायला आलंय. अम्मांनी तर आकाश पाताळच एक केलं. ही पोरगी 2 तासांपूर्वीच आमचं घर सोडून पळून गेली. त्या शिपायाला घेऊन रिक्षातून क्वार्टर्सवर आल्या. ती हिंदू कुठं आहे? 2-3 तासांपूर्वीच बॅग घेऊन पळून गेली. त्याही घाबरल्या. बीसी हॉस्टेलवर चौकशी केली, तिथेही नाही. अखेर अंदाज काढून रात्री 11-11:30 सुमारास दोघं नवरा बायको स्टेट होमला आले. इकडे शिपाई शोधून परेशान. अण्णांना सांगितलं, पोरगी मिळत नाही, ज्यांच्याकडे होती त्या बाई शोधायलाच गेल्यात. इकडे तिघेबाईंनी मला बोलवून घेतलं. मला अंदाज आलाच होता त्याच आल्या असतील म्हणून. त्यांच्या समोर मला उभं केलं. दोघांचाही रागाचा पारा चढलेला. खूप खूप बोलल्या, वाटेल तसं नको ते. साहेब नुसते रागाने माझ्याकडे पाहत होते. मी मात्र मान खाली घालून गप्प उभी होते, एक चकार शब्दही न काढता. त्यांनी उपकाराची भाषा केली, खूप निर्भत्सना केली. शेवटी दिघेबाईंना विचारलं, तुम्ही हिला कोणत्या आधारावर ठेवून घेतलाय? तेव्हा दिघेबाई म्हणाल्या, तिने आमच्याकडे आश्रय मागितला, आमच्या स्टेट होमचं ते कर्तव्यच आहे. रात्री अपरात्री कोणीही मुलगी येऊ, स्त्री येऊ, तिला आश्रय देणं हे आमचं कर्तव्य आहे. बाकी आम्ही तिला अद्याप काहीही विचारलेलं नाही, तिनं सांगितलेलं नाही. फक्त म्हणाली, 4-6 दिवसांसाठी राहते. यात आमचं काय चुकलं? त्या खूप चडफडल्या. शेवटी एवढंच म्हणाल्या, यापुढे आमच्या घराची दारं तुम्हा भावंडांसाठी कायमची बंद. दोघही निघून गेले. तिथं काम करणाऱ्या एक ओळखीच्या मावशी शेजारीच उभ्या होत्या. ती दोघ जातच, ती दोघ जातच मी त्यांच्या गळ्यात पडून आमसून आमसून रडले. मी बोलल्या म्हणून त्यांना मी शब्दांनी तरी सांगायचं होतं का? पण काय सांगणार, कसं सांगणार होते मी त्यांना की मी जाते म्हणून? त्यांनी सोडलं असतं का? एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले असते. आणि म्हणूनच तेव्हा गुपचूप न सांगताच मी घराबाहेर पडले होते, ते माझ्या शील रक्षणासाठी. माझं अंतर्मन मला वारंवार सांगत होत, इंदू तू चुकली नाहीस, जे केलंस ते बरोबरच केलंस.
0: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचा 16वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361

आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. Always heard.